0: 저
1: 미호난.

श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 8 श्रावण, शके 1948 अर्थात 30 जुलै 2026. सकाळचे 5:58 आणि 42 सेकंद झालेत. आमच्या आजच्या पहिल्या सभेच्या कार्यक्रमांना आम्ही आता प्रारंभ करीत आहोत. नमस्कार रत्नागिरी. आजच्या या पहिल्या प्रसारण सभेत रेडिओ मित्र मी मोरेश्वर मधुकर जोशी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सभेचा प्रारंभ मंगलध्वनीनं.

नमस्कार रत्नागिरी. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मंगल प्रभात. सुरुवातीला वंदन श्री गणरायाला.

0: आता ऐकूया श्री दत्तस्तुती, गात आहेत धुंडीराज गाडगिळे.
1: श्री वल्लभत्वं सदैव श्री दत्तास्मान् पाहि देवाधिदेव भावग्राह्य क्लेशहारीन् सुकीर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. त्वन्नो माता त्वं पिता तोऽधिपस्त्वम्.

श्रोते हो, भुपाळी हा मराठीतील पारंपरिक संगीत प्रकार आहे. देवाला पहाटे जागं करण्यासाठी भुपाळी गाण्याची महाराष्ट्रात सांस्कृतिक परंपरा आहे. सहसा भुपाळ्या या भूपरागात बांधलेल्या असतात. रात्रीचा अंतिम प्रहर आणि दिवसाचा पहिला प्रहर या दरम्यानच्या काळामध्ये सृष्टी निर्मात्या पालनकर्त्याला भूपरागामध्ये पद्य स्वरूपातील स्तुतीची अळवणी करून जागवलं जातं आणि त्याला भूपाळी असं म्हणतात. सुमन कल्याणपूर यांनी गायलेली भूपाळी आत्ताच आपण ऐकली. मंगल प्रभात कार्यक्रमात आता ऐकूया श्री करुणा त्रिपदी, गातायत आर्यन पराडकर.

कार्यक्रमात आता ऐकूया स्वप्नील गोरे आणि सहकलाकार यांनी गायलेले समर्थ रामदास स्वामी यांची ही रचना, संगीतकार पंडित अवधूत बा।

जयश्री बेलसरे आणि सहकलाकार यांनी गायलेले शांताराम नांदगावकर रचित बुद्धवंदना आत्ताच आपण ऐकली. संगीतकार होते अशोक पत्के. कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेली पंडित भरत व्यास रचित हिंदी भजन रचना. संगीतकार बाबू सिंह.

या हिंदी भजन रचनेनंतर कार्यक्रमात आता ऐकूया समूह स्वरातली सुहासिनी इर्लेकर यांची ही देशभक्तीपर गीतरचना, संगीतकार विश्वनाथ ओक.

0: आणि समूह स्वरातल्या या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:40 झालेत. श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत कृषीवाणी, शेतकरी बंधू भगिनींसाठी असलेला दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम. आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत शेळ्या मेंढ्यांचं संगोपन याविषयीची माहिती, आणि या माहितीचं वाचन केले रेडिओ सखी ऋचा गद्रे यांनी. तेव्हा ऐकूया कार्यक्रम कृषीवाणी.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, बाह्य वातावरणात झालेला बदल हा लहान करडांना सहन होत नाही हे लक्षात घेऊन शेळ्या आणि मेंढ्यांचं योग्य व्यवस्थापन ठेवावं. शेळ्या आणि मेंढ्यांचं मांस वाढीकरता आवश्यक पोषक घटक चाऱ्याद्वारे मिळण्यासाठी क्षार मिश्रणं प्रतिजैविकं त्यांच्या खाण्यामध्ये मिसळावीत. शेळ्या मोठ्या प्रमाणावर झाडपाला खातात. प्रत्येक दिवशी 5 किलो हिरवा चारा आणि 1

0: किलो वाळलेला चारा त्यांना द्यावा. करडं कोकरांना जास्त दुधाची गरज असते. हिरवा चारा नसेल तर खुराक द्यावा. त्यामध्ये दूध वाढीसाठी खाद्य तसंच मका तुरीचा भरडा असा खुराक द्यावा. शेळ्यांसाठी कप्प्यात लुसलुशीत हिरवा चारा टांगून ठेवावा. करडू आणि कोकरांना वयाच्या 30 ते 40 दिवसांपासून मऊ लुसलुशीत चारा द्यायला सुरुवात करावी, ज्यामुळे चारा खाण्याची सवय होऊ लागते. खनिज क्षारांचा पुरवठा करण्यासाठी खनिज विटा टांगून ठेवाव्यात. शेळी आणि मेंढ्यांच्या गोठ्यात अनावश्यक गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यांच्या खाद्यात 16 ते 18% प्रथिनांचं प्रमाण ठेवावं. हिरव्या चाऱ्याचं प्रमाण वाढवावं. शेळ्यांना खाद्यात क्षार मिश्रण, जीवनसत्व, यीस्ट हे द्यावं. जीवनसत्व क आणि अ दिल्यास उष्णतेच्या ताणापासून होणाऱ्या मर्तुकीला आळा बसतो. खाद्याची पाचकता आणि इतर घटकांचा समतोल राखावा. शेळ्यांच्या खाद्यात गव्हाचा चोथा, युरिया, मोलासेस, मिनरल ब्लॉक यांचा समावेश करावा. तंतुमय पदार्थांची पचनीयता वाढवावी. मंडळी, गाभण शेळ्या मेंढ्यांना स्वतःचं शरीर स्वस्थ ठेवणं तसंच गर्भामध्ये असलेल्या पिलांच्या वाढीसाठी अधिक ऊर्जेची गरज असते. त्यामुळे गर्भावस्थेत असलेल्या शेळ्या आणि मेंढ्यांना अधिकचा खुराक द्यावा. सशक्त करडू आणि कोकरू जन्माला यावं यासाठी गाभण काळात योग्य व्यवस्थापन करावं. सहज पचणारा चारा आणि योग्य प्रमाणात पशुखाद्य द्यावं. आहारातील पोषणमूल्यांचा वापर गर्भवाढ तसंच त्यांच्या शरीरातील पोषणमूल्यांचा साठा वाढवण्यासाठी होतो. विण्याची तारीख जवळ येईल तशी चाऱ्याव्यतिरिक्त पोषणमूल्यांच्या पुरवठ्यासाठी अधिक खुराक द्यावा. गाभण काळात जर उत्तम प्रतीचा चारा आणि खुराक दिला गेला नसेल तर अशक्त आणि लहान पिलं जन्मतात. मंडळी, खाण्याबरोबरच त्यांच्या पाण्याचं देखील योग्य नियोजन करणं आवश्यक आहे. बाह्य वातावरणात एकदम झालेला बदल हा लहान करडांना सहन होऊ शकत नाही. अचानक घडणारे बदल शेळ्यांच्या शरीरात ताण निर्माण करतात. अशावेळी त्या आजारी पडतात. शेळ्यांना स्वच्छ आणि थंडगार पाणी प्यायला द्यावं. 24 तास गरजेनुसार पाणी पिण्यासाठी उपलब्ध होईल याची सोय करावी. शेळ्यांना रात्रीपेक्षा दिवसा 4 पट अधिक पाणी लागतं. त्यामुळे स्वच्छ भांड्यात किंवा हौदात पाणी उपलब्ध करून द्यावं. पाण्याचे हौद स्वच्छ धुतलेले असावेत. पिण्याच्या पाण्याचे हौद आणि चाऱ्याच्या गव्हाणीला महिन्यातून एकदा चुना लावावा. पाण्यात पोटॅशियम परमँगनेट टाकून पाण्याचं निर्जंतुकीकरण करावं. तेव्हा मंडळी, अशा पद्धतीने शेळ्या आणि मेंढ्यांचं जर आपण संगोपन केलं तर नक्कीच त्यांचं आरोग्य चांगलं राहायला मदत होईल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.
1: कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी असलेला दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. आजच्या या कार्यक्रमात शेळ्या मेंढ्यांचं संगोपन याविषयीची माहिती आपण जाणून घेतली आणि या माहितीचं वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, याचं पुनःप्रसारण दुपारी 2 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर म्हणजे 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: सर, बरेच वेळेला पालक किंवा मुलं स्वतःसुद्धा तक्रार करत असतात की भूक अजिबात लागत नाही किंवा खूप चटपटीत खावंसं वाटतं आणि शाळेला गेल्यानंतर मुलं डबा संपवत नाहीत किंवा त्यांना फास्ट फूड हवं असतं. तर भूक न लागणं किंवा अतिभूक लागणं ह्या समस्या आहेत का आणि याच्यावरती उपचार करणं पॉसिबल आहे का?
2: भूक लागणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. भूक ही लागायला हवीच आणि मुलांना तर लागणं याच्यामध्ये काही गैर नाही आहे. फक्त हे कसं आहे की अलीकडच्या काळामध्ये ज्यावेळा आपण थोडासा नैसर्गिक आहार ज्यावेळा

0: बाजूच्या गोष्टीकडे वळतो, त्यावेळेला काही चटपटी गोष्टी बाहेरच्या असतील तर त्याच्यामध्ये काही वेळेला अशा गोष्टी त्यात मिसळल्या जातात की जेणेकरून त्या मुलांना ती सवय लागावी, हा त्यात एक भाग असतो. जर का घरच्या घरी केलेले पदार्थ व्यवस्थितरित्या असतील आणि त्यांना नैसर्गिक त्याच्याबरोबर जर खाण्यापिण्याचं जे काय फळं असतील, पालेभाज्या असतील, यांचं प्रमाण योग्य व्यवस्थित असेल तर शक्यतो या गोष्टी फारशा होत नाहीत. पण आपण खूपच चटपटीत करायची आणि तशीच जर सवय लागली तर मग ते भूक लागणं म्हणण्यापेक्षा माइंड सेटअप होतो की मला ते खावंसं वाटतंय. तर असं आहे, पूर्वीच्या काही लोकांचा अभ्यास केलेला आहे त्या लोकांनी की जंगलातील लोकांचा अभ्यास केला किंवा प्राण्यांचा अभ्यास केला तर त्यांना एकदा खाल्ल्यानंतर सहसा भूक लागत नाही, कारण ती पोटेन्शियल म्हणण्यापेक्षा ती क्षमता त्या अन्नामध्ये असते की परत भूक लागूच नाही, कारण हे सगळे तुमचे जे म्हणजे भूक लागण्याचे सेंटर्स वगैरे आहे ते व्यवस्थित समाधानी राहतात. पण आता आधुनिक पद्धतीचं आपण जे जेवण करतो ते त्याला टेस्ट आणली जाते आर्टिफिशियल, मग आपण त्यामध्ये मीठ असेल, चटणी असेल, हे पण निसर्गातही काय कुठं चटणी तयार होत नाही किंवा कुठल्या निसर्गातील अन्नामध्ये आपण असं मीठ लावून कुठलं काय ते प्राणी खात नाहीत, जसं निसर्गात आहे तसं खातात. याचाच अर्थ काय, निसर्गात आहे तशाकडं आपण जरा ज्यादा पद्धतीनं अन्न जर असेल तर तेवढं मग ते भूक लागण्याचं किंवा प्राणी आता मोजून खात नाहीत. आता बरेचसे पेशंट आपल्याला विचारतात हे किती खाऊ ते किती खाऊ, माझं वजन असं आहे, माझं वजन तसं आहे, हे का झालं? तर याला कारण एकच आहे की आपण निसर्ग सोडला आणि आपण बनवायला लागलो अन्न, आपण त्याला टेस्ट आणायला लागलो, आपण त्याला हे करायला लागलो, त्याच्यामुळं झालं काय आतल्या गोष्टी थोड्याशा बदलल्या. पण एवढं नैसर्गिक अन्नाकडं आपण जाऊ, जसं आहे नैसर्गिक जे खाणं आवश्यक आहे ते जर खाल्लं तर ह्या समस्या अजिबात निर्माण होत नाहीत, मी किती खाऊ कसं खाऊ किंवा भूक ज्यादा लागणं कमी लागणं ह्या गोष्टी फारशा होत नाहीत. थोडक्यात यातनं मेसेज आपण काय घ्यायचा की चटपटीत खायची सवय मुलांना न लावणं, जेवढं काही नैसर्गिक जास्तीत जास्त आपण कमी प्रक्रिया केलेलं अन्न तयार ठेवणं मुलांना की जेणेकरून योग्य आहे, जसे आपण पूर्वीचं भात भाकरी हे वरण आणि फळं पालेभाज्या जर ह्याची सवय लावली आपण तर फारसे हे असं परत भूक लागणं सारखी भूक लागणं हे असे प्रकार होत नाहीत. पण चटपटी अन्नामध्ये काही अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये ह्या गोष्टी मात्र आपोआपच व्हायला लागतात.
1: लहान मुलांच्याबद्दल जे विचारलं की कमी भूक लागणं आणि अतिभूक लागणं याच्यामध्ये ताणाची किंवा त्यांच्या जीवनशैलीमध्ये त्यांचा अभ्यास जो आहे म्हणा किंवा बदललेली लाईफस्टाईल आहे याचा कितपत परिणाम होतो, किंवा मुलं इमोशनल इटिंग करत असतात, दिवसभर खात राहावं असं वाटतं, काही वेळेला ओबेसिटी वाढतेय मुलांमध्ये, तर इथं काय करता येईल?
0: इथंही थोडस आता मैदानी खेळ खूप कमी झालेले आहेत, लहान लहान मुलं पण मोबाईलची खेळायला लागले, त्याच्यानंतर टी व्ही बघायला लागले, त्याच्यानंतर मैदानी खेळ खूपच कमी खेळत आहेत आणि त्याच्यामुळं एक नैसर्गिक भूक जी म्हणतो ती आता कमी झालेली आहे.
2: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर, ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
3: ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित होईल 2:05.
4: परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग 3 आज आपण ऐकणार आहोत.
5: सर, पर्यावरण रक्षणासाठी आपली जबाबदारी काय आहे, काय सांगता येईल?
6: एक म्हणजे मला निसर्गात काय बघायला करायला आवडतं आणि आवडत नसलं काय करणं आवश्यक आहे, हे दोन्ही एकत्र घटक आले पाहिजेत. किंवा मला पक्षी आवडतात म्हणून नुसतं पक्षीच बघतोय, नुसतं झाडच लावतोय म्हणून पर्यावरणाचं काम केलं असं होणार नाही, तर सगळ्यांनीच केलं पाहिजे. उदाहरणार्थ अन्नाची नासाडी हे अतिशय महत्वाचं आहे. मला आवडत हा पदार्थ नाही, मग केलेला मी खाल्ला किंवा तो खरकट आहे म्हणून टाकून दिला, तर आता चांगल्या प्रमाणात आपल्याला ही माहिती उपलब्ध आहे की 1 किलो टोमॅटो करायला 15,000 लिटर पाणी लागतं किंवा भातासाठी किती लागतं, हे सगळे आता टेबल अस्तित्वात आहेत. म्हणजे आपल्या मुलांपुढे हे पाहिजे की मी हा जर टोमॅटो टाकून दिला तर 10 लिटर पाणी माझे टाकू.

0: बरोबर
1: जे मी पाणी स्वतः माझ्या दमक नाही का मी निर्माण करू शकणार नाही.
0: बरोबर.
1: तर हे आलं पाहिजे. जसं जी आपल्यावर चप्पल असेल, चप्पल झालं आता काय दुसरं चांगलं घ्यायचं म्हणजे टाकून द्यायचं, आवडत नाही की फॅशन आली. अरे पण ही चप्पल तयार करायला एनर्जी किती लागली, कारखान्याला इलेक्ट्रिसिटी लागली, ते रबर तयार करायला मग ते रबर हे सगळं सिंथेटिक आहे, फॉसिल फ्युएल पासून होतं, जमिनीतून जी तेल काढली त्यातून होतं, प्लास्टिक त्यातून तयार होतं. तर प्लास्टिक आपण एवढं फुकट घालवतो म्हणजे जी संपूर्ण ती प्रक्रिया केली ती फुकट गेलेली आहे, ती वाचवूच नका ना. आणि तुम्ही म्हणताय एक आता मी वापरतो हे सगळं डिमांड अँड सप्लाय आहे, मागणी तसा पुरवठा. जे म्हणा त्याला विकणाऱ्यावर बंदी करा, तुम्ही घेताय विकत म्हणून तो बसलाय तिथं, तुम्ही विकत घेतले नाही तर कोण घेऊन बसेल दुकानदार.
0: बरोबर.
1: त्यामुळे खरे गुन्हेगार आपण ठरतो त्याच्यात. अनावश्यक वापर, अनावश्यक गोष्टी घेणे आणि नासाडी करणे हे किमान आपल्या रोजच्या जीवनात आपण प्रत्येक जण करू शकतो. म्हणजे जंगलात जाऊन झाड लावली पाहिजे ते केलं पाहिजे
0: नाही, असं नाही.
1: रोजच्या जीवनात बदल झाला पाहिजे. आता लाईट आता बघतो आपण अनेक ठिकाणी लाईट सगळे चालू असतात, तुम्ही बसलाय तिथंच लाईट पाहिजे.

0: कधी घेतल्यानंतर कोण घेऊन बसेल दुकानदार?
1: बरोबर,
0: त्यामुळे खरे गुन्हेगार आपण ठरतो त्याच्यात. अनावश्यक वापर, अनावश्यक गोष्टी घेणे आणि नासाडी करणे हे किमान आपल्या रोजच्या जीवनातला आपण प्रत्येक जण करू शकतो. म्हणजे जंगलात जाऊन झाड लावली पाहिजे, ते केलं पाहिजे,
1: नाही, असं नाही.
0: रोजच्या जीवनात बदल झाला पाहिजे. आता लाईट, आता बघतो आपण अनेक ठिकाणी लाईट सगळे चालू असतात. तुम्ही बसलाय तिथंच लाईट पाहिजे. घरातले दोन खोलीतले फॅन फिरतायत, नुसते कोण नाही, केवढी वीज फुकट जाते आणि काही लोकांना वीज मिळत नाही. तर हे आपण वाचवलं पाहिजे. तो पर्यावरणातला अगदी सहज करण्याजोगी गोष्ट आहे.
1: बरोबर,
0: ती ही आहे.
1: पाण्याचा वापर,
0: पाण्याचा वापर तर अतिशय महत्वाचा आहे. पाणी ही जीवन आहे. आपण आपल्याला माहित नाही, आता ज्यावेळी आपण टीव्हीवर पिक्चर मध्ये बघतो की राजस्थानात माणसं किती 7-7, 8-8 किलोमीटर वाळवंटातून चालतायत.
1: आपल्या इथं सुद्धा, महाराष्ट्रातला सुद्धा तो जर विदर्भ मराठवाड्याचा भाग बघितला
0: तर आहेच, ते दुर्दैवी आहे अतिशय. पण आता पश्चिम घाटात सुद्धा जंगलतोडीमुळे त्यांना खाली येऊन ते धरणातून पाणी घेऊन परत 4 किलोमीटर चढून जावं लागतं. वर जे पाऊस त्यांच्याकडे पडतोय, आपल्याकडे हे बघा शहरात सुद्धा त्याला स्टॉर्म वॉटर ड्रेन म्हणतात. आम्ही त्याला गटार म्हणतो. स्टॉर्म वॉटर ड्रेन म्हणजे पावसाचं शुद्ध चांगलं पडणारं पाणी त्यात गोळा होऊन ते तलावात नदीत गेलं पाहिजे. ते शुद्ध पाणी एकदम फिल्टर पाण्यासारखं असतं, पावसात आलेलं पाणी. पण आम्ही ते घाण असते ते गटारात, ते पाणी सगळं फुट घालतो. तेवढं पाणी स्वच्छ करायचं असेल तर 10 रुपये देऊन आम्ही ते प्लास्टिकचे डबा घेत होतो. आरो झालाय म्हणून सांगून निसर्ग स्वच्छतेला आरोपेक्षा चांगला होतो. होय ना? किती फुकट नजरेसमोर किती आपण संपत्ती फुकट घालतोय पर्यावरणाची, ते प्रत्येक हिच्या रोजच्या जीवनात. आता दुसरं सांगतो, सायकल एका दृष्टीनं व्यायाम केला पाहिजे म्हणतोय आणि आम्ही जिमला जातोय पैसे भरून, आणि दुसऱ्या ह्याच्यात घरात सामान उचलत नाही, पिशव्या उचलत नाही, सायकल फिरवत नाही, तो व्यायाम आहे ना?
1: बरोबर.
0: किती एका माणसासाठी 4-व्हीलर वापरणं हे अतिशय क्रिमिनल आहे. परदेशात ह्या बंधनकारक आहे. एक गाडी जाऊन जात असाल तुम्ही लिफ्ट दिली पाहिजे उभ्या राहणाऱ्या लोकांना.
1: अरे वा,
0: आमच्याकडे किती गाड्या एकट्या जातात आणि माणसं बिचारी लटकलेली असतात, वृद्ध असतात,
1: अगदी अगदी
0: मुलं असतात, कोणी ते मान दुसरीकडे करतात, बोलत थांबायला सांगत म्हणून. चुकीच आहे ते. पर्यावरण तसे राखू शकतो आपण. तेवढ्या माणसांना आपण लिफ्ट दिलं किती एनर्जी वाचली.
1: खरं म्हणजे ह्या सगळ्या बारीक सारीक छोट्या छोट्या गोष्टी आपण रोजच्या आचरणात आणल्या
0: तरी खूपशी मदत होईल.
2: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग 3 आपण ऐकला. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
3: परिसर हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल 2:10. यानंतर 6:55 संस्कृत समाचार दिल्ली केंद्र.
4: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले, आम्ही सहक्षेपित केले. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 6:55 झालेत. आता ऐकूया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषानंतर लगेचच म्हणजे 7 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल. सकाळी 7:20 दिनविशेष, 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 प्रायोजित कार्यक्रम गप्पा गोष्टी अप्पासाहेब गर्दे यांच्याशी हा श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा प्रायोजित कार्यक्रम. 7:50 अनुरूप विवाह संस्था यांचा शोध अनुरूप जोडीदाराचा हा प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 8:40 कोकणची खाद्य संस्कृती या मालेत सई ठाकूर देसाई यांनी सांगितलेल्या पाककृती, संवादिका रेडिओ सखी पल्लवी गोडसे, सादर करते विवेक वानखडे. 9:00 लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. सकाळी 9:30 नाट्य संगीत. 10:00 आपण आस्वाद घ्याल मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 प्रसारित होईल कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र अस्मिता वाहिनी मुंबई केंद्राचं या सभेतलं प्रसारण आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात हितगुज

0: या मालेत मिनल येवले यांची मुलाखत आणि त्यानंतर मोमोज सँडविचचे विविध प्रकार याविषयी शुभदा जांभूळकर यांची मुलाखत. वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूर केंद्र निर्मित आहे. 1:05 गीत बहार, 1:40 जिल्हा वार्तापत्राच्या कार्यक्रमात सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 कार्यक्रम भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके यामध्ये पुस्तक यात्रा या मालेत विलास शेळके यांच्या मैफिल या ललित गद्याचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला आढावा, 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, 2:10 परिसर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, 2:30 नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अतिंद्र सरवडेकर यांचं गायन राग हंसकेणी, दरम्यान 2:00 कृषीवाणीचं पुनःप्रसारण आपण ऐकाल आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. हे झाले आमच्या आजच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम. दुसरी सभा सुरू होईल 5:00, यामध्ये 5:02 गीतसंध्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 5:30 युववाणी या कार्यक्रमात वेगळ्या वाटा हा स्वर्णिमा कलमवार यांनी सादर केलेला कार्यक्रम, त्यानंतर नागपुरातील युवा अभिनेता सुमंत ठाकरे यांची मुलाखत आपण ऐकाल हा कार्यक्रम, तसंच 6:30 कामगार सभा या कार्यक्रमात कामगारांना होणारे आजार आणि त्यावरील उपचार याविषयी डॉक्टर प्रतीक शहाणे यांची मुलाखत आपण ऐकाल. निर्मिती सहाय्य सोनाली कानिटकर यांचं, सादरकर्ते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे. तसंच 7:15 वृत्तविशेष, हे तिन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू. दरम्यान 6:10 गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 7:35 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद, लेखन दीपक शिंगण यांचं आणि सहभागी झालेत रोहित देव, ऋचा गद्रे आणि विद्या तावडे. 8:15 सुगम संगीत, 8:30 संसद समीक्षा ध्वनिमुद्रण आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही ते सहक्षेपित करू. 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड, 9:45 इनसाईट हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू. 10:00 कार्यक्रम रजनीगंधा आणि 10:30 नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पुरबी मुखर्जी यांचं गायन राग रामदासी मल्हार. याशिवाय नेहमीच्याच वेळात सर्व बातम्यापत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत. ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
2: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या आयटी तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
1: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
3: चलो निकले क्या?
4: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
3: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
5: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.

0: दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल। कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
3: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी।
4: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
3: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत,
5: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी।
6: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं।
7: नमस्कार श्रोते, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर। आपण ऐकलं की शारदामणींचं पितृछत्र हरपलं, अर्थातच त्यांची आई म्हणजे श्यामसुंदरी, त्यांचा संसार उघड्यावरती पडला। आधी मुळातच कुटुंबात गरिबी, खाणारी तोंड भरपूर, आणि त्यात त्यांची आई विधवा झाली, आभाळ फाटलं, माहेरचा प्रपंचाचा भार त्यांनी अखेरपर्यंत उचलला। असेच दिवस गेले, 2 वर्ष निघून गेली। 26 एप्रिल 1874 शारदामणींचे वडील गेले आणि 27 फेब्रुवारी 1876 त्यांच्या सासूबाई चंद्रामणी देवी मृत्यू पाहिला। त्या सरळ मनाच्या भाबड्या स्त्रीनं अत्यंत प्रेमानं, निगुतीनं आपल्या सुनेला जपलं होतं। त्यांचं जाणंसुद्धा शारदादेवींना खूप जाणवलं, कारण चंद्रमणी देवी हे ठाकूरांचंही दैवत होतं। आता आई होऊन त्यांना सांभाळण्याची जबाबदारी पुन्हा एकदा शारदादेवींवरती पडली। पोटात एकसारखा मुरडणाऱ्या आवेचा ठाकूरांना त्रास व्हायला लागला आणि शारदामणींचा जीव उडून गेला। काटेकोरपणानं पथ्य सांभाळायला लागायचं, वेळच्या वेळी औषध द्यायला लागायचं आणि त्यांना पचेल रुचेल असा स्वयंपाक तयार करायला लागायचा। त्यांच्या अशा निरलस सेवेमुळे ठाकूरांची प्रकृती हळूहळू सुधारली। शारदामणींना बरं वाटलं, त्यांचा जीव भांड्यात पडला। ठाकूरांनी त्यांना असं आश्वासन दिलं होतं की अभिमान वाटावा असे अनेक पुत्र मी तुम्हाला देईन, आणि एक दिवस तो आला। रामचंद्र दत्तांचा घरगडी, त्याचं नाव रक्तुराम। रामचंद्र दत्त हे ठाकूरांचे भक्त। एकदा कसला तरी निरोप सांगायला म्हणून दत्तांनी त्याला रामकृष्णांकडे दक्षिणेश्वरला पाठवलं। दत्तांच्या घरचा हा जो मुलगा होता रक्तुराम, हा जसा समोर आला, तसं समोर येताच ठाकूरांनी त्याच्याकडे नवलांनी पाहिलं। त्यांची नजर बघून हा रक्तुराम गडबडला, गोंधळला, वाटलं निरोप सांगताना आपण काही चूक तर केली नाही ना। इतक्याच रामकृष्ण स्वतःशी फुटफुटले, अरेच्छा, या मुलामध्ये म्हणजे रक्तुराममध्ये ह्याच्यामध्ये साधूची लक्षणं आहेत। दत्तांच्या घरी गेले त्याला घेऊन आणि या मुलाची मागणी केली। दत्तांनी रक्तुरामला त्यांच्या पदरात टाकलं। ठाकूरांनी त्याला नाव दिलं लाटू। म्हणाले, जा बाळ, आजपासून तुझं नाव लाटू। नौबतखान्यात जा, आईला स्वयंपाकामध्ये काही मदत हवी असेल तर विचार। लाटू नौबतखान्याचा दाराशी आला आणि त्यानं बाहेरून शारदा मातांना हाक मारली। माताजी, या हाकेसाठी तर त्या कधीपासून असुसलेल्या होत्या। त्यांच्या मनात वात्सल्याचा झरा झरझरू लागला आणि लाटूला त्यांच्या ज्येष्ठ पुत्राचा, मोठ्या मुलाचा मान मिळाला आणि त्या क्षणापासून शारदामणी या माताजी झाल्या। मनमोहन मित्रही असेच एक ग्रस्त ठाकूरांचे भक्त, ते नियमित दक्षिणेश्वरला येत असत। त्यांचा जावई, त्याचं नाव राखाल घोष, एकदा मनमोहन बाबूंनी आपल्या मुलीला आणि जावयाला ठाकूरांच्या दर्शनासाठी आणलं। तेव्हापासून राखाल स्वतःचा राहिला नाही, म्हणजे त्यांचा जावई, त्याला ठाकूरांचा वेध लागला। नौबतखान्यात निरोप केला की तुमची सून पहिल्यांदाच आली आहे, तिच्या हातावरती रुपया ठेवा आणि मग सूनमुख पहा। मग आला योगीन, त्याच्या पाठोपाठ निरंजन म्हणून आला। एक एक तोलामोलाचा हिरा ठाकूर पारखून आणि त्याची परीक्षा करून घेत होते आणि सांभाळायला म्हणून शारदा मातेंच्या पदरात टाकत होते। जेव्हा एका अशाच भाग्यदिवशी, एका अवचित क्षणी त्यांनी नरेंद्राला पदरात टाकलं, तेव्हा त्यांचा पदर ह्या सगळ्या मुलांनी भरून गेलेला होता आणि आई पण अगदी सार्थकी लागलेलं होतं। मग त्यानंतर मुली आल्या, गौरदासी म्हणून आली, योगिनमा म्हणून आली, गोलापमा म्हणून आली, आणि असा या ठाकूर आणि माताजींचा संसार बहरत होता, फुलत होता आणि त्यांना वाटत होतं भाग्यभाग्य म्हणजे काय, ह्याच्याहून असं काय निराळं असतं, हे सगळं भाग्यच आहे आपल्याला मिळतं इथे।
2: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल।

0: ठीक हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो, यानंतर म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.
1: ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करणार आहोत.

0: हिरवी वनराई निळे डोंगर पक्ष्यांची किलबिल गाणारे निर्झर
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर. शाळांपासून 50 मीटरच्या अंतरावर पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेयांच्या विक्रीवर एफडीएचे निर्बंध. आणि राज्य सरकारचा वीर शांताराम जीवनगौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर. आता सविस्तर बातम्या. पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं. या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान देशातली शिक्षण व्यवस्था अतिशय महाग झाल्याचं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी काही असंसदीय शब्दांचा वापर केल्याचं सांगत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला आणि त्यांच्या भाषणात अडथळे आणले. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराचे आदेश कोणी दिले यासंदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यांवरूनही सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला. या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी विधेयकातल्या कठोर तरतुदींचा पुनरुच्चार केला तसंच विरोधी पक्षांनी केलेले आरोप फेटाळले. 2 वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या कायद्याच्या अंतर्गत पेपर फुटी प्रकरणी 52 गुन्हे दाखल झाल्याची माहिती आणि त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. राज्यसभेत काल वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जन गण मन या राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक मंजूर झालं. या अंतर्गत वंदे मातरमचा

अपमान करणाऱ्यांनाही 3 वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंड अशी तरतूद आहे. नैसर्गिक अधिवास कायम राखत वैज्ञानिक दृष्टिकोनातून राज्यात व्याघ्र संवर्धनाची अंमलबजावणी सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये सांगितलं. देशातले सर्वाधिक वाघ राज्यात असतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विकसित भारत 2047 संकल्पनेला बळ देण्यासाठी आणि देश व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 2 ऑगस्ट रोजी विकसित भारतासाठी व्यसनमुक्त युवा संकल्प अभियान सुरू करणार आहे. युवक आणि क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी काल ही माहिती दिली. मुंबईत ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाची सुरुवात आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होणार आहे. कौशल्य आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने वरळी इथं या अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे. अंमली पदार्थमुक्त राज्यासाठी ड्रग्ज फ्री मुंबईसारखं अभियान संपूर्ण राज्यात राबवण्यात येईल. मुंबईसह राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नशामुक्ती मार्गदर्शन आणि समुपदेशन समितीची स्थापना केली जाईल असं लोढा यांनी सांगितलं. राज्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळांच्या 50 मीटर परिसरात साखर मीठ आणि मेद यांचं अतिरिक्त प्रमाण असलेल्या पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि पेयांच्या विक्रीवर अन्न आणि औषध प्रशासनानं बंदी घातली आहे. या आदेशाची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल असं आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काल मुंबईत वार्ताहरांना सांगितलं. अन्न सुरक्षा नियमांनुसार प्रत्येक शालेय स्वयंपाकघर चालकाकडे आणि शाळांना अन्न पुरवणाऱ्यांकडे परवाना असणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले. राज्यातील 2 लाखांपर्यंत थकित कर्ज असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली जाणार असून कर्जमाफीच्या यादीत कमी रक्कम दिसत असली तरी शेतकऱ्यांनी घाबरू नये असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केलं आहे. हेअर कट हा शासन आणि बँकांमधील आर्थिक वाटपाचा भाग असून त्याचा शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सरकारने कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात 17 लाख पात्र खात्यांची यादी जाहीर केली असून दुसरी यादी लवकरच प्रसिद्ध होणार आहे. राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 94% पर्जन्यमानासह 84% अधिक खरीप पेरणी पूर्ण झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. पश्चिम महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या कोयना जलसागराचं नामांतर छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असं करण्यात आलं आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. याबाबतचा शासन निर्णय जारी झाल्याचं त्यांनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं देण्यात येणारा 2025 या वर्षाचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना तर राजकपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना जाहीर झाला आहे. चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेते प्रसाद ओक यांना जाहीर झाला असून राजकपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री राणी मुखर्जी यांना दिला जाणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल मुंबईत या पुरस्कारांची घोषणा केली. पंढरपुरातल्या आषाढी यात्रेची सांगता काल गोपाळकाल्यानं झाली. पहाटेपासूनच मानाच्या पालख्यांसह सर्व संतांच्या एकंदर 500 दिंड्या पालख्या विठ्ठल नामाचा गजर करत गोपाळपुरात दाखल झाल्या. गोपाळकाला झाल्यानंतर श्री विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी पालख्या विठ्ठल मंदिरात आल्या. गोपाळपूर नगरी लाखो वारकऱ्यांच्या गजराने दुमदुमून गेली. मानाच्या पालख्यांनी श्री विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर विविध भागातून पंढरपुरात आलेल्या पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ व्यंकट गीते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाचे कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी याबाबतची घोषणा केली. लेफ्टनंट जनरल डॉ माधुरी कानिटकर यांचा कुलगुरुपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानं हे पद रिक्त झालं आहे. बुलडाणा जिल्ह्यात खामगाव इथं एलपीजी सिलेंडर वाहतूक करणाऱ्या टँकरमधून गॅस चोरी करून काळाबाजार करणाऱ्या एका टोळीला अन्न आणि पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकानं छापा टाकून रंगेहात पकडलं. पथकानं गॅस टँकरसह 88 लाखाचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल पुरुषांच्या

0: पॅरा अॅथलेटिक्समध्ये 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची कमाई करत इतिहास रचला आहे. भारताच्या दिलीप गावित यानं सुवर्णपदक तर मोहम्मद बासिल मोरसिंगानकत यानं रौप्य पदकाची कमाई केली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारतानं 3 सुवर्ण 9 रौप्य आणि 3 कांस्य पदकं अशी एकंदर 15 पदकांची कमाई केली आहे. राज्यात काही ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला असला तरी यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर यंदाच्या खरीप हंगामात चिंतेचे ढग कायम आहेत. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून.
1: जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. पेरणीची लगबग देखील सुरू झाली. जिल्ह्यात साधारणतः 9 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होत असते. 4,55,173 हेक्टरवर कापसाची लागवड झाली तर 2,28,000 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली. तूर, ज्वारी, उडीद, मका, बाजरी या पिकांचे लागवड क्षेत्र मात्र यंदा घटले आहे. अखंडित पावसामुळे अद्यापही 1.5 ते 2 लाख हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर आता शेवटच्या आठवड्यांच्या दरम्यान पावसाने दडी मारली. ऊन देखील तापले, त्यामुळे पिकं प्रभावित झाली. मात्र आता पुन्हा पावसाने कमबॅक केल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. जिल्ह्यात अद्यापही पाहिजे तसा समाधानकारक व जोराचा पाऊस झालेला नाही, त्यामुळे धरणांमध्ये पुरेसा पाणी साठा नाही. परिणामी चारा टंचाई व पिण्याच्या पाण्याची टंचाई उद्भवण्याची भीती व्यक्त होत आहे. एकूणच चांगला पाऊस व्हावा आणि शेती पिके बहरावी अशी प्रार्थना बळीराजा करीत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी श्रीकांत राऊत, यवतमाळ.
0: रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली असून कालपासून पाणी पातळीत आणखी वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात काल सर्वाधिक पावसाची नोंद झाली. गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस असून अनेक मार्ग बंद झाले आहेत. भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. लातूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात काल झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात पिकांना दिलासा मिळाला असला तरी जिल्ह्यातील शेतकरी अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. हवामान. राज्यात सर्वत्र उद्यापर्यंत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर. शाळांपासून 50 मीटरच्या अंतरावर पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेयांच्या विक्रीवर FDA निर्बंध. आणि राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राजकपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाले आहेत. आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष. आज 30 जुलै. श्रोतेहो, अपोलो 15 हे यान चंद्रावरती उतरलं तो दिवस होता 30 जुलै 1971. जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांना रॅमन मॅगसेसे हा पुरस्कार जाहीर झाला 30 जुलै 2001 या दिवशी. पुणे जिल्ह्यातील माळीण गावावरती दरड कोसळली तो दिवस 30 जुलै 2014. पहिल्या भारतीय महिला सर्जन एक समाजसुधारक डॉक्टर मथुलक्ष्मी रेड्डी यांची आज जयंती. भारतीय इंग्रजी चित्रकार आणि मूर्तिकार गॅरी यहुदा यांचा जन्म 30 जुलै 1951. पार्श्वगायक सोनू निगम यांचा जन्म 30 जुलै 1973. आज सोनू निगम यांचा वाढदिवस. इंग्लिश क्रिकेट खेळाडू जेम्स अँडरसन यांचा जन्म 30 जुलै 1980. संत तुलसीदास यांनी देहत्याग केले 30 जुलै 1622 या दिवशी. कर्नाटक सिंह आणि स्वातंत्र्य सैनिक गंगाधर बाळकृष्ण देशपांडे यांचं निधन 30 जुलै 1960 या दिवशी झालं. शास्त्रीय नाट्यसंगीत गायक वसंतराव देशपांडे यांचं निधन 30 जुलै 1973 या दिवशी झालं. मराठी ग्रामीण

साहित्यिक, चित्रपट कथालेखक, महामंडळाचे संस्थापक सचिव शंकर पाटील यांचं निधन 30 जुलै 1994 या दिवशी झालं. आज त्यांचा स्मृतिदिन. संगीत समीक्षक डॉक्टर अशोक रानडे यांचं निधन 30 जुलै 2011 या दिवशी झालं. भारतीय दिग्दर्शक आणि पटकथा लेखक भारतन यांचं निधन 30 जुलै 1998 या दिवशी झालं. तर हे होते आजचे दिनविशेष.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
2: हिरवीगार वनराई,
1: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
2: अफाट अथांग पसरलेला समुद्र
1: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
2: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
1: कोकणची खाद्य संस्कृती.
2: दर गुरुवारी सकाळी 8:40
1: सादर करते विवेक वानखडे.
3: श्रोते हो, यानंतर म्हणजे 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजेच निवडणूक आणि या प्रक्रियेचा पाया आहे अचूक मतदार यादी. याच पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगानं देशभरात विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच SIR ही मोहीम हाती घेतली. या मोहिमेचा उद्देश कशा पद्धतीनं आहे किंवा मग नागरिकांनी यामध्ये कशा पद्धतीनं आपली भूमिका बजावली पाहिजे याच विषयी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्याचसाठी पुन्हा एकदा दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण निमंत्रित केलेला आहे अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, सध्या आता SIR ही मोहीम सर्वत्र राबवली जातीय आणि यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे गणना प्रपत्र. नागरिकांना कुठलाही फॉर्म भरायचा झाला तर बऱ्याच अडचणी येतात, ते थोडेसे कन्फ्यूज होतात. मग त्यामुळे सुद्धा गणना प्रपत्र म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीने त्यामध्ये माहिती भरली पाहिजे लोकांनी.

0: पत्र आहे त्याला तीन भाग आहेत. पहिला भाग त्यांच्यामध्ये सर्व माहिती आम्हीच भरलेले आहे, म्हणजे सध्या मतदाराचं नाव, कुठे राहत आहेत, ते कुठले मतदान केंद्रावर त्यांचे नाव आहे, सिरियल नंबर आहे, सर्व आम्ही दिलेले आहेत. त्या व्यतिरिक्त एक बारकोड आहे, ते आपल्या कार्यालयीन कामासाठी आहेत. आणि त्यांच्या पुढे आम्ही त्यांचं फोटो छायाचित्र तिथे प्रिंट केलेलं आहे. त्या छायाचित्र योग्य असेल तर काही नवीन फोटो देण्याची गरज नाही, पण आपल्याला वाटत असेल ते बदलायचं नवीन फोटो आपण देऊ शकतात. ते BLO डायरेक्टली फोन मधून काढू शकतात किंवा आपण फोटो दिले ते चिटकू शकतात. ते झाले पहिला भाग. पहिला भाग मध्ये आपल्याला फक्त फोटो बदलायचे असेल तर नवीन फोटो द्यायचं किंवा मोबाईल मध्ये घ्यायचं. दुसरा भाग आहे त्याला जुळवणीसाठी मॅपिंग साठी आहे, म्हणजे 2002 यादीमध्ये, म्हणजे आपल्या राज्याच्या असेल तर 2002, परंतु आपल्या राज्यामध्ये असा मतदार असू शकतात ते इतर राज्यामधून आलेले आहेत, मुंबईमध्ये, पुणेमध्ये, आणि त्या त्या राज्यामध्ये 2002 किंवा 2003 किंवा 2004 पुनरीक्षण झालेलं आहे. पूर्ण देशाच्या जुळवणीच्या माहिती आपल्या ECINET मोबाईल ॲपमध्ये, तसेच voters.ECA.gov.in या वेबसाईटमध्ये उपलब्ध आहे. तिथे आपण दुसऱ्या राज्यामधून आला असेल तर सुद्धा तिथे जाऊन आपले नाव तपासणी करून ठेवू शकतात. BLO आपल्याकडे आल्यानंतर ते माहिती देऊ शकतात. दुसऱ्या भागामध्ये डावीकडे मतदारांच्या स्वतःच्या जुळवणी करायची असेल तर तिथे माहिती भरायचं, आणि उजवीकडे स्वतःच्या जुळवणी होत नसेल, आई वडील किंवा आजोबा आजीचा माहिती आपल्याला भरू शकतात. कुठलेही एक भरायचं आहे. जुळवणी स्वतःच्या झाला तर आई वडिलांच्या जुळवणी करण्याची काही गरज नाही. स्वतःच्या होत नसेल तर उजवीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे भरायचं आहे. हे झाले दुसरा भाग. समजा आपल्याला जुळवणीच्या माहिती मिळाले, चांगलं आहे, परंतु मिळालं नाही, त्याबाबत फार काळजी घ्यायचं नाही. आपण फक्त गणनापत्रामध्ये तिसरा भाग आहे ते कंपल्सरी आहेत, आपल्या माहिती द्यावं लागेल. काय आहे त्यांच्यामध्ये? आपल्या मोबाईल नंबर. मोबाईल नंबर सर्वांनी नक्की द्यावे, कारण भविष्यामध्ये तुम्हाला मतदार ओळखपत्र डाउनलोड करायचं असेल किंवा आम्हाला काय तुम्हाला कळवायचं असेल तर तुमच्या बाबत अर्ज आलेला आहे, तुम्हीच केले का असा आम्ही कन्फर्म करण्यासाठी, यासाठी फार उपयोग पडणार आहेत. म्हणून आपण सर्वांनी आपल्या स्वतःच मोबाईल नंबर द्यावे. आपल्याकडे स्वतःच मोबाईल नंबर नसेल तर कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीचा मोबाईल नंबर द्या, जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. त्या व्यतिरिक्त आपले आधार नंबर आपल्याला इच्छुक असेल तर द्यावे. त्या व्यतिरिक्त आईचं नाव, वडिलांचं नाव, त्यांचं मतदान ओळखपत्र क्रमांक, हे मागणी केलेले आहेत. एवढा माहिती आपल्याला कंपल्सरली द्यावं लागेल. द्यायला सुद्धा आपल्याला काही अडचण नाहीये, ऑप्शनल सोडून, आधार नंबर सोडून. हे भरून सही करून द्यावे, म्हणजे जुळवणी झाले नाही झाले, झालं तर चांगलं आहे, कृपया आपण तपासून करून घ्यावे. नाही मिळालं त्याबाबत काळजी करायची नाही. गणना पत्रामध्ये तिसरा भाग नक्की भरून BLO कडे द्यावे. एक गणना पत्र आपल्यासाठी पुरावा म्हणून ठेवावे. हे गणना पत्राच्या पूर्ण माहिती आहे.
1: वा, आणि अगदी छान सोप्या भाषेत सर तुम्ही सांगितलं, त्यामुळे मतदार नागरिकांना ते सोपं होईल कळायला. यामध्ये सुद्धा मतदारांनी फॉर्म भरल्यानंतर कागदपत्र सुद्धा महत्वाची आहेत. ती कोणती कागदपत्र त्यांनी सादर केली पाहिजेत, आणि मग ती ऑनलाईन का ऑफलाईन कशा पद्धतीने ती भरता येतील?
0: आपण जुळवणीसाठी माहिती बरोबर दिलं असेल त्या वितरित काही कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही, परंतु तुम्ही जुळवणीच्या माहिती दिले त्यांच्यामध्ये काही फरक असेल. समजा आपल्या सरनेम अलग होते 2002 आणि आता लग्न झाल्यामुळे सरनेम बदललेले आहेत, किंवा आपल्या नाव गेझेटला नोटिफाय करून आपण बदललेले आहेत, तसा काय बदललं असेल तर आपण त्याबाबत पुरावा देणे गरजेचे आहे. म्हणजे 2002 आपल्या माहिती आणि आजच्या माहितीमध्ये काय फरक असेल त्याबाबत आपण कागदपत्र पुरावा देणे गरजेचे आहे. म्हणजे आपण तीन भाग करू शकतो. जुळवणी व्यवस्थित झाले त्या मतदारांना कुठलंही कागदपत्राची आवश्यकता नाही. जुळवणी झाले परंतु काय फरक आहेत, वयामध्ये फरक आहेत, नाव मध्ये फरक आहेत, तो वयाच्या बाबत कागदपत्र, बर्थ सर्टिफिकेट, इतर माहिती ठेवावे. नावाचा बदल झाला असेल त्या माहिती ठेवावे. आता तिसरा कॅटेगरी आहे आपल्या जुळवणी झालेले नाही त्यांच्यासाठीच आता मी सांगणार आहे. ते 12 डॉक्युमेंट आपल्याला कुठले एक कागदपत्र आपल्याकडे ठेवावं लागेल. काय काय आहे आपल्या सर्वांच्याकडे जन्मताकला असतात, जन्मताकला आपण 87 च्या पूर्वी असेल तर देऊ शकतात, किंवा 10

0: दहावीचा मार्कशीट,
1: बर.
0: येस, म्हणजे मॅट्रिक्युलेशनच्या कुठलेही कागदपत्र आपण देऊ शकतात. रहिवासी प्रमाणपत्र देऊ शकतात. आदिवासी भागामध्ये फारच राईट्स सर्टिफिकेट, त्यांना जमीन दिलेले ते सर्टिफिकेट देऊ शकतात. असं 11-12 डॉक्युमेंट आहे. 12वा डॉक्युमेंट आहेत आधार. आधार फक्त आपल्याला आयडेंटिटी म्हणून वापरण्यात येतील, इतर कामासाठी वापरण्यात येणार नाही. परंतु 11 डॉक्युमेंट आहे, आपण कुठलेही डॉक्युमेंट देऊ शकतात. परंतु आपल्याला आणखीन एक सांगतो, 11च द्यायचं असं नाहीये, 11 सारखे असलेले इतर देऊ शकतात. समजा असं आपण गृहित धरू की 10वी त्यांनी पास केलं नाही, 10वीचा मार्कशीट त्यांच्याकडे नाही, त्याबाबत काळजी करायची नाही. त्यांनी 8वी पर्यंत केलं असेल, 8वीच्या शाळा सोडल्याच्या टाकल्या, म्हणजे ते 11 सारखे असले कुठलेही डॉक्युमेंट देऊ शकतात, त्याबाबत अडचण नाहीये. जुळवणी व्यवस्थित झालं नसेल तर हे 11 डॉक्युमेंट तयारी ठेवावे. ते सुद्धा आता घाई नाही. आपण ऑगस्ट ते सप्टेंबर पर्यंत आम्ही तुम्हाला मागणी करणार आहेत, त्या वेळेला दिलं तर पुरेसं आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे, आता सध्या तुमच्याकडे कागदपत्र नसेल तर सुद्धा तुम्ही पुढील 1 महिन्यामध्ये तयार करून ठेवू शकता, त्यासाठी आपण तयारी करावी.
1: अतिशय महत्वाचा मुद्दा आहे सर. आणि यामध्ये काही जणांच्या अशा प्रतिक्रिया आहेत की आधार कार्ड जे आहे ते कशासाठी घेतलं जातं, तर त्याविषयी पण तुम्ही सांगितलं ते फक्त ओळख म्हणून ती ग्राह्य धरलं जाणार, बाकी त्याचा कुठला उपयोग केला जाणार, त्यामुळे निश्चिंत राहिलं पाहिजे.
0: हो.
1: आणि ही सगळी प्रक्रियाच मुळात सुलभ होण्यासाठी SIR मोहीम राबवली जाते. आणि यामध्ये विशेष काळजी जर घेतली मतदारांनी फॉर्म भरताना, तर ते त्यांच्यासाठी सुद्धा सोयीचं होईल. आणि यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मतदार यादी म्हणा किंवा विशेष सखोल पुनरीक्षण, यासाठी BLO बूथ लेवल ऑफिसर जे आहेत त्यांची महत्वाची भूमिका आहे, ती नेमकी कशी आहे, आणि एकूणच या सगळ्या प्रक्रियेमध्ये समजा काही अडचणी आल्या तर ते कशा पद्धतीने त्याचं निरसन करतात.
0: या पूर्ण पुनरीक्षणामध्ये महत्वाचा घटक म्हणजे BLO. त्यांच्या आधारावरच आपल्या राज्याच्या 9.5 कोटी मतदारांच्या तपासणी, 1 लाख BLO आज गृहभेटीसाठी प्रत्येक ठिकाणी जात आहेत, ते महत्वाचा घटक आहेत. परंतु सखोल पुनरीक्षणचा मोठा व्याप्ती पाहून आणखीन 1 ते 1.5 लाख त्यांना मदत करण्यासाठी व्यक्ती दिलेल्या आहेत. असा अंदाजित 3 लाख लोक कार्यरत आहेत. त्यांच्या 2 महत्वाचे उद्देश आहेत, त्या मतदार तिथे राहत आहेत का आणि त्यांच्या जुळवणी होत आहेत का, या दोन्ही तपासणी करण्याच्या महत्वाचं काम करत आहेत. BLO ला सुद्धा काही त्रास होऊ नये म्हणून आम्ही विनंती केले आपल्या शिक्षण संचालनालयांनी, इतर शिक्षकांनी त्यांचा लोड घ्यावे, जेणेकरून यांचे शैक्षणिक तास कमी करून फील्ड मध्ये जाऊन काम करू शकतात. त्यांच्या बाबत सुद्धा काळजी घेतलेली आहे, कारण रेग्युलर काम करून त्यांनी घरोघरी जाणे अडचण आहे म्हणून. या वितरित हे गणना पत्र आपण स्वीकारल्यानंतर डिजिटायझेशन म्हणून आमच्या कार्यालयीन भाग आहे, हे 9.5 कोटी कागदपत्र आम्ही ECIच्या वेबसाईटला अपलोड करावं लागेल. कुठे BLO ला या काम जास्त आहे त्या ठिकाणी डिजिटायझेशन करण्यासाठी त्यांच्या असिस्टंट किंवा दुसरा ऑपरेटर सुद्धा आम्ही ठेवलेला आहे, जेणेकरून BLO चा लोड थोडा कमी होतील. परंतु आपल्या सर्व BLO, सर्व मतदार नोंदणी अधिकारी, असिस्टंट आणि विशेष म्हणजे या पुनरीक्षणामध्ये सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका सहभाग घेत आहे. यापूर्वी महसूल विभागामार्फत हे राबवत होते. उदाहरण बोलायचं असेल तर बृहन्मुंबई महानगरपालिका मोठा भाग घेत आहे, त्यांच्यामुळे BLO चं काम थोडं सोपं झालेलं आहे.
1: अच्छा, तर श्रोते हो, आज आपण SIR म्हणजे काय, त्याबरोबरच त्याची गरज का आहे हे समजून घेतलं, आणि कशा पद्धतीनं मतदारांनी यासाठी सहकार्य केलं पाहिजे किंवा सहभाग घेतला पाहिजे, BLO ना कशा पद्धतीनं भेटी दिल्या पाहिजेत, याच विषयी या कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेत होतो. आणि ही माहिती आपल्याला देत होते अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री S. Chokkalingam सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये 7:25 PM. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आमच्या आजच्या पहिल्या सभेचं प्रसारण.
1: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांच्याकडून नम्र निवेदन. आपापसातील वाद समझोत्याने मिटविण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन शनिवार दिनांक 12 सप्टेंबर 2026 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटार वाहन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, वीज वितरण कंपनीचे प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 359 नुसार तडजोड करण्यायोग्य गुन्ह्यांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरणे, चेक बाउन्सची प्रकरणे, प्रलंबित प्रकरणे, ग्राहक तक्रार निवारण आयोगाची जिल्हा स्तरावरील तडजोड पात्र प्रलंबित प्रकरणे, तसेच बँक प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे व वीज कंपनीचे दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. तसेच नगरपालिका व ग्रामपंचायतीची करवसुलीची प्रकरणे देखील ठेवण्यात आली आहेत. लोक अदालतीमध्ये प्रकरण मिटल्यास कोर्ट फी परत मिळते. ज्या नागरिकांना आपले प्रकरणे लोकन्यायालयात ठेवायचे असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा. तसेच आपली प्रकरणे लोकन्यायालयात ठेवायची असल्यास आपण खालील क्रमांकावर संपर्क साधू शकता. संपर्क क्रमांक 8591903608, संपर्क क्रमांक 8591903608, तसेच mahratdlsa@bhc.gov.in यावर ईमेल करू शकता. लोक न्यायालयामध्ये प्रकरण ठेवण्यासाठी प्रलंबित प्रकरणामध्ये पक्षकार त्यांच्या वकिलांशी देखील संपर्क साधू शकतात. राष्ट्रीय लोक अदालतीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा असे आवाहन माननीय अध्यक्ष व माननीय सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांनी केले आहे.
0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र. सकाळचे 7:40 झालेत. श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा प्रायोजित कार्यक्रम.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्यावरचे आयुर्वेदातले उपचार याविषयीची माहिती देत असतात. आजही डॉक्टर गर्दे इथे उपस्थित आहेत, त्यांचं आपण पहिल्यांदा स्वागत करूया आणि नंतर आपण गेल्या भागामध्ये काचबिंदूबद्दल माहिती घेत होतो त्याच काचबिंदू या विकाराची आणखी काही माहिती जाणून घेऊया. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमात स्वागत.
4: नमस्कार मॅडम.
3: गेल्या भागात डॉक्टर काचबिंदूची काही लक्षणं आणि काही कारणं आपण सांगितली, तर अजूनही काही कारणं सांगता येतील का?
4: बऱ्याच वेळेला बघा, एका वयाच्या स्टेज नंतर म्हणजे वर्ष 70, 80, 90 काही एका ह्या वयाच्या स्टेज नंतर मलन मूत्राचा जी संवेदना होती किंवा जो कंट्रोल आहे तो बऱ्याच लोकांचा कमी होतो.
3: बरोबर, म्हणजे काही जणांना म्हातारपणी खूप वेळा बाथरूमला लागते किंवा जाईपर्यंत
4: फ्रिक्वेन्सी पण वाढते आणि कंट्रोल होत नाही. बऱ्याच वेळेला पॅरालिसिस सारख्या आजारांमध्ये कंट्रोल सुटतो, म्हणजे तोंडातनं लाळ गळते, संडास लघवी झालेली कळत नाही आणि काही लोकांना अगदी होती नाही संडास लघवी, असे विचित्र लक्षणं दिसत असतात. थोडक्यात सांगायचं काय,

0: एका वयाच्या स्टेजनंतर वाताचा प्रकोप झाला, क्षयात्मक संप्राप्ती असेल आणि मेंदूवरती परिणाम झाला, तर मग ह्या वेगवेगळ्या ऑर्गनचं जे क्रियाचं जी त्या अवयवाची क्रिया आहे, जे फंक्शन आहे, जे कार्य आहे, त्याचा जो कंट्रोल मेंदूतला आहे तो कमी व्हायला लागतो. आणि म्हणून हे स्पिंक्टर लूज होऊन युरिनला होणं, कंट्रोल न राहणं, ह्या गोष्टी होत असतात. हे सांगायचं कारण असं, थोडक्यात कोणत्याही ग्रंथींचा अवयवाचा कंट्रोल हा मेंदू आहे. ज्या वेळेला कोणत्याही कारणानं, मग ते अनुवंशिक कारण असू देत, खाण्यापिण्यातल्या गोष्टी असू दे, स्ट्रेस फॅक्टर असू दे, जागरण असू दे, रक्ताचे विकार असू देत, आणि ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा मेंदूवरती होऊन जर डोळ्याच्या आत ॲक्वेस होमर म्हणून जे सिक्रिशन होणारा जे पाणी आहे, पाण्याचा एक प्रकार आहे, त्याचा कंट्रोल सुटला किंवा त्याचं सिक्रिशन वाढलं, तर मग काही वेळेला काही रुग्णांमध्ये डोळ्याचं प्रेशर वाढताना दिसतं. ह्याचं औषध काय? आधुनिक शास्त्रानुसार मागाय सांगितलं तसं, ड्रॉप टाकणे किंवा सर्जरी करणे. जर अशा केसेसमध्ये जर मेंदूची विकृती आहे, मस्तिष्कगत वात असं बऱ्याच वेळेला अशा पेशंटचं निदान होतं, तर ते जर निदान केलं गेलं तर काही केसेसमध्ये आपल्याला काचबिंदूच्या, ह्या पद्धतीच्या काचबिंदूच्या पेशंटमध्ये आपल्याला आयुर्वेदिक ट्रीटमेंटनं फायदा नक्की करून घेता येऊ शकतो.
1: बरोबर. म्हणजे तुम्ही या भागात अजून एक कारण मेंदूशी निगडीत असं सांगितलं, पण अजूनही कारण आपल्याला काही जाणून घ्यायची आहेत, ती जाणून घेऊया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699. तर डॉक्टर, आत्ता तुम्ही एक मेंदूशी निगडीत कारण सांगितलं, गेल्या भागात तुम्ही कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठ आपण जे म्हणतो त्यामुळे सुद्धा असा आजार होऊ शकतो हे सांगितलं, अजूनही काही कारण आहेत का की ज्याच्यामुळे त्याचा डोळ्यावर परिणाम होतो?
0: तुम्हाला मी मागच्या एपिसोडमध्ये काचबिंदूची लक्षणं सांगताना हे सांगितलं होतं, जनरली लक्षणं जी आहेत ते डोळा दुखणं, डोकं दुखणं, भोवळ्या दुखणं, अगदी कानापर्यंत वेदना जाणं, इतपत मेजर वेदनेच्या स्वरूपात आपल्याला लक्षणं सुरुवातीच्या बाबतीत दिसतात. आयुर्वेदात शूल म्हणजे काय? शूल म्हणजे वेदना आहेत.
1: बरोबर.
0: शूल म्हणजे काय? शूल कधी उत्पन्न होतो? तो आयुर्वेदात असं सांगले, प्रतिलोम झालेला वायू म्हणजे शूल.
1: अच्छा.
0: म्हणजे फॉर एक्झाम्पल काय? आपण, आपण म्हणजे बेंबीच्या खालचा जो वायू आहे त्याचं काम काय आहे? मलमूत्राचं विसर्जन करणं, पाळीचं रक्त शरीराच्या बाहेर फेकणं, शुक्र बाहेर शरीराच्या बाहेर काढणं, हे सगळं आपणाचं काम आहे. ज्यावेळेला त्याचा गतिभेद होतो, ज्यावेळेला तो उलटा फिरतो, ज्यावेळेला त्याची आपण खालची दिशा आहे ती उलटी व्हायला लागते, त्यावेळेला पोटात दुखणं, छातीत दुखणं, ढेकरा येणं, शरीर जड वाटणं, डोकं दुखणं, हे सिमटम दिसायला लागतात. म्हणजे काय? आपणाच्या गतिभेद झाला, गती उलटी झाली. तसं बऱ्याच वेळेला कोणतेही कारण वात प्रकोपाशी निगडीत आणि ते डोळ्यांशी निगडीत, म्हणजे आहार विहार, म्हणजे तुमचं राहणं खाणं पिणं, ह्याच्यातल्या कोणत्याही दिनचर्येमधल्या त्रुटी ज्या तुमच्या डोळ्यात वाताचा प्रकोप करतील अशा घडल्या की वेगवेगळे आजार पण येतात. मग डोळ्याच्या वात विकारांमध्ये डोळ्याचा पॅरालिसिस येतो, तिरडेपणा येतो, पडद्याशी संबंधित आजार पण येतात, नसांचे संबंधित आजार पण येतात. त्याच पद्धतीनं ह्या केसेसमध्ये काही लोकांमध्ये वातामुळं काचबिंदू होत असतो. याची कारणं काय? तर वात प्रकोपक आहार विहार. मग आता ह्याला उत्तर खरं तर नाही, हे डोळ्यावरतीच का? खरं तर आयुर्वेदानुसार जिथं जो भाग कमकुवत आहे, जिथं दोष साठलेले आहे, तिथं आजार व्यक्त होतो. म्हणजे खरं तर आयुर्वेदात मी दरवेळेला सांगत आलो की दोष 3, वात पित्त कफ, धातू 7, रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र, हे दोष तेच धातू खराब करतात आणि मग विकार उत्पन्न होतात. म्हणजे दोष तेच आहेत, धातू तेच आहेत, पण प्रत्येक व्यक्तीपरत्वे विकार वेगळा आणि लक्षण वेगळं.
1: बरोबर.
0: ह्याचं कारण त्यांचं व्याधिक क्षमत्व आहे, त्यांची इम्युनिटी आहे, आणि जो भाग कमकुवत आहे तिथं तो आजार अभिव्यक्त होतोय. त्यामुळं आजारानुरूप दोषानुरूप जर खाणं पिणं विकृत खूप असेल तर मात्र डोळ्यावरती त्याचा काचबिंदूसारखा नक्की परिणाम होताना दिसत असतो.
1: अच्छा. म्हणजे थोडक्यात आपल्या खाण्यापिण्याचा सुद्धा डोळ्यापर्यंत परिणाम जातो. अगदी. ही माहिती तुम्ही आता दिलीत, आणखी अशी काही माहिती जाणून घेऊया एका ब्रेक नंतर.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर

0: इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर डॉक्टर, आत्ता तुम्ही काचबिंदूविषयीच सांगताय, तर अजून काही ह्याच विकाराची काही माहिती देता येईल का जास्त?
1: जसं आता मी वाताच्या बाबतीत सांगितलं, तसंच पित्त आणि कफाच्या बाबतीतही आहे. कफाचे विकार असतील, जिरलेली सर्दी असेल, किंवा कफाशी संबंधित गळ्याच्या वरचे कफाचे विकार असतील आणि सततचे राहत असतील. काही लोकांच्या बाबतीत डोळ्यात ऑलरेडी दोषांचा संचय असेल, तर मग हे कफाचा परिणाम स्वरूप किंवा पित्तविहाराच्या आहार विहाराच्या स्वरूप डोळ्यावरती कफाच्या आणि पित्ताच्या अनुषंगाने आपल्याला ग्लॉकोमासारखी काचबिंदूसारखी लक्षणे दिसतात. थोडक्यात काय, दोष 3 बिघडवणारे आहार विहार जर केला गेला आणि मग त्याचा परिणाम डोळ्यावरती दिसायला लागला काचबिंदूसारखा, तर योग्य वेळी तो वातामुळे आहे, पित्तामुळे आहे, कफामुळे आहे, मेंदूच्या विकारांमुळे आहे का शारीरिक इतर व्याधींमुळे आहे. म्हणजे मलावस्तंभ, जसं पहिल्या भागात मी सांगितलं, मलावस्तंभ आहे, लिव्हरची काही आजारपण आहे ज्याच्यात रक्त खराब होऊन मग सिलेरी प्रोसेस, म्हणजे जिथं ऍक्विस ह्युमर सिक्रेट होतं त्या पार्टवरती परिणाम झालेला आहे, किंवा घशाशी किंवा गळ्याच्या वरची काही मेजर विकार आहेत ज्याचा परिणाम डोळ्यावरती दुष्परिणाम व्हायला लागलेला आहे. हे सगळं कार्यकारण भाव, मूळ कारण ह्याचा शोध घेऊन ट्रीटमेंट करणं गरजेचे आहे. ती जर नाही केली तर मात्र काचबिंदू आपला डोळा घालवतो.
0: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699.
1: काचबिंदूमध्ये आधुनिक शास्त्रात भारतातच नाही, भारताच्या बाहेरही कोणतीही खात्रीलायक ट्रीटमेंट नाही. खात्रीलायक ह्या अर्थी म्हणतोय, कारण माझ्या दृष्टीनं, आयुर्वेदाच्या दृष्टीनं ट्रीटमेंट म्हणजे एखादा विकार बरा करणं, त्या विकाराला जोपासणं म्हणजे ट्रीटमेंट आयुर्वेद मानत नाही. तो मूळ कारण शोधून ट्रीटमेंट करून तो आजार समूळ बरा करणं म्हणजे ट्रीटमेंट आहे. जी ह्या विकारात आधुनिक शास्त्राची ट्रीटमेंट होताना दिसत नाही, त्याचं प्रेशर मेंटेन करण्यासाठी ड्रॉप किंवा सर्जरी केली जाते आणि काही दिवसानं हा विकार डोळा
0: घालवतो. तर काचबिंदू या अतिशय गंभीर अशा आजाराबद्दल तुम्ही दोन भागात लक्षणं आणि कारणं सांगितली डॉक्टर. तर आता महत्वाचं म्हणजे आयुर्वेदामध्ये ह्याच्यावर काय उपचार आहेत आणि काय केलं तर आपण तो टाळूही शकतो किंवा झाला असेल तर तो रोखूही शकतो, याविषयीची माहिती आपण जाणून घेऊया पुढच्या भागात. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
1: नमस्कार.
0: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699.
2: श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. आणखीन एक आता प्रायोजित कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत, अनुरूप विवाह संस्था यांचा शोध अनुरूप जोडीदाराचा.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
5: नमस्ते.
4: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतीये की आत्ता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
5: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉड्सच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत, मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही.
4: ओके.
5: त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या

0: प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे ह्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आय डी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आय डी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रीमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800 200

0: समान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था. 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 1800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
1: मी म्हटलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. याबरोबर मला 1-2 गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉईंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं. आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था. 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 1800-267-79-91 वेबसाईट www.anurupvivaha.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
4: एकूण व्यवसाय ₹25,000 crore अधिक असलेली भारतातील 4th सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
5: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
4: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
6: PM जय, अब गरीबों की जय बन गई.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: ऐकूया बेला शेंडे यांनी गायलेलं संदीप खरे यांचं हे गीत, संगीतकार सलील कुलकर्णी.

बेला शिंदे गात असलेलं गीत आपण ऐकत आहात. यानंतर म्हणजे 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही दोन्ही बातमीपत्रं आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. ही तिन्ही बातमीपत्रं आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे, राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर. देश व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान मोहिमेचा प्रारंभ करणार. गुजरात, बिहार आणि मध्य प्रदेश या तीन राज्यातील 3 विधानसभेच्या जागांसाठी आज पोटनिवडणूक. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा एथलेटिक्समध्ये पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंची सुवर्ण आणि रौप्य पदकाची कमाई. आता सविस्तर बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं. या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान देशातली शिक्षण व्यवस्था अतिशय महाग झाल्याचं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी काही असंसदीय शब्दांचा वापर केल्याचं सांगत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला आणि त्यांच्या भाषणामध्ये अडथळे आणले. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराचे आदेश कोणी दिले यासंदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यांवरूनही सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला. या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी विधेयकातल्या कठोर तरतुदींचा पुनरुच्चार केला, तसंच विरोधी पक्षांनी केलेले आरोप फेटाळले. 2 वर्षापूर्वी मंजूर झालेल्या कायद्याअंतर्गत पेपरफुटी प्रकरणी 52 गुन्हे दाखल झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळामध्येच हे विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. राज्यसभेत काल वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगणमन या राष्ट्रगीतांप्रमाणेच सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक मंजूर झालं. याअंतर्गत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांनाही 3 वर्षापर्यंत शिक्षा आणि दंड अशी तरतूद आहा.

छत्तीसगडमधील बस्तर दसरा उत्सवामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या विविध आदिवासी समुदायांचे प्रतिनिधी आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. 164 सदस्यांच्या या शिष्टमंडळात परगणा मांझी चालकी समुदाय प्रमुख, बस्तर पांडुमशी संबंधित प्रसिद्ध आदिवासी युवा कलाकार, आदिवासी समुदायांचे प्रतिनिधी आणि बस्तरमधील पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे. यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय हे देखील उपस्थित राहणार आहेत. विकसित भारत 2047 संकल्पनेला बळ देण्यासाठी आणि देश व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी 2 ऑगस्ट रोजी नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान या मोहिमेचा प्रारंभ करणार आहेत. युवक आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी काल ही माहिती दिली. अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेविरुद्धची ही 100 आठवड्यांची देशव्यापी लोकचळवळ मोहीम असेल. या मोहिमेचं नेतृत्व माय भारत या ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे केलं जाईल. तरुणांना नेतृत्व करण्यासाठी सक्षम आणि सक्रिय बनवण्याच्या उद्देशानं चालवलं जाणारं हे एक ऑनलाईन युवा नेतृत्व आणि सामाजिक सहभाग व्यासपीठ आहे. मुंबईत ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाची सुरुवात आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होणार आहे. कौशल्य उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारानं वरळी इथं या अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे. अंमली पदार्थ मुक्त राज्यासाठी ड्रग्ज फ्री मुंबई सारखं अभियान संपूर्ण राज्यात राबवण्यात येईल. मुंबईसह राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नशामुक्ती मार्गदर्शन आणि समुपदेशन समितीची स्थापना केली जाईल असंही लोढा यांनी सांगितलं. देशात होणारं नवसंशोधन, उच्च तंत्रज्ञान, स्टार्टअप, लघु आणि मध्यम उद्योग याद्वारेच भारताच्या पुढील टप्प्यातील आर्थिक विकासाला गती मिळेल असं मत केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केलं. नवी दिल्लीत आयोजित 22व्या JRD टाटा स्मृती व्याख्यानामध्ये ते काल बोलत होते. ते पुढे म्हणाले की जागतिक स्तरावर मेड इन इंडिया नावानं ओळखल्या जाणाऱ्या भारतीय उत्पादनांनी स्पर्धा आणि गुणवत्ता याबाबतीत विश्वासार्हता प्राप्त करून महत्वाचं स्थान निर्माण करण्याची आवश्यकता आहे. यासाठी केंद्र सरकारनं अनेक महत्वाची पावलं उचलली असून त्यामध्ये संशोधन विकास आणि नवोन्मेषासाठी 1 लाख कोटींच्या निधीची तरतूद, तसंच भारताचं AI धोरण आणि सेमीकंडक्टर धोरण यांचा समावेश असल्याचं गोयल यांनी यावेळी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. गुजरात, बिहार आणि मध्य प्रदेश या 3 राज्यातील 3 विधानसभेच्या जागांसाठी आज पोटनिवडणूक होत असून सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. बिहारमधील बांकीपूर, मध्य प्रदेशमधील दतिया आणि गुजरातमधील मंजलपूर विधानसभा जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची राज्यसभेवर निवड झाल्यानं बिहारमधील बांकीपूर विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक होत असून तो भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. तिन्ही जागांच्या निवडणुकांचे निकाल 3 ऑगस्टला जाहीर होणार आहेत. बिहार सरकारनं दरभंगातील रायम मधुबनी इथल्या साक्रीतील बंद पडलेले साखर कारखाने पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. उत्तर भारतातील श्रावण महिन्यातील वार्षिक कावड यात्रा आजपासून सुरू होत आहे. या यात्रेदरम्यान गंगा नदीचं पवित्र जल आणण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक उत्तराखंडमधील हरिद्वार, गौमुख आणि गंगोत्री यांसारख्या तीर्थक्षेत्रांना भेट देतात. भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश सरकारांनी व्यापक सुरक्षा व्यवस्था केली आहे. उत्तर प्रदेशात कावड घेऊन जाणारे यात्रेकरू आणि इतर प्रवाशांच्या सुरळीत प्रवासासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले आहेत. जपानमधील भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता 18 झाली आहे. अद्यापही बचाव आणि शोधकार्य सुरू आहे. किमान 62 लोक जखमी झाले असून अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत.

0: 7.1 रिश्टर तीव्रतेचा हा भूकंप क्युशू बेटावरील कुमामोटो प्रांतामध्ये झाला, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल पुरुषांच्या पॅरा अॅथलेटिक्समध्ये 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची एकाच वेळी कमाई करत इतिहास रचला आहे. भारताच्या दिलीप महादू गावित यानं सुवर्ण पदक, तर मोहम्मद बासिल मोरसिंगानकत यानं रौप्य पदकाची कमाई केली आहे. तत्पूर्वी पुरुष गटाच्या लांब उडी स्पर्धेत भारताच्या मुरली श्रीशंकर यानं रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत दोनदा पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारतानं 3 सुवर्ण, 9 रौप्य आणि 3 कांस्य पदक असे एकंदर 15 पदक जिंकून पदक तालिकेत 8वा क्रमांक मिळवला आहे. ओडिशामध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. पूरस्थितीमुळे 4 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. आतापर्यंत एकंदर 4 लाख नागरिकांना पूरस्थितीचा फटका बसला आहे. प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. महानदीच्या पाणलोट क्षेत्रात सतत पडत असलेल्या पावसामुळे पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आसामच्या काही भागात पुढील 3 ते 4 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज दिवसभरात मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी तसंच राजस्थानचा काही भाग, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, कर्नाटक, पंजाब, उत्तराखंड आणि मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर. देश व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान मोहिमेचा प्रारंभ करणार. गुजरात, बिहार आणि मध्य प्रदेश या 3 राज्यातील 3 विधानसभेच्या जागांसाठी आज पोटनिवडणूक. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची केली कमाई. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 8:40 आणि 50 सेकंद झाली आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कोकणची खाद्य संस्कृती. आज या कार्यक्रमात सई ठाकूर देसाई यांनी सांगितलेल्या पाककृती आपण ऐकणार आहोत. संवादिका रेडिओ सखी पल्लवी गोडसे, सादरकर्ते विवेक वानखडे.

0: कोकणची खाद्य संस्कृती,
1: आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकूच्या,
0: आईच्या, ताईच्या, अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थ कृती,
1: कोकणची खाद्य संस्कृती।
0: श्रोते हो नमस्कार। कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, आपण या महिन्यात सई ठाकूर देसाई यांच्याकडून काही पदार्थकृती जाणून घेतो आहोत। 2 आठवडे त्यांनी खूप छान पदार्थकृती आपल्याला सांगितलेल्या आहेत आणि याही आठवड्यात आपण त्यांना आमंत्रित केलंय। मॅडम नमस्कार।
2: नमस्कार।
0: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। या भागात कुठल्या पदार्थकृती सांगणार आहात? कुठला आहे पहिला पदार्थ?
2: पहिला पदार्थ आहे केळीच्या कालाची भाजी।
0: बरं।
2: केळीचा गाभा आतला।
0: अच्छा।
2: केळीचा घड आपण काढून झाला आपला
0: हा,
2: की त्याचा जो काही खोड असतो
0: हा
2: ते सोलायचं पूर्ण।
0: अच्छा।
2: त्याच्यावरती ज्या पात्या असतात त्या काढत जायचं।
0: बरं बरं।
2: आणि मग आतमध्ये जशी ट्यूब आपली असते की नाही लाईटची,
0: हो,
2: तसा एक छान गाभा असतो।
0: बरं। म्हणजे केळफूल वेगळं
2: केळीला
0: लागतं।
2: हो
0: हा हा।
2: आणि हा त्याच्या खोडामध्ये असलेला भाग आहे।
0: वा, पण मग मला एक सांगा की जिथे घड लागतो तिथपासूनचा घ्यायचा की खालपासूनचाही चालतो?
2: कुठलाही चालतो।
0: अच्छा।
2: हा, पूर्ण आपल्याला केळी आपण सोपं काढतो की नाही
0: आलं लक्षात,
2: तर ती काढत काढत जायचं, आतमध्ये गेलो की

0: आपल्याला मिळतो तो
1: मला वाटतं
0: पांढरा
1: पांढरा रंग असतो
0: पांढरा
1: का
0: रंग
1: त्याचा?
0: असतो त्याचा. आणि अगदी जशी आपली लाईटची ट्यूब असते ना,
1: हा
0: तशीच ती
1: वा
0: डोळ्यापुढे आणा की तुमच्या लक्षात येईल.
1: क्या बात है.
0: हो, ही चांगलीच खटपट करायला लागणारी भाजी
1: हो
0: आहे.
1: हो. आणि मला वाटतं जसं मी म्हटलं होतं की लक्ष ठेवा सगळीकडे,
0: हो,
1: तर हे तर
0: जेव्हा घड तोडून होईल तर लगेच आपल्याला ही पुढच्या 4 दिवसात भाजी करायला पाहिजे.
1: नक्कीच नक्कीच.
0: असं
1: त्याची कृती आणि साहित्य
0: हो
1: सांगा.
0: साहित्य सांगते. तर केळीचा काल आपल्याला लागेल, तो गाभा आहे तो. तांदुळाच्या कण्या लागणार आपल्याला त्याला. हळद, मेथी, हिंग, तेल, मोहरी, मीठ, साखर, ओला नारळ, हिरवी मिरची.
1: वा, साधं साहित्य.
0: साधं
1: अगदी.
0: साहित्य अगदी. आता सुरुवातीला काय करायचं, हा जो काल आहे, गाभा आहे, तो काढून घ्यायचा. आता हे चिरण्याचं कौशल्य आहे,
1: बर,
0: कारण त्याच्यात खूप दोर असतात,
1: हा,
0: तर म्हणून त्याच्या चकत्या काढायच्या,
1: ओके,
0: चिरायच्या. प्रत्येक चकतीला दोर असतो तो हाताने काढावा लागतो आपल्याला, तो काढायचा. आणि मग एकावर एक त्या चकत्या घेऊन बारीक जितकं आपल्याला चिरता येईल
1: ओके
0: तितकं चिरायचं.
1: ओके, स्किलचं काम आहे.
0: स्किलचं काम आहे थोडं. नाजूक ह्याने ते चिरायचं, पूर्ण दोर काढून टाकून. मग ते काढून झाले की त्याच्या तांदुळाच्या कण्या, आपण ज्या भरड काढतो, तर त्या तांदुळाच्या कण्या, हळद, हिंग घालायचं आणि हे सगळं मिश्रण कालवून असं एकत्र चेपून ठेवायचं भांड्यात घट्ट.
1: बर.
0: आणि चांगलं 5-6 तास ते चांगलं मुरत एकात. त्या कालाला आपण पाणी थोडं सुटत, त्याच्या ह्या कण्या असं ते सगळं भिजून जातात. मग त्या 4-5 तासानंतर थोडं जास्त तेल घेऊन आपल्याला फोडणी करायची.
1: अच्छा.
0: तर त्याच्यात मेथी, मोहरी, हिरवी मिरची अशी घालून फोडणी करायची. आणि मग
1: हिंग हळद आपण ऑलरेडी घातलेलं
0: आहे, पण थोडं फोडणीत पण घालायचं आपण. आणि मग हे जे चेपून ठेवलेलं कालाचं मिश्रण आहे तर ते घालायचं.
1: अच्छा.
0: आणि शक्यतो पाणी न घालता वाफेवरती परत परत ढवळून झाकणात पाणी ठेवून अशी ही भाजी परतून
1: लक्षपूर्वक
0: करणं गरजेचं
1: आहे.
0: म्हणजे
1: भाजी ठेवली आणि जरा फोनवर बोलते असं
0: नाही चालणार. आणि अगदीच नाही शिजत आहे असं आपल्याला वाटलं तर किंचित पाण्याचा हपका आपल्याला मारता येऊ शकतो. एकदा कणी शिजली की झालं, मग
1: बरोबर
0: वरून ओलं खोबरं घालायचं.
1: क्या बात है,
0: फार सुंदर होते भाजी.
1: खरंच छान आहे ही. फक्त मेहनत आहे, तुम्ही म्हणालात तसं, आणि डोळसपणे बघण्याची गरज आहे की आपण तो केळीचा घड कधी काढतोय आणि त्यानंतर आपल्याला
0: आपल्याला तो काल मिळवायचा आहे.
1: मस्त, खूप छान आहे हे खरं. आणि म्हणजे मी सुद्धा ही भाजी नाही ऐकलेली आतापर्यंत की वेगळ्या वेगळ्या.
0: पण ही पण भाजी नुसती पण खायला छान लागते, पोळी बरोबर तर खाऊ शकतो.
1: खाऊ शकतो. खरंय खरंय. आणि जसं आपण म्हणतो की सतत बाहेरनं काय आणू किंवा भाजी काय करू, हा जेव्हा प्रश्न गृहिणींना पडतो,
0: अगदी,
1: तर तुमच्या आवारात केळी असतील तर हे नक्कीच करून बघायला हरकत नाही का.
0: आणि खूप कमी पुरतो, केळीचा गाभा खूप मोठा असतो. तर 2 विटा घेतला आपण हा जरी गाभा तरी पुष्कळ होते भाजी.
1: बरोबर आहे. मस्त, खूप छान आहे एकदम. आणि जुनं आहे पण नाविन्यपूर्ण
0: आहे.
1: खूप छान छान. यानंतरची रेसिपी कोणती आहे?
0: पानगी.
1: हा,
0: दोन्ही आपण करतो, गोड आणि तिखट.
1: हो,
0: आपण आता गोड कशी करायची ते बघू.
1: चालेल.
0: तर त्याच्यासाठीचं साहित्य लागतं तांदुळाचं पीठ, गुळ किंवा साखर आवडीनुसार, मीठ, लोणी आणि सोडा किंचितसा. तर आता हे सगळं मिश्रण हे सैलसर थोडं कालवायचं.
1: बर.
0: आणि मग केळीच्या पानावरती थापायचं, वरून केळीचं पान घालायचं.
1: अच्छा.
0: आणि तव्यावर भाजायचं.
1: ओके.
0: मग बाजू पलटायची, दोन्ही बाजूनी मी त्या केळीचा पानाचा छान स्वाद
1: आला पाहिजे. क्या बात है.
0: अजिबातच घट्ट मात्र भिजवायचं नाही, आपल्याला सैलसरच हे भिजवायचं आहे.
1: म्हणजे ते हाताने पसरता आलं पाहिजे.
0: बरोबर आहे. जसं आपण थालीपीठ भाकरी हे करतो ना, तसं पण त्याच्याहूनही हे
1: थोडंसं सैल लागेल मला लागतं. आणि मग पानाला लावताना काही तेल वगैरे लावायचं असतं, तेल तूप काही
0: लावलं तरी चालेल, नाही लावलं तरी चालेल. पाणी नुसतं हात फिरवला तरी सुटत.
1: बरोबर आहे.
0: पान, केळीचं पान
1: नंतर गरम गरम खाताना मात्र
0: गरम गरम खाताना तूप घ्यायचं. किंवा फोडणीची मिरची आपली,
1: हा,
0: उसळी मिरची आपण म्हणतो,
1: हो, हो,
0: तर त्याच्याबरोबर फार छान लागते हे पान.
1: वा वा वा. हे मात्र आपण कधीही करू शकतो नाही,
0: पण
1: यासाठी फक्त केळीची पानं तुमच्या जवळपास पाहिजेत.
0: पदार्थ हा अगदीच करायला सोपा
1: होऊन जातो. आणि
0: डब्यासाठी असेल, प्रवासाला नेण्यासाठी असेल, तर हा फारच उपयोगी पदार्थ आहे.
1: आणि तोंडी लावायला वेगळं काही घ्यायची गरज
0: नाहीये.
1: मस्त मस्त. मॅडम तुम्ही खूप छान पदार्थ सांगताय आणि घरातल्याच पदार्थांमधून घरातल्या साहित्यांपासून हे पदार्थ होत आहेत. आणि पावसाळ्यात मला वाटतं हे आणखीन चांगलं आहे, कारण बाहेर जायचंही आपल्याला कंटाळा

0: तो.
1: खरंय खरंय. आणि सणही येतात तर असे छोटे छोटे गोड पदार्थ पण चालू शकतात.
0: हो ना, अगदी प्रत्येक वेळी आपण म्हणतो असं पक्वान्न, श्रीखंड, बासुंदी हे तर असतंच, पण असे छोटे पदार्थही करायला हरकत नाहीत, नाही का?
1: नक्की,
0: खूप छान. यानंतरची रेसिपी कोणती आहे?
1: यानंतरची आता आपण गोळा आळू बघूया.
0: बर,
1: की ते आपण काही पावसातच नाही, आपण वर्षभर पण करू शकतो. आळू आपल्याला मिळतं, पण ही पण आजकाल फार कोणी करत नाही भाजी, तर त्याची साहित्य आणि कृती सांगूया. त्याच्यासाठी अळूची पानं आणि देठी दोन्ही घ्यायचं.
0: अच्छा.
1: तुरीची डाळ घ्यायची, तांदुळाच्या कण्या घ्यायच्या, मीठ, गूळ, चिंच, तेल, मोहरी, हळद, हिंग, सुक्या मिरच्या.
0: अच्छा.
1: आता हे अळू छान धुवून चिरून घ्यायचं, ते शिजवायचं.
0: बरोबर.
1: तुरीची डाळ आणि कळण्या हे वेगळं शिजवायचं.
0: बरोबर.
1: मग या दोन्ही गोष्टी एकत्र करायच्या, चांगल्या घोटून घ्यायच्या आणि मस्त चरचरीत फोडणी घालायची सुक्या मिरच्यांची. अतिशय सोपी भाजी,
0: सोपी भाजी,
1: पण अगदी लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते.
0: हो ना, खरी गोष्ट आहे. आणि तुम्ही म्हणालात तसं ही 12 महिने आपण भाजी करू शकतो. आणि ह्या ज्या आपल्या सगळ्या भाज्या आहेत, आपल्या परसावातल्या भाज्या असं म्हणायला हरकत नाही. तर आता हे अळू आहे, याच्यामध्ये लोह आहे, तुम्ही खायलाच हवं. म्हणजे जे आपण कुठल्या तरी वेगळ्या गोष्टीतनं मिळवण्याचा प्रयत्न करतो ते तुमच्या आसपासच
1: असतं,
0: तर ते फक्त तुम्ही उचलणं गरजेचं असतं. आणि ते तुम्ही उचललत की तुम्हालाही मिळेल आणि तुमच्या कुटुंबालाही
1: मिळेल,
0: नाही का?
1: अगदी अगदी.
0: त्यासाठी वेगळी काही मेहनत करण्याची गरज नाही. अजिबातच खूप छान आहे हे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या ज्या काही पदार्थ कृती आहेत की ज्या माहीतच नाहीयेत, आज आपण बघतो की आपल्याला या गोष्टी माहीत असतात किंवा खाल्लेले असतात लहानपणी. तुम्ही म्हणालात तसं आईकडून, आजीकडून,
1: बरोबर,
0: पण त्या केल्या जात नाही. तर मला असं वाटतं की हे आपले जे आता एपिसोड होणार आहेत, तर त्यानिमित्ताने ह्या पदार्थ कृती पुन्हा लक्षात येतील आणि ह्या केल्याही जातील, नाही का?
1: आहे नक्की.
0: मला असं वाटतं की ही जी संस्कृती तुम्ही म्हणताय तसं पुढच्या पिढीकडे देण्याचं आपलं काम आहे,
1: काम आहे ते,
0: ते नक्कीच होईल असं वाटतं, नाही का?
1: आणि हे सगळं टिकून राहायचं असेल तर आपण हे करत राहावं लागेल.
0: खरंय,
1: लहान मुलांची ती चव आपल्याला विकसित करावी लागेल.
0: बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. हे तुम्ही खूप चांगलं म्हणालात की चव विकसित करणं हे खूप महत्वाचं आहे, कारण नाहीतर मला हे आवडत नाही, मी कधी खाल्लं
1: नाही,
0: या कारणास्तव बऱ्याच गोष्टींना हातच लागत नाही. तर तसं न करता हे मला वाटतं सगळ्या आपल्या माता भगिनींचं, मैत्रिणींचं काम आहे की त्यांनी या चवी विकसित करायला पाहिजेत, नाही का? मॅडम, तुमच्या आवडीचं एखादं गाणं सांगा, आपण ते गाणं श्रोत्यांना ऐकवूया आणि तुम्हालाही.

0: मॅडम, काही छान रेसिपी झाल्या, गाणंही झालंय, पुढची रेसिपी कोणती आहे?
1: पुढची आहे कुड्याच्या फुलांची भाजी.
0: कुड्याच्या फुलांची भाजी
1: ती सुद्धा आता ह्या सीझन मध्येच आपल्याला मिळणार आहे.
0: बर.
1: हा, आई आजी आम्हाला सांगायच्या की वर्षातून एकदा तरी ही भाजी खाल्लीच पाहिजे.
0: खरंय.
1: कुड्याच्या शेंगांची भाजी आम्हाला आई आजी अगदी सांगायच्या की वर्षातून एकदा खाल्लीच पाहिजे की त्याने पोट साफ होतं. तर ती पण आहे आणि ही फुलांची पण भाजी आहे. तर नक्की
0: सगळ्याचा उपयोग पोट साफ होण्यासाठीच आहे. आणि मला असं वाटतं की पावसाळ्यात आपली पचनशक्ती ही जरा नाजूक असते सगळ्यांचीच, तर त्या दिवसात ह्या अशा भाज्या खाल्ल्या तर मला वाटतं आपल्या आरोग्याला नक्कीच
1: चांगल्या असतात. तर याच्यासाठीचं साहित्य आहे कुड्याची फुलं, तेल, मोहरी, जिरं, हिंग, हळद, तिखट, गुळ, बेसन पीठ, मीठ आणि ओलं खोबरं आवडीनुसार आपल्याला हवं असलं तर. तर ही कुड्याची
0: कडू असते का?
1: कडू असते किंचित, म्हणूनच थोडस पीठ आणि किंचित गुळ घातला की त्याचा कडवटपणा,
0: हा
1: मग बॅलन्स होतो. तर ही फुलं चांगली धुवून घ्यायची आणि चांगलं तेलाची फोडणी करायची, मोहरी, जिरं, हिंग, हळद घालून, आणि मग त्याच्यात ही फुलं घालून शिजवून घ्यायची.
0: पण मग त्या फुलांची देठ वगैरे
1: हो ती नीट साफ करायची.
0: हा हा हा, ओके. आणि ती फुलं ओळखता येणं हे पण मला वाटतं खूप मोठं काम आहे. सगळ्यात पहिलं काम ते आहे.
1: हो हो. पण आता तुम्ही आजूबाजूला कुठेही सड्यावर फिरलात तरी तुम्हाला सहज मिळेल.
0: अच्छा, ओके ओके.
1: तर त्याच्यानंतर मग ती भाजी शिजली की मग लाल तिखट घालायचं, थोडासा गुळ घालून परतायचं आणि मग थोडं बेसनाचं पीठ लावायचं
0: मिळून येण्यासाठी.
1: खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची. वाफेवर आपल्याला ही भाजी शिजवायची आणि आवडत असेल तर खोबरं घालायचं, मीठ घालायचं आणि एरवी कडू लागली असती पण आपण ह्या सगळ्या गोष्टी घातल्यामुळे अजिबात कडू लागत नाही, फार छान लागतं.
0: आणि त्याचा जो गुणधर्म आपल्या शरीराला गरजेचा आहे
1: तोही मिळून जातो.
0: मला असं वाटतं खूप छान आहेत ह्या सगळ्या पदार्थ कृती. आणि पुन्हा पुन्हा परत तेच की पाऊस किंवा सीझन एकंदर आपला आणि आपल्या शरीराला असणारी गरज या सगळ्यातून भागवली जाते आणि त्यानिमित्ताने आपलं आरोग्यही बॅलन्स व्हायला मदत
1: होते.
0: नाहीतर मग आजारपण आणि हे ते या दिवसात खूप होत असतं, कारण खूप वातावरण बदलतं. तर ते बॅलन्स करण्यासाठी सुद्धा अशा भाज्या करणं गरजेचं आहे, नाही का?
1: अगदी.
0: मॅडम, खूप चांगला ठेवा तुमच्याकडे आहे, तुमच्या आई आजींनी दिलेला आणि तो वारसा तुम्ही जपताय. आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने तो आपण पुढेही पुढच्या पिढीपर्यंत किंवा आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवतोय आणि मला असं वाटतं आता तो प्रवाह पुढे राहील, चालूच
1: राहील,
0: नाही का?
1: नक्कीच.
0: यानंतरची रेसिपी कोणती सांगणार?
1: आपण एक गोड रेसिपी सांगूया.
0: अच्छा.
1: फणसाच्या गोड पुऱ्या, म्हणजे आम्ही त्याला उंबर म्हणतो.
0: बर.
1: हा, तर ते उंबर करण्यासाठी म्हणून साहित्य काय तर फणसाचा रस,
0: अच्छा,
1: गुळ, थोडासा रवा, थोडस तांदुळाचं पीठ आणि थोडीशी कणिक,
0: बर,
1: तेल, मीठ, हळद, एवढं साहित्य लागतं.
0: बरोबर.
1: बरका फणस लागेल आपल्याला, तर त्याचा रस काढून घ्यायचा, मिक्सरवरती बारीक करून घ्यायचा.
0: बरोबर.
1: आणि मग जेवढा रस असेल तर त्या प्रमाणात आपल्याला गुळ, आपल्याला जसं गोड आवडतं तर त्या हिशोबाने आपण गुळ, हा फणसाचा रस, मीठ, हळद असं सगळं एकत्र शिजवायला ठेवायचं.
0: अच्छा.
1: हा, त्याची चांगली उकळी त्याला आली की मग रवा, तांदुळाचं पीठ असं घालून एक वाफ काढायची.
0: बर.
1: तसंच ठेवून द्यायचं थोडा वेळ. थोड्या वेळानंतर ते मळून त्याच्यात जेवढी मावेल तेवढी कणिक घालायची.
0: अच्छा.
1: की आपली ही आट तयार झाली, याला आट म्हणतात. तो गोळा तयार होईल आपला चांगला. तो तयार एकदा झाला की मग काय आपण पुऱ्या करू शकतो, गोड पुऱ्या. त्याला आम्ही उंबर म्हणतो किंवा काही जण त्याला घारगे म्हणतात.
0: घारगे म्हणतात, बरोबर.
1: तर ते छान तळायचे आणि तुपाबरोबर खायचे.
0: क्या बात है. म्हणजे पावसाळ्यात जसं आरोग्यदायी पदार्थ करणं गरजेचं आहे तसंच थोडेसे चमचमीत, थोडेसे तळलेले आणि जरा छान पाऊस पडत असताना खायला मजा येईल असेही काही पदार्थ.
1: पण घारगे 4 दिवस टिकतात. तुम्ही प्रवासाला नेऊ शकता, मुलांच्या डब्यासाठी तुम्हाला वापर करता येईल. ही काढलेली आट फ्रीज मध्ये तर महिनून महिने टिकते तुम्ही नीट ठेवलीत तर.
0: बरोबर.
1: त्यामुळे आता फणस आहेत थोडे थोडे, तर ज्यांना करून बघायचे फणस आहेत तर करून बघता येऊ शकेल.
0: बरोबर. आणि तुम्ही म्हणताय असं आता नाहीये पण पूर्वीच्या काळी एक 4 वाजताचं खाणं असा एक पदार्थ असायचा, म्हणजे ती एक वेळ.

0: असायची की तेव्हा काहीतरी मुलांना द्यायला लागायचं.
1: बरोबर.
0: तर त्यासाठी सुद्धा हा पदार्थ तुम्ही म्हणताय असं जर तयार आपल्याकडे असेल तर तळून द्यायला काही फार वेळ लागत नाही का, आणि पौष्टिकही होतं आणि घरचं होतं.
1: घरचं
0: होतं नाही का.
1: हो हो.
0: मला असं वाटतंय की खूप छान पदार्थ तुम्ही सांगितले आहेत आमच्या श्रोत्यांना, आणि हे सगळे पदार्थ अगदीच घरातल्या साहित्यामध्ये
1: आहेत,
0: त्यासाठी काही वेगळी मेहनतही नकोय. फक्त पुन्हा म्हटलं असं की डोळस पद्धतीने त्या त्या गोष्टींकडे बघणं, त्या कधी मिळतायत, काय होतायत, त्या पद्धतीने त्या घरी आणणं
1: खरं आहे,
0: आणि त्या आपल्या घरच्यांना खाऊ
1: घालणं
0: ही मला वाटतं खूप चांगली गोष्ट आहे.
1: हो,
0: आणि मला वाटतं श्रोते ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या असतीलच त्यांनी, तर हे पदार्थ नक्कीच करून बघतील.
1: नक्कीच.
0: सई मॅडम, तुम्ही इथे आलात आणि खूप छान पदार्थकृती आमच्या श्रोत्यांना सांगितल्यात की ज्या जुन्या आहेत आणि नवीन लोकांना माहीत नाहीयेत, किंवा आता त्या थोड्या मागे पडल्या आहेत, त्या नाही केल्या जात, तर त्या सगळ्याच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा
1: द्यायला
0: आणि हे पदार्थ आपले श्रोते नक्कीच करून बघतील. तुम्ही इथे आलात आणि या छान पदार्थकृती आमच्या श्रोत्यांना सांगितल्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.
2: कोकणची खाद्य संस्कृती सई ठाकूर देसाई यांनी सांगितलेल्या पाककृती आत्ताच आपण ऐकल्या. संवादिका होत्या रेडिओ सखी पल्लवी गोडसे, सादरकर्ते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 9 वाजलेत. आता लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया करण अर्जुन या चित्रपटासाठी कुमार सानू, उदित नारायण, अलका याज्ञिक आणि सहकलाकार यांनी गायलेलं इंदिवर यांचं हे गीत, संगीतकार राजेश रोशन.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया अकेले हम अकेले तुम या चित्रपटासाठी कुमार सानू अलका यांनी आणि सहकलाकार यांनी गायलेली मजरूह सुलतानपुरी यांची ही गीतरचना, संगीतकार अनु मलिक।

ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये

0: अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

0: कवच मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: इफको टोकियो हसत राहा.
1: नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
2: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात.
3: कारण आम्हाला ठाऊक आहे
2: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
3: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
2: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
3: वारणा पनीर.
2: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
4: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतो, कार्यक्रमात आता ऐकूया दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे. या चित्रपटासाठी लता मंगेशकर, कुमार सानू आणि सहकलाकार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं हे गीत, संगीतकार जतीन ललित.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।
2: उद्या प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पावसाळी पर्यटन आणि रत्नागिरीतले धबधबे याविषयी। सहभाग कोकण शाश्वत पर्यटनासाठी कार्यरत आणि पुरातत्व आणि संस्कृती अभ्यासक पृथ्वी जापटे आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असलेले गणेश चौघुले। लेखन रेडिओ सखी सोनाली सावंत यांचं, निवेदन आणि निर्मिती सहाय्य रेडिओ सखी वंदना मुसळे आणि सोनाली सावंत यांचं, सादरकर्ते विवेक वानखडे। उद्या सकाळी 8:40 अवश्य ऐका आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून कोकण दर्शन हा पर्यटनावर आधारित कार्यक्रम।

0: इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 आपण ऐकाल रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्रीयुत नितीन बगाटे सर यांच्याशी बातचीत.
1: आणि पुढची पिढी ही तेवढी सजग असावी त्यासाठी आपण विविध उपक्रम जे रत्नागिरी जिल्हा पोलीस दल राबवत आहे त्यासंबंधी आम्ही माहिती देत आहोत. त्याचबरोबर सायबर क्राईम आहे ते कशा रीतीने घडतात, कशा रीतीने फायनान्शियल फ्रॉड होतात सायबर पोर्टल्सवरून किंवा एखाद्या ॲपवरून, त्याबद्दलही माहिती दिली जात आहे. अंमली पदार्थाचा विळखा ह्या तरुण पिढीला
0: तर जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर.

राजा या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. हे गीत गायलं होतं उदित नारायण अलका यांनी आणि सहकलाकार यांनी, गीतकार समीर आणि संगीतकार नदीम श्रवण. या गीतरचनेबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आजच्या कार्यक्रमात आपण करण अर्जुन, त्यानंतर अकेले हम अकेले तुम, त्यानंतर दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे आणि राजा या चित्रपटातील गीतरचना आपण ऐकल्या. हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोतेहो, सकाळचे 9:30 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत नाट्यसंगीत. श्रोतेहो, आज 30 जुलै. आज हिंदुस्थानी संगीत शैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचा स्मृतिदिन. डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचा जन्म 2 मे 1920 या दिवशी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर या गावी झाला. वसंतराव देशपांडे यांचं शिक्षण नागपूर शहरात झालं. त्यांची आई शिक्षिका होत्या आणि त्या जवळपासच्या देवळांमध्ये भक्तिसंगीत म्हणत असत, त्यामुळे संगीताचा वारसा त्यांना आईच्या उदरातूनच मिळाला होता. शिवाय वयाच्या केवळ 7व्याच वर्षी त्यांना ग्वालियर घराण्याचे शंकरराव सप्रे यांच्या श्रीराम संगीत विद्यालयात प्रवेश मिळून खऱ्या अर्थानं त्यांच्या शास्त्रीय संगीताच्या ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात झाली. अर्थात त्याला कारणही खूप सुंदर आणि अकल्पित तसंच प्रेरणादायी होतं. ते जाणून घेऊया या गीतानंतर. ऐकूया वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं कट्यार काळजात घुसली या नाटकातलं पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं हे पद, संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी.

0: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
1: कारण आम्हाला ठाऊक आहे
0: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
1: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
0: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
1: वारणा पनीर.
0: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
2: निर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा, मैं सुपरमैन.
3: सचिन
2: मम्मी
3: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: श्रोते हो, वसंतराव देशपांडे यांच्या शास्त्रीय संगीताच्या ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात झाली असं मगाशी मी म्हटलं। त्याला कारणही खूप सुंदर, अकल्पित आणि प्रेरणादायी असं होतं। साल होतं 1927। नागपुरातल्या तेल्लीपूर परिसरात एक 7 वर्षाचा मुलगा आपल्या घराकडे परतत असताना अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने तो एका इमारतीच्या जिन्याखाली त्याने आडोसा घेतला। त्याच्या सहज गुणगुणण्याने मोहित होऊन त्या इमारतीतील एक वयस्कर सद्गृहस्थ खाली येऊन त्याला आपल्या घरात घेऊन गेले आणि त्या मुलाला तेच गाणं त्यांनी गायला सांगितलं। ते गाणं ऐकल्यानंतर तर ते त्याच्या आवाजावरती बेहद खुश झाले। पाऊस ओसरल्यावर त्याला सोबत घेऊन त्याच्या घरी पोहोचले। या मुलाच्या गळ्यात गाणं आहे आणि मी याला शास्त्रीय संगीत शिकवण्यास तयार आहे, तुम्ही याला माझ्याकडे सोपवा, अशी गळ त्यांनी त्या मुलाच्या आईला घातली। आमची आर्थिक कुवत नाही हो एवढी आणि त्याच्या शिकवणीचे पैसे मी देऊ शकणार नाही, या कारणास्तव त्याच्या आईने त्यांना नकार दिला। मी कोणतीही फी घेणार नसून शाळा संपल्यानंतर त्याच्या सोयीने संध्याकाळी मी त्याला शिकवणार आहे असं आश्वासन त्यांनी दिल्यानं आईने होकार देत समाधान आणि कृतज्ञता व्यक्त केली। त्या पावसाळी दिवसानं वसंतराव देशपांडे यांच्या आयुष्याला ऐतिहासिक अशी कलाटणी मिळाली। वयाच्या केवळ 7व्याच वर्षात ग्वालियर घराण्याचे शंकरराव सप्रे यांच्या श्रीराम संगीत विद्यालयामध्ये त्यांना प्रवेश मिळून शास्त्रीय संगीत हा त्यांचा ऐतिहासिक प्रवास खऱ्या अर्थानं सुरू झाला। कार्यक्रमात आता ऐकूया संशय कल्लोळ या नाटकासाठी गोविंद बल्लाळ देवल यांची ही पदरचना वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात।

श्रोते हो, वसंतराव देशपांडे यांनी हिंदी चित्रपट संगीत फारसं गायलंच नाही. किंबहुना नन्हे मुन्ने, चाचा चौधरी आणि रंगबिरंगी या तीनच चित्रपटात त्यांनी गायल्याची नोंद आहे. त्यांची गायकी ही ठुमरी, दादरा, ख्याल, टप्पा आणि भजन याच प्रकारांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशी राहिलेली आहे. वयाच्या केवळ 8व्या वर्षी त्यांनी गायनकला जाणून भालजी पेंढारकर यांनी कालिया मर्दन या त्यांच्या चित्रपटात कृष्णाच्या भूमिकेत पदार्पण करण्याची संधी दिली होती. एक उत्तम गायक, अभिनेता, मराठी नाटक आणि चित्रपट संगीतकार म्हणून ते गाजले. बेगम अख्तर तर त्यांना आदराने गुरुजी म्हणून संबोधित करत असत. यातच त्यांची यशस्वी कारकीर्द दिसून येते. वयाच्या 50 पर्यंत गझल आणि ठुमरी या संगीत प्रकारातील एक प्रस्थापित गायक ही ओळख मिळूनही रसिकांसमोर ख्याल गायकीची संधी त्यांना मिळाली नव्हती हे विशेष. ग्वालियर घराण्याचे अधिकृत शिक्षण घेत असतानाच किराणा आणि भेंडी बाजार या घराण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण चीजा डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी आत्मसात केल्या होत्या. पु ल देशपांडे यांचा वसंतरावांवरती खास असा लोभ होता. पु ल देशपांडे यांनीच अनेक उस्ताद असणाऱ्या या शागिर्दला एकलव्य ही उपमा बहाल केली होती. मग अर्थातच परिपूर्ण गायक हा दर्जा प्राप्त केल्यानंतर त्यांनी आपल्या सगळ्या उस्तादांच्या कृपेने त्या प्रत्येकाच्या घराण्याच्या गायकीतील सत्व आपल्या गळ्यात उतरवून स्वतःच्या खास अशा गायकीला जन्म दिला. पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या संगीत नाटकांचा तो काळ होता. त्यांची स्टाईल वसंतरावांना इतकी भावली की कळत न कळत त्यांनी आपल्या गायकीमध्ये दीनानाथांची स्टाईल बहुखुबीने आत्मसात केली, जी प्रकर्षाने आणि हुबेहूब जाणवीत असे. ज्याचा वसंतरावांना सार्थ अभिमान होता हेही विशेषच. कार्यक्रमात आता ऐकूया संन्यस्त खड्ग या नाटकासाठी विनायक दामोदर सावरकर यांची ही पदरचना. गातायत अर्थातच वसंतराव देशपांडे.

श्रोते हो, वसंतराव देशपांडे 1938 साली मॅट्रिक झाले. लाहोरमध्ये रेल्वे खात्यात नोकरीला असणाऱ्या त्यांच्या मामांनी आपली संगीताची विशेष आवड आणि भाच्याचा गाता गळा या संयुक्त विचारांनी प्रेरित होऊन वसंतरावांना आपल्यासोबत लाहोरला घेऊन गेले आणि इथूनच त्यांच्या आयुष्याला एक सुंदर अशी कलाटणी मिळाली. तेथील 2 वर्षांच्या वास्तव्यात लाहोर आणि आजूबाजूच्या परिसरात अफाट भटकंती, उर्दू भाषा शिक्षण आणि संगीत साधना यावरच त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलं. त्याच अंतर्गत उस्ताद बडे गुलाम अली खा आणि उस्ताद बरकत अली खा या बंधुद्वयींची मैफिल त्यांनी कधीच चुकवली नाही. ठुमरी आणि गझल या गायनकलेचा सूक्ष्मात जाऊन त्यांनी अभ्यास केला. 1942 लाहोरहून परतल्यावर मग त्यांनी अर्थार्जनासाठी पुण्यात मिलिटरी अकाउंट्स खात्यात नोकरी आणि संगीत साधनेसाठी पंडित सुरेशबाबू माने यांचं शिष्यत्व पत्करलं. असे हे वसंतराव देशपांडे. त्यांच्या पवित्र स्मृतींना आमचं विनम्र अभिवादन. कार्यक्रमात आता ऐकूया त्यांनी गायलेली सौभद्र या नाटकातली अण्णासाहेब किर्लोस्कर यांची ही पदरचना.

वसंतराव देशपांडे यांनी गायलेली सौभद्र या नाटकातली पदरचना आत्ताच आपण ऐकली आणि याबरोबरच आजचा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, सकाळचे 10 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

माझं घर माझा संसार या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल, रवींद्र साठे आणि सहकलाकार यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते अरुण पौडवाल. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया बंधन या चित्रपटासाठी रवींद्र साठे आणि सहकलाकार यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं हे गीत. संगीतकार अनिल मोहिले.

0: कवच मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: इफको टोकियो हसत रहा.
1: नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
2: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
3: बोला.
2: हे KYC अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
3: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत KYC अपडेट करायला हवं.
2: पण हे होईल कसं?
3: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
2: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
3: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
2: बस
3: बस
2: समजलं.
3: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.

0: कवच मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: इफको टोकियो हसत रहा.
1: नियम व अटी लागू. इफको टोकियो.

0: जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
1: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते आता ऐकूया विश्वविनायक या चित्रपटासाठी आशा भोसले आणि सहकलाकार यांनी गायलेलं संजय उपाध्याय यांचं हे गीत, संगीतकार श्रीधर फडके.

0: इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 आपण ऐकाल रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्रीयुत नितीन बगाटे सर यांच्याशी बातचीत.
1: आणि पुढची पिढी ही तेवढी सजग असावी त्यासाठी आपण विविध उपक्रम जे रत्नागिरी जिल्हा पोलीस दल राबवत आहे त्यासंबंधी आम्ही माहिती देत आहोत. त्याचबरोबर सायबर क्राईम आहे ते कशा रीतीने घडतात, कशा रीतीने फायनान्शियल फ्रॉड होतात सायबर पोर्टल्सवरून किंवा एखाद्या ॲपवरून, त्याबद्दलही माहिती दिली जात आहे. अंमली पदार्थाचा विळखा ह्या तरुण पिढीला
0: तर जरूर आहे का. इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर.
2: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया कशासाठी प्रेमासाठी या चित्रपटासाठी सुरेश वाडकर, उत्तरा केळकर आणि सहकलाकार यांनी गायलेलं गीत, गीतकार आणि संगीतकार सुधीर मोघे.

कशासाठी प्रेमासाठी या चित्रपटातल्या या गीतरचनेनंतर कार्यक्रमात आता ऐकूया यशोदा या चित्रपटासाठी वाणी जयराम यांनी गायलेली चंद्रकांत खोत यांची ही गीतरचना. संगीतकार दत्ता डावजेकर.

0: याबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: प्रसारित करीत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

नमस्कार नमस्कार रसिक श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आणि रेडिओ मित्र मोरेश्वर मधुकर जोशी यांचा सस्नेह नमस्कार। श्रोते हो, आज 30 जुलै। अगोदर काही सांगण्यापूर्वी, आज जागतिक मैत्री दिन। एक आधार, एक विश्वास, एक आपुलकी आणि एक अनमोल साथ, जी देवाकडे न मागता मिळते तीच खास मैत्री असते। जागतिक मैत्री दिनाच्या मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा।

एक खिलाडी एक हसीना या चित्रपटासाठी सोनू निगम, शान आणि सहकलाकार यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतकार शान आणि मयूर पुरी, संगीतकार प्रीतम.

0: कवच मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: इफको टोकियो हसत रहा.
1: नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
2: श्रोत्यो, भारतीय सैन्य संगीतात सध्या अलौकिक प्रतिभेचा धनी कोण आहे असा जर प्रश्न पडला तर प्रत्येकाकडून कदाचित एकाचच नाव समोर येईल आणि ते म्हणजे सोनू निगम. प्रचंड क्षमता असलेले, करिअरमध्ये अवघड गाणीही आपल्या आवाजाने एका वेगळ्या उंचीवर नेणारे, भारतातील सुमारे 10 अधिक भाषांमध्ये पार्श्वगायन करणारे आणि ज्या गायकांना भारताचा आधुनिक रफी असं म्हटलं जातं, यातच त्यांनी सर्व काही मिळवलं आहे. अशा या सोनू निगम यांचा आज वाढदिवस. आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. सोनू निगम यांचा जन्म 30 जुलै 1973 रोजी फरीदाबाद हरियाणा इथं झाला. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सोनू निगम यांच्याविषयी अधिक जाणून घेण्यापूर्वी ऐकूया हे गीत.

0: इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 आपण ऐकाल रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्रीयुत नितीन बगाटे सर यांच्याशी बातचीत.
1: आणि पुढची पिढी ही तेवढी सजग असावी त्यासाठी आपण विविध उपक्रम जे रत्नागिरी जिल्हा पोलीस दल राबवत आहे त्यासंबंधी आम्ही माहिती देत आहोत. त्याचबरोबर सायबर क्राईम आहे ते कशा रीतीने घडतात, कशा रीतीने फायनान्शियल फ्रॉड होतात सायबर पोर्टल्सवरून किंवा एखाद्या ॲपवरून, त्याबद्दलही माहिती दिली जात आहे. अंमली पदार्थाचा विळखा ह्या तरुण पिढीला
0: तर जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर.
2: श्रोते हो, गायन, संगीत, अभिनय, अँकरिंग असं कोणतंही क्षेत्र न सोडणाऱ्या या अवलियाने म्हणजेच सोनू निगम यांनी सर्वश्रेष्ठ गायकांच्या यादीत स्थान दिलं जातं. अत्यंत कमी वयात गायनातील करिअर सुरू करून अल्पावधीतच पार्श्वगायक म्हणून एक वेगळीच उंची त्यांनी गाठली आहे. विविध शैलींचा आपल्या गायनात त्यांनी निश्चितच प्रयोग केलाय. आत्तापर्यंत त्यांनी सुमारे 10 वेगवेगळ्या भाषांमध्ये 2000 अधिक गाणी गायली आहेत. बॉलिवूडमध्ये पार्श्वगायक म्हणून जेव्हा त्यांचा उल्लेख होतो तेव्हा 2010 ते 2011 या दरम्यान बॉलिवूडमधील सिनेमातील प्रत्येक दुसरं गाणं सोनू निगम यांनी गायलं होतं. त्यांनी लता मंगेशकर आणि खय्याम यांच्यासारख्या भारतीय दिग्गजांबरोबर ते काम केलं आहे.

बॉर्डर या चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते अन्नू मलिक. श्रोतो, सोनू निगम यांच्याविषयी आंतरजाल पटलावरून मिळालेल्या माहितीप्रमाणे त्यांच्या वैयक्तिक आणि करिअरविषयक जीवनाबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत. सोनू निगम यांचा जन्म 30 जुलै 1973 रोजी हरियाणातील फरीदाबाद या शहरात झाला. त्यांच्या वडिलांचं नाव आगम कुमार निगम तर आईचं नाव शोभा निगम असं आहे. आगम कुमार निगम हे आग्रा इथं राहत असत. ते बॉलिवूडमध्ये गायक म्हणूनही गात होते तर त्यांची आई शोभा या गढवाल येथील होत्या. सोनू निगम यांना 2 लहान बहिणी आहेत. त्यातील एकीचं नाव आहे तिशा निगम किंवा निकिता निगम आणि दुसऱ्या बहिणीचं नाव आहे मिनल निगम. सोनू निगम यांनी 15 फेब्रुवारी 2002 या दिवशी मधुरी माशी लग्न केलं. त्या फॅशन डिझायनर आहेत. सोनू निगम यांच्यासाठी त्यांच्या मैफिली आणि विशेष कार्यक्रम आणि टेलिव्हिजन कार्यक्रमासाठी त्या डिझाईन करतात. सोनू निगम यांना नेवान नावाचा मुलगा आहे. सोनू निगम केवळ 4 वर्षांचे होते तेव्हा त्यांनी मंचावरती आपल्या वडिलांसोबत मोहम्मद रफी यांचं क्या हुआ तेरा वादा हे गाणं गायलं होतं. ते आपल्या वडिलांबरोबर लग्न समारंभ पार्ट्यांमध्ये गायनाच्या कार्यक्रमात सहभागी होत असत. सोनू निगम यांना पार्श्वगायनाचे धडे घरातूनच मिळाले. त्यांचे वडील त्यांना संगीतातील बारकावे शिकवत असत. त्यांना दिल्लीतील उस्ताद महाकंजर नवीद यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षण घेतलं. त्यांची संगीताची आवड आणि इतर सर्व आवडींपेक्षा संगीताची आवड जास्त होती आणि त्याने तेच लक्ष ठरवल्यामुळे त्याचा त्यांनी सतत पाठपुरावा केला. किशोरवयात त्यांनी अनेक प्रादेशिक आणि राष्ट्रीय संगीत स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि त्यापैकी अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी जेतेपद देखील पटकावलेलं आहे. तेव्हाच बॉलिवूडमधील करिअर करण्याचा विचार त्यांच्या मनात आला आणि आपल्या मुलाच्या करिअरसाठी सोनूंनी वयाच्या 18व्या वर्षी त्यांच्या कुटुंबियांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान त्यांनी आपले संगीताचं प्रशिक्षण सुरूच ठेवलं. ते उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत होते. त्याचबरोबर बॉलिवूडमध्ये त्यांचं स्ट्रगलही सुरू होतं. त्यांनी सिनेसृष्टीत ज्यावेळेला प्रवेश केला त्यावेळेला कुमार सानू, उदित नारायण आणि अभिजित यांसारखे दिग्गज गायक होते. त्यामुळे सिनेसृष्टीत प्रवेश मिळणंही कठीण होतं अशा वेळेला त्यांचा प्रवेश झाला. सोनू निगम यांनी सुरुवातीचं शिक्षण JD टायटलर स्कूल दिल्ली इथं प्राप्त केलं. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी दिल्ली विद्यापीठात प्रवेश घेतला आणि तेथूनच त्यांनी बॅचलर ही पदवी प्राप्त केली. 1990 जन्म या चित्रपटात पार्श्वगायनासाठी सोनू निगम यांना पहिला ब्रेक मिळाला.

परदेस या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं सोनू निगमसह. हेमा सरदेसाई, शंकर महादेवन आणि सहकलाकार यांनी, गीतकार आनंद बक्षी आणि संगीतकार नदीम श्रवण. श्रोत्यो, आणखीन एक गीत आपण आता ऐकणार आहोत, कल हो ना हो या चित्रपटातलं, जावेद अख्तर यांचं, संगीतकार शंकर अहसान लॉय.

2003 मध्ये याच चित्रपटासाठीच्या गाण्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.

श्रोते हो, टी सिरीजचे गुलशन कुमार यांनी त्यांना बेवफ सनम या सुपरहिट चित्रपटासाठी गायक म्हणून सुरुवातीला निवडलं. सोनू निगम यांनी पहिल्याच चित्रपटासाठी गायलेल्या अच्छा सिला दिया तूने हे गीत प्रचंड गाजलं आणि लोकांनी या प्रतिभावान गायकाची दखल घ्यायला सुरुवात केली. पार्श्वगायनाच्या फारशा संधी न मिळाल्याने मुंबईत त्यांच्या सुरुवातीच्या दिवसात त्यांनी खूप संघर्ष केला. त्यांनी काही रेडिओ जाहिराती पण केल्या. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आपण त्यांनी गायलेल्या गाण्यातूनच जाणून घेतला आहे. हिंदीसह मराठी, कन्नड, तामिळ, बंगाली अशा 32 अधिक भाषांमध्ये 6,000 अधिक गाणी त्यांनी गायली आहेत. कार्यक्रमात आता ऐकूया दिल चाहता है या चित्रपटातलं हे गीत. त्यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं आहे आणि संगीतकार शंकर अहसान लॉय.

सोनू निगम लोकप्रिय यशस्वी आणि अष्टपैलू असे पार्श्वगायक संगीतकार आणि अभिनेता. संगीत क्षेत्रातील त्यांच्या या योगदानासाठी भारत सरकारतर्फे 2022 त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. आज त्यांचा वाढदिवस, आपल्या सर्वांच्या वतीनं आपण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया आणि ऐकूया हे गीत, कभी खुशी कभी गम या चित्रपटातलं अलका याज्ञिक आणि सोनू निगम तसंच सहकलाकार यांनी गायलेलं.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, यानंतर म्हणजे 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्र अस्मिता वाहिनी मुंबई केंद्राचं या सभेतलं प्रसारण आम्ही आता सहक्षेपित करणार आहोत. 12 वाजता आपण ऐकणार आहोत वनिता मंडळ हा कार्यक्रम.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळी आपल्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आणि आज मी आहे तुमच्याच बरोबर तुमची मैत्रीण मंजुषा वंजारी. मैत्रिणींनो कशा आहात? छान पाऊस पडतोय आणि वातावरणात एक प्रकारचा छान गारवाही पसरलाय. जिकडे बघावं तिकडे सृष्टी अगदी हिरवीगार झाली आहे. काही दिवसातच आषाढ महिना संपून श्रावण महिन्यालाही सुरुवात होईल आणि सणावारांच्या या यादीत आपण पुन्हा एकदा कामामध्ये हरवून जाऊ. पण या कामांच्या यादीत आपल्या लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं मात्र सदैव सतर्क राहू. हल्ली आपण नेहमीच ऐकतोय वाचतोय की काही मुलं काही स्त्रियांना पकडून नेलं जातं, कोणी बेपत्ता झालेलं. आपल्याकडे मानवी तस्करीच्या घटना सतत घडत असतात. सध्याच्या परिस्थितीत देशाच्या प्रत्येक भागात मानवी तस्करीचं जाळं घट्ट पसरत चाललंय. अनेक गुन्हे यांच्या विरुद्ध करवल्या जातात, अनेक प्रकारचे अत्याचार यांच्यावर होतात. मैत्रिणींनो ही मानवी तस्करी रोखण्यासाठी त्याबद्दल जनसामान्यांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी 30 जुलै हा दिवस मानव तस्कर विरोधी दिन म्हणून पाळला जातो. मैत्रिणींनो आपणही समाजाचं काही देणं लागतो या भावनेनं समाजातील अशा घडणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष न करता त्यांना मदतीचा हात देऊया, त्यांना मदत करूया. मैत्रिणींनो चला तर वळूया आपल्या या कार्यक्रमातील पुढच्या मालिकेकडे. आपल्या या कार्यक्रमात हितगुज या मालिकेमध्ये ऐकूया लेखिका प्राध्यापिका मिनल येवले यांचीही मुलाखत.

0: मैत्रिणींनो नमस्कार. हितगुज या मालिकेमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आणि स्वागत करते आजच्या आपल्या पाहुण्या ज्येष्ठ साहित्यिका प्राध्यापिका मिनलताई येवले यांचं. नमस्कार मिनलताई, आकाशवाणीच्या स्टुडिओत तुमचं मनापासून स्वागत करते.
1: नमस्कार.
0: मैत्रिणींनो, मिनलताईंनी अनेक कविता, ललित लेख, वृत्तपत्र लिखाण, दिवाळी अंक यामध्ये सुद्धा लिखाण केलं आहे. त्यांचं लिखाण बऱ्याच ठिकाणी प्रसिद्ध सुद्धा आहे आणि यासाठी त्यांना अनेक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान सुद्धा करण्यात आला आहे. अशा साहित्य क्षेत्रात आपलं मोलाचं योगदान देणाऱ्या प्राध्यापिका मिनलताई येवले यांच्या साहित्य प्रवासाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, सुरुवात करूया मिनलताईंच्या मनाला भावलेल्या एका कवितेपासून. कविते, तू भेटली नसती तर कुणी दिला असता हात चालताना सुखदुःखाच्या वाटेवर? घायाळलेल्या स्वप्नांना कुणी उचलून घेतले असते कडेवर? ओथंबलेलं आभाळ कुणी पचवलं असतं उरात? वळवाच्या पावसाला कुणी घेतलं असतं घरात? कविते, तू भेटली नसतीस तर. खूप सुंदर कविता आहे मिनलताई तुमचीही. तर मिनलताई, निसर्ग असू द्या, मनातल्या भावभावना असू द्या, स्त्रीविषयक कविता असू द्या, अशा सगळ्या विषयांवरती तुमचं लेखन, तुमच्या कविता अगदी मनाला स्पर्श करून जातात. तर अशा या साहित्याशी तुमचं नातं कधी जुळलं हे सांगा.
1: अतिशय छान आवडीचा प्रश्न. माझं माहेर सुरजी अंजनगाव, अमरावती जिल्ह्यातलं, आणि राधाबाई सरडा महाविद्यालयात माझं BA झालं. तर तसं तर प्रागतिक विद्यालय सुरजी येथे शिकत असताना 8वी 9वी पासूनच कविता आवडायला लागली होती.
0: अच्छा.
1: डकरे सर इतकं सुंदर शिकवायचे आणि त्यांची शिकवण्याची पद्धत अशी होती की कविता शिकवली, एक एक कडवं समजावून सांगितलं की त्याचा ते अर्थ विचारायचे. तर मला त्या कडव्याचा अर्थ सांगता यायचा 10वी पर्यंत. आणि खरोखरच कवितेचा अभ्यास करायला, मराठीचा अभ्यास करायला आवडायचा आणि परीक्षेत मार्क्स पण मिळायचे. त्याच्यानंतर 11वी मध्ये सीताबाई संगई आणि त्याच्यानंतर 12वी पासून BA पर्यंत राधाबाई सारडा महाविद्यालयात सुरजी अंजनगाव येथे शिकत असताना BA पासून MA वाङ्मय हा विषय घेतला. आणि डॉक्टर मधुकर वाकोडे सर इतकं सुंदर शिकवायचे, इतकं मधुर की त्यांच्या त्या शिकवण्यातनं त्या मराठीविषयी, साहित्याविषयी इतकी गोडी वाटली की एक साधा म्हणजे धडा असला पाठ्यपुस्तकातला तरीही सर त्याचा खोलात शिरून त्याचा संदर्भ द्यायचे, त्या लेखकाचा परिचय, त्याच्या इतर साहित्यकृतीचा परिचय, असं करताना इतकी त्या साहित्याविषयी आवड निर्माण झाली की वाटायला लागलं की आपण लिहिलं पाहिजे. आणि BA प्रथम वर्षापासूनच कविता जन्माला आली.
0: वा वा, खूप छान. म्हणजे बघा ना, मला वाटते तुम्हाला

0: अगदी बालपणी असं माहिती पण नसावं की आपण पुढे प्रख्यात लेखिका होणार आहोत.
1: मुळीच नाही.
0: हा तर तुमच्या त्या सरांमुळे म्हणा, शाळेमुळे, अभ्यासामुळे किंवा मराठी वाङ्मयामुळे तुम्हाला त्याची गोडी निर्माण झाली आणि तुम्ही तुमचं साहित्य क्षेत्रामध्ये पहिलं पाऊल ठेवलं. तर ते पहिलं पाऊल तुम्ही कधी ठेवलं हे सांगा.
1: हा ती गोष्ट आहे 1983 ची, जेव्हा मी बी ए प्रथम वर्षाला होते. बी ए प्रथम वर्षाला असताना पोस्टर पोएट्री कॉलेजमध्ये लागायची, तर त्या पोस्टर पोएट्रीमध्ये एक कविता, अगदी पहिली कविता, माझी या कवितेने सुंदर एक शब्द माला ओवावी, पूज्य साहित्य देवतेस त्या प्रेमाने मी अर्पण द्यावी, माझी या कवितेने हसावे मी तिच्यावर उगीच रुसावे, हसने रुसने दूर सारुनी दोघींनी मग एकच व्हावे. ही कविता त्या पोस्टर पोएट्रीवर झळकली आणि माझी कवयित्री म्हणून ओळख झाली.
0: वा वा किती छान.
1: आणि त्या काळात जे अनियतकालिक निघायचे, तर त्या अनियतकालिकामध्ये वृत्तपत्रामध्ये सुद्धा कविता छापून यायच्या. आणि एक तर खूपच छान आश्चर्य की एका मोठ्या वृत्तपत्राने काव्य स्पर्धा घेतलेली होती, वसंत विशेष. तेव्हा मी बी ए द्वितीय वर्षाला असेल, तर त्या काव्य स्पर्धेमध्ये माझ्या अभंग रचनेला अगदी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं. आणि ती गोष्ट म्हणजे माझ्यासाठी खूप आनंदाची होती. आपण काय म्हणू त्याला की एक तो एक असा ऊर्जेचा स्रोत ठरला की आपण लिहू शकतो, आपली कविता लोकांना आवडू शकते. तर अशी ती लिहिण्याची सुरुवात झाली
0: तुमची. मग या साहित्य क्षेत्रामध्ये नेमकं असं ठरवून आपण एकाच विषयावरती लिखाण करायचं आणि मग त्या दृष्टीने वाचन, मनन किंवा चिंतन करायचं आणि मग त्या विषयावरती आपण लिखाण चांगल्या प्रकारे करू शकतो, तर असं होतं का कधी?
1: खरं म्हणजे आपल्याला जर लेखक व्हायचं आहे, लिहायचं आहे, कवी व्हायचं आहे, तर वाचन अत्यंत महत्वाचं आहे. तो एक पहिला टप्पाच आहे. वाचता वाचताच आपल्याला सुचतं अगदी आपल्याजवळ जे आहे, आपल्या आतमध्ये जे आहे, त्याच्याच भरवशावर आपण जास्त काळ तग धरू शकत नाही. वाचन खूप महत्वाचं आहे. नवनवीन पुस्तकं सांगताना आनंद होतो की 11वी मध्ये सीताबाई संगई महाविद्यालयातल्या छोट्याशा वाचनालयात नाटक, कादंबरी, 11वीचं कसं रेस्ट इयर असतं ना, तर इतकी सारी पुस्तकं वाचून झाली. आणि 12वीपासून तर बी ए पर्यंत राधाबाई सारडा महाविद्यालयाची इतकी समृद्ध वाचनालय की तिथे तर भरपूर पुस्तकं वाचून झाली. याशिवाय डॉक्टर मधुकर वाकोडे सरांनी आपल्या घरचं वाचनालय आम्हा 2-4 हुशार विद्यार्थ्यांना, म्हणजे ज्यांना वाचनाची आवड आहे, जे लिहायला लागलेले आहेत, अशांना खुलं करून दिलं. तेव्हाच आमच्याकडून मी नंतर नागपूरला एम ए करायला आली, तेव्हा जे अभ्यासाला पुस्तकं होते आत्मचरित्र, ते माझे त्या काळामध्ये अंजनगावलाच वाचून झाले बी ए पर्यंत.
0: खूप छान. आणि आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया की हे सांगा की लिखाणामधून सामाजिक समस्यांवरती प्रकाश टाकता येतो का किंवा जनजागृती करता येते का, तर तुम्हाला काय वाटतं?
1: ही तर चर्चा साहित्यामध्ये खूप गाजली. 2 प्रवाहच होते आपल्याला माहिती आहे, म्हणजे साहित्याने समाज जागृती करावी की साहित्य म्हणजे एक कला, तिनं मनोरंजन करावं. तर मी असा कुठल्याच एकेरी वाटेनं जाणार नाही. मला या सगळ्यांचा मध्य साधायचा आहे की एखादी समाजात घटना घडली की त्याचे प्रतिसाद आपल्या आतमध्ये उमटतात आणि आपल्या हातून काहीतरी कविता किंवा लेख त्या प्रसंगावर, म्हणजे आपण त्यावर लिहून प्रतिक्रिया देतो. प्रत्येक वेळी असं होतं असंही नाही, एखाद्या घटनेवर आपल्याला नाही बोलावं असं वाटत, पण आपल्या आतमध्ये जे विचार, भावनांची, कल्पनांची जी स्पंदनं असतात ती आपली स्वतःची असतात, त्याला काही कुठलं बंधन नसते, त्याला कुठली अट नसते. कोणी लिहावं, कोणी या विषयावर तू लिही असं म्हणावं आणि आपण लिहावं असं नाही. माझं तरी असं मुळीच नाही. मला जेव्हा वाटतं स्वतंत्रपणे माझ्या आतून, तेव्हाच मी लिहिते. जबरदस्तीनं शक्यतोवर मला लिहिणं जमत नाही.
0: अच्छा. म्हणजे एक सृजनशील मन असं असतं की ज्यावेळी काहीतरी स्फूर्तं त्यावेळी कागद हातात घ्यायचा आणि उतरवायचा त्यावरती. आपण त्यानंतर मग आपण विसरून जातो का, असं तुम्हाला कधी वाटतो का की जेव्हा आपण लगेचच हातात कागद घेऊन लिहिलं, पेन घेऊन लिहिलं, तरच ते स्फूर्त त्याच्यानंतर विसरून जातो, असं कधी होतं का?
1: असं बरेचदा होतं. त्याला चितघन चपला म्हटलेला आहे की क्षणात क्षणात नाहीसे होणारे दिव्य भास केशवसुतांनी म्हटलाय. होतं असं आपल्या मनामध्ये एखादी कल्पना स्फुरली तर कुठंतरी तिला एक तर आपल्या डोक्यामध्ये एक तर घट्ट रुजवून ठेवावं लागते, आणि जर ती जर आपण पकडून ठेवली नाही तर खरंच ती निष्ठू शकते.

0: निसटू शकते. पण बाईचं तर तुम्हाला माहिती आहे असं आहे, रांधा वाढा यामध्ये नाही म्हटलं तरी आज आपण किती सुशिक्षित असलो, घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून बाहेरचेही कामं सांभाळत असलो तरीही कुठतरी आपल्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो हेही तितकंच खरं. रोज अगदी लेखणी घेऊन जरी लिहिणं होत नाही तरीही रोज आपल्याला आपला ठराविक वेळ लिहिण्यासाठी द्यावा लागतो एवढं मात्र.
1: अगदी बरोबर आहे तुमचं. तर आतापर्यंत तुम्ही केलेल्या तुमच्या लिखाणाविषयी तुम्ही काय सांगाल? तुम्ही बऱ्याच कविता लिहिलेल्या आहेत. तुमचा मोहोर हा एक कविता संग्रह प्रसिद्ध आहे, परीघ हा कविता संग्रह प्रसिद्ध आहे, त्याच्यासोबतच मी मातीचे फूल, वेदनेला फुटे पान्हा, विखुरलेले स्वप्न चांदणे, अशा सारखे अनेक कविता संग्रह तुमचे प्रसिद्ध आहेत. आणि आंदण हा ललितलेख प्रसिद्ध आहे. त्याचसोबतच एकांताचे कंगोरे, रुजवाई, अशा अनेक प्रकारचे तुमचे ललित लेख सुद्धा प्रसिद्ध आहेत. तर तुमच्या या एकंदर लिखाणाविषयी काय सांगू शकाल?
0: अगदी विद्यार्थी दशेतल्या कविता मोहोर या कविता संग्रहात समाविष्ट झालेल्या आहेत. तो जरा उशिरा झाला, म्हणजे कविता आधी ज्या, पण तो लग्नानंतर आला माझ्या. त्यानंतर परीघ कविता संग्रह आला, त्यानंतर लिहितीच राहिले. त्याला एक कारण होतं, लग्न झाल्यानंतर थोडं माझ्या साथीदाराची सोबत असल्यामुळे, त्यांनी त्यांना या सगळ्या गोष्टीचं कौतुक आणि आवड असल्यामुळे माझ्या लेखन प्रवासाला चांगली गती मिळाली. म्हणजे एक प्रकारची ती ऊर्जा माझ्या लेखनाला मिळाली. मला ते कुठल्याही परिस्थितीत सोबत करायचे, त्यामुळे माझ्या लिहिण्याची गती खूप वाढली. आणि नुसती लिहून ठेवलं असं नाही, तर एका मागे कवितांचे संग्रह सुद्धा आले. मोहर नंतर परीघ आला, परीघ नंतर 2019 मध्ये वेदनेला फुटे पान्हा आणि मी मातीचे फूल कविता संग्रह, असे दोन कविता संग्रह आले. त्याचसोबत 2017 मध्ये आंधन नावाचा ललित लेख संग्रह आला. 2019 मध्ये एकांताचे कंगोरे हा ललित लेख संग्रह आला. आणि 2022 मध्ये रुजवाई. असा हा लिहिण्याचा प्रवास सतत सुरू आहे, तो थांबलेला नाही. परंतु त्यानंतर मात्र थोडं काळानं वेगळं वळण घेतलं, म्हणजे माझ्या लिहिण्याला थोडंसं वेगळं वळण लागलं, माझे विषय बदलले.
1: अच्छा अच्छा. तुम्ही इतकं छान बोललात की तुम्हाला कसं कसं सुचत गेलं, तुमच्या घरच्यांची तुम्हाला कशी साथ मिळाली, तर यासाठी एक खूप छान अशा तुमच्याच ओळी मला लक्षात राहिल्या आहेत की ऋतू फुलांनी वृक्षलतांनी भरून माझी झोळी, सवय दयांच्या मला गवसती नित्य नवनव्या ओळी. खरंच खूप सुंदर अशा ओळी आहेत ह्या. तर मिनलताई, आता हे सांगा की एक साहित्यिक जो असतो त्याच्या कविता म्हणा लेख म्हणा हे त्याची सगळी अपत्य असतात, ती सगळी आपल्यासाठी समान असतात, पण त्यातही तुम्हाला सगळ्यात जास्ती आवडलेली तुमची कविता कोणती आहे सांगा.
0: आताच अगदी तुम्ही ज्या कवितेच्या ओळीचा उल्लेख केला ती हिरवे वैभव नावाची माझी कविता आहे. तर या हिरवे वैभव या कवितेने मला खूप प्रेम दिलं, ओळख दिली. 2022 ची गोष्ट आहे. विदर्भ साहित्य संघ आणि सिपा अँड बेरार महाविद्यालय या दोघांनी संयुक्त विद्यमाने एक निसर्ग कवितांवरची स्पर्धा घेतलेली होती. तर मला सांगताना आनंद होतो की नागपुरातील आणि बाहेरील अनेक चांगले लिहिणारे दिग्गज कवी कवयित्री या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले होते. आणि माझ्या दुसऱ्या राऊंड मध्ये सुद्धा माझी कविता प्रथम क्रमांकावर आली आणि एक मोठं सन्मान पत्र आणि भवभूती पुरस्कार मला प्राप्त झाला.
1: खूप छान.
0: ती कविता म्हणजे हीच हिरवे वैभव. त्यानंतर पुन्हा एक आंतरराष्ट्रीयच म्हणू आपण काव्य स्पर्धा झाली, ती घेतली अक्षर क्रांती या समूहाने. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा या कवितेला पारितोषिक मिळालं. आणि अजून आनंदाची गोष्ट की या वर्षी 2026 मध्ये नागपूर विद्यापीठात ही कविता बीकॉम भाग 2 यासाठी, जे मराठीचं पुस्तक आहे अनुबंध भाग 2 या पुस्तकामध्ये ही कविता सहभागी आहे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी.
1: खूप छान, खूप छान. तुमचं खूप खूप अभिनंदन यासाठी. तर या कवितेच्या 2 ओळी तुम्ही आम्हाला म्हणून दाखवू शकता.
0: ऋतू फुलांनी वृक्षलतांनी भरून माझी झोळी, सवे तयांच्या मला गवसती नित्य नवनव्या ओळी. पानगडीच्या शिशिर व्यथांनी काळीज माझे हलते, दुःख सोसता मनफांदीवर वसंत वैभव झुलते. लाल केशरी जांभळ पिवळ्या फुला फुलांचे झुंबर, ग्रीष्म पोळतो जीवास तेव्हा नभास येई हंबर. माती व्याकुळ कुठवर साहिल देह मनावर भेगा, वर्षा येते वहीत हिरव्या ओढीत सरसर रेघा. या कवितेचं वैशिष्ट्य म्हणजे एका कवितेत

0: सगळे ऋतू आलेले आहेत, सहाही ऋतू. शेवट घेते. निसर्ग माझ्या नसानसांवर बोटे फिरवितरा ही, संवेदनांची नाजूक झण झण जीवास सुचते काही. धडका देते फिरते मागे असह्य होती वेणा, गलबलतो जीव ऐकून घेता आकांत जीव घेना. सृजनाचे दीप मनी लकाकत उरात येई भरते, शब्दार्थांचे हिरवे वैभव कवितेतून लवलवते. शब्दार्थांचे हिरवे वैभव कवितेतून लवलवते.
1: खूप सुंदर कविता आहे आणि म्हणूनच तुम्हाला यासाठी अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत. खरंच खूप मनाला अशी स्पर्शून जाणारी ही कविता आहे आणि अगदी आठवणीत राहणारी कविता आहे.
0: धन्यवाद ताई.
1: मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात कार्यक्रम वनिता मंडळ आणि आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ साहित्यिका प्राध्यापिका मीनल येवले. तर मीनल ताई, आता आपण तुमचा प्रवास पुढे जाणून घेणारच आहोत, पण तत्पूर्वी तुमच्या आवडीचं एखादं गाणं ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल.
0: मला आवडते सुधीर मोघेंची रचना सांज ये गोकुळी सावळी सावळी.

0: तर मैत्रिणींना पुन्हा वळूया आपल्या मुलाखतीकडे. तर मिनलताई, आता थोडस तुमच्या पुरस्कारांकडे वळूया. तर आतापर्यंत तुम्हाला किती पुरस्कार मिळाले आहेत? मला वाटतं तुमच्या पुरस्कारांची यादी अशी आहे की ते सांगतपर्यंत आपला कार्यक्रम पण संपून जाईल. पण काही महत्वाचे पुरस्कार तुम्ही सांगा आणि त्याबद्दलच्या तुमच्या भावना कशा होत्या हे सांगा.
1: पुरस्काराची अपेक्षा ठेवून मी नक्कीच लिहिलं नाही, मी फक्त लिहित गेले. त्यापैकी काही पुस्तकांनी तो टप्पा गाठला. मी मातीचे फूल हा कविता संग्रह जो शब्दालय प्रकाशन यांनी काढलेला आहे श्रीरामपूर येथून, तर या संग्रहातील कविता अशा आहेत की अगदी शेती मातीशी निगडित आहेत. त्याच्यामध्ये माझं माहेर आलं आहे. मी तिथे अनुभवलेली शेती, शेतीवर कष्ट करणारी माणसं, त्यांचं जीवन, कष्ट करणारा भाऊ, हे सगळं जे स्वानुभव आहेत आणि आजूबाजूचं जे निरीक्षण आहे ते त्या संग्रहातील कवितांमध्ये आलेलं आहे. तर या पुस्तकाला 2020 म्हणजे 2019 अंतिम टप्प्यात हा कविता संग्रह आला. तर 2020 अनेक पुरस्कार या पुस्तकाला मिळालेले आहेत. सगळ्यात सुरुवात झाली विदर्भ साहित्य संघाचा शरदचंद्र मुक्तिबोध पुरस्कार यांच्यापासून. 2020 शरदचंद्र मुक्तिबोध पुरस्कार मी मातीचे फूल या कविता संग्रहाला मिळाला आणि अतिशय आनंद झाला. त्यानंतर राजगुरुनगरचा कवी नामदेव ढसाळ पुरस्कार, त्या वर्षीचे अनेक सन्माननीय पुरस्कार या संग्रहाला मिळालेले आहेत. त्यानंतर 2017 आंदन हा ललित लेख संग्रह आलेला होता. तर आंदन या ललित लेख संग्रहाला सुद्धा अत्यंत महत्वाचे पुरस्कार आहेत. त्याच्यामध्ये स्वर्गीय सूर्यकांता देवी पोटे पुरस्कार अमरावतीचा हा अतिशय सन्मानाचा समजला जातो, तो पुरस्कार आहे. त्याच्यानंतर आता असं नाव घेऊनच नाही सांगता येणार मला, परंतु अनेक सन्माननीय असे पुरस्कार

0: आंदन या ललित लेख संग्रहाला सुद्धा मिळालेल्या आहेत. एका गोष्टीचा मला आधी उल्लेख करावासा वाटतो की 2017 मध्ये एक ललित लेख स्पर्धा झालेली होती, प्रकाशित ललित लेख स्पर्धा, आणि तो उपक्रम होता साहित्यप्रेमी भगिनी मंडळ पुणे यांचा. तर मी तिथे लेख पाठवला आणि विसरून पण गेले. तर खूप दिवसानंतर मला कळलं की एकुलता एक तो पुरस्कार माझ्या पाऊस गाणे या ललित लेखाला मिळालेला आहे. हो, त्याच्यानंतर आंदन ललित लेख संग्रहातील वसंतवेणा नावाचा लेख 2017 ते 2021 मध्ये अमरावती विद्यापीठात बीए प्रथम वर्षाला मृदगंध भाग एक या पुस्तकात समाविष्ट होता.
1: हो का,
0: हाही एक सन्मान मिळालेला आहे. आपण जे काही करतो त्याची ही पावती असते, बाकी काही नाही, पण ही पावती मिळते पण आपली जबाबदारी सुद्धा तितकीच वाढत असते. ही गोष्ट तेवढीच महत्वाची की आपण जबाबदारीनं लिहिलं पाहिजे, आपण अभ्यासपूर्ण लिहिलं पाहिजे, ही भावना सुद्धा आपल्या मनामध्ये निर्माण होते. आणि मी म्हणजे माझ्या मनामध्ये तशी भावना नक्कीच निर्माण झालेली असते.
1: तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला मिळालेल्या पुरस्कारांसाठी. तर मिनल, ते आता हे सांगा की निसर्ग, प्रेम, मैत्री, स्त्रियांच्या भावभावना यावर आतापर्यंत तुम्ही अनेक कविता, ललित लेख लिहिलेले आहेत. आपण परिस्थिती बदलते, काळ बदलतो, तसंच तुमच्या लिखाणाचे विषय सुद्धा बदललेत. मला वाटतं तुम्ही यापूर्वी थोडासा उल्लेख पण केला होता की माझे लिखाणाचे विषय बदलले आहेत, तर याचं कारण काय सांगू शकाल?
0: हो, आहे त्याला एक कारण. मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं की माझा सहचर जो माझ्या लेखनासाठी ऊर्जा होता, मला जपायचा, आणि माझ्या मला जपायचा म्हणजे माझ्या या लेखणीला जपायचा. त्यामुळे माझी लेखणी प्रेमाने, तृप्तीने, समाधानाने अशी भरभरून व्हायची.
1: अच्छा.
0: त्यांच्यासाठी एक केलेली कविता, म्हणजे यावरून तुमच्या लक्षात येईल, तो कृष्ण होऊन आला वेदनेला फुटे पान्ना, संग्रहातील ही कविता आहे. चढण जरी ही दुस्तर अवघड, नितकर्माचे ओझे अवजड, विश्वासाने हात दिला अन प्रवास सुकर झाला, तो कृष्ण होऊन आला. लाभले मला जे जे हवे, फुलण्यासाठी विश्व ही नवे, ध्येय स्वप्नांच्या नभात माझ्या, दीप उजळून गेला, तो कृष्ण होऊन आला. अशी कविता अगदी तृप्तीने भरलेली असायची. सारे ऋतू सुखाचे ओटीत घातले तू, वळले फिरून मागे, फुलने पुन्हा नव्याने, नसते कधी प्रीतीची दोघात भागीदारी, वितळून जन्म सारा, घडलो पुन्हा नव्याने. स्वामित्व श्रेष्ठतेची झाली तुला न बाधा, जपते तुझी असोशी, जगते पुन्हा नव्याने. अशी प्रेमाने ओतप्रोत भरलेली अशी कविता असायची. आणि मग अगदी मी निवृत्त झाले 2022 ला, आणि अगदी 8 दिवसातच माझ्या पतीचं अकाली निधन झालं हृदयविकाराने. आभाळ कोसळलं दुःखाचं, पायाखालची माती सरकली आणि जीव सैरभैर झाला. सगळं कसं एकाएकी झालं. आणि ही आता हा सगळा आगडोंब आतमध्ये कसा पचवायचा, वाईट परिस्थिती, एकाकी पण आलं, परंतु यावेळी मला कवितेनं सोबत केली. हा सगळा आगडोंब, हा सगळा आकांत मी कवितेला सांगत गेले, आणि त्यातून माझा पतीच्या, ज्याला आपण अक्कर मासे म्हणतो, त्या दिवशी एक कविता संग्रहाचं प्रकाशन झालं. त्याचं नाव आहे विखुरलेले स्वप्न चांदणे. अगदी त्या माझ्या पतीला समर्पित असलेल्या अशा सगळ्या कविता आहेत.
1: की
0: त्या कवितांचा विषय अगदी दुःख वेदना असाच आहे.
1: अच्छा अच्छा.
0: अंधार उजेडल्या पहाटेपासून गच्च काळोख्या रात्रीपर्यंत तू नाहीस, कुठेच दिसत नाहीस, माझ्या प्रत्येक कृतीला तू असण्याचे फक्त भास, निमग जीवघेना भ्रमनिरास, माझं पार बदलून गेलंय जग, हरवलं चैतन्य तनामनात सळसळणार. त्यानंतर जळजळीत सत्य उरी मनी रिचवताना, उदास एकटेपण अंगोपांगी पचवताना, उठतात आठवणीचे आगडोम, कानात भरून आवाज त्या दिवसांच्या आक्रोशाचे, जीवघेने मौन हातांवरच्या भाग्यरेषांचे, नियतीने केलेल्या विश्वासघाताच्या वेदना, कोण ऐकणार तुझ्याशिवाय कविते, कोण ऐकणार तुझ्याशिवाय, असं जे जे आतमध्ये जो काही आकांत आहे, जे दुःख आहे, जे एकटेपण आहे, उदास

0: ती आहे, ती सगळी त्या कवितेला सांगत गेली. आणि मग आधीच्या माझ्या कवितेत जे प्रेम, निसर्ग, मैत्रभाव, सौंदर्य, दृष्टी असं सगळं यायचं, तर कुठेतरी त्याला थोडस वेगळं वळण लागलं. आणि एक जळजळीत वास्तव, एक वाट्याला आलेलं एकटेपण, दुःख आणि नियतीने केलेला आघात, असं सगळं त्या कवितांमध्ये आलं. आणि तो संग्रह, पाचवा कविता संग्रह झाला विखुरलेले स्वप्न चांदणे.
1: आणि अशा रीतीने तुमचा लिखाणाचा विषय बदलला.
0: कुठल्याही गोष्टीचं काळ हे औषध असतं असं आपण म्हणतो, बरोबर आहे
1: हो ना.
0: आणि मला सुद्धा म्हणजे मैत्री ही माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि या मैत्रीनं मला वारंवार माझ्या उदासीनतेतून, एकटेपणातून बाहेर काढलं. वेळोवेळी जगण्याचं बळ दिलं, ऊर्जा दिली. आणि त्यामुळे थोडंफार मी त्या एकटेपणातून स्वतःला बाहेर काढू शकले. आणि एका निरपेक्ष दृष्टीने लेखनाकडे पाहायला लागले. आता मी माझ्या मूळच्या पदावर हळूहळू करून येऊ लागलेली आहे. माझ्या लिखाणाचा जो पूर्वीचा जो धागा होता तो मला आता घसरू लागलेला आहे.
1: खूप छान मिनलताई. आणि मिनलताई, हे सांगा की तुम्ही तर साहित्य क्षेत्राला खूप मोठं मोलाचं योगदान दिलेलं आहेच, पण या साहित्य क्षेत्रातून तुम्हाला काय मिळालं असं तुम्हाला वाटतं?
0: साहित्य क्षेत्रातून मला खूप काही मिळालं असं म्हणते की मला स्वतःची ओळख या साहित्य क्षेत्रानं दिली. मला जगण्यासाठी बळ दिलं, मला सन्मान दिला. आज नागपुरातील अनेक साहित्य संस्थांची मी सदस्य आहे. हे सगळं करताना, वाचत असताना अनेक साहित्य कृती माझ्याकडे समीक्षणासाठी येतात, स्वतःहून पाठवतात.
1: अच्छा.
0: म्हणजे माझ्यावर, माझ्या शब्दांवर प्रेम करणाऱ्या मित्रमंडळींची अपेक्षा अशी असते की मी त्यांच्या साहित्य कृतीला अभिप्राय द्यावा. आणि सांगताना अतिशय आनंद होतो की गेल्या 15-20 वर्षांपासून ज्या कथा संग्रह, कविता संग्रह, कादंबरी, ललित लेख संग्रह, चरित्र, आत्मचरित्र यावर मी लिहिलेलं आहे, ज्याला समीक्षा म्हणू आपण, त्याचा संग्रह आकलनाची आस्वाद रूपे तो सुद्धा प्रकाशित झालेला आहे. अतिशय सुंदर ग्रंथ झालेला आहे तो, नागपूरच्या ज्ञानपथ प्रकाशनाने काढला. त्याला प्रज्ञाताई आपटे, नागपुरातील सुप्रसिद्ध लेखिका समीक्षक, यांची प्रस्तावना लाभलेली आहे. त्यांनी या पुस्तकाचं कौतुक करताना म्हटलं प्रस्तावनेत की प्रतिभेचा स्पर्श लाभलेली एक एक कलाकृती अनन्य असते याचे भान ठेवणाऱ्या मिनल येवले यांनी वाचन लेखनाच्या प्रचंड आवडीतून प्रत्येक कलाकृतीचे अंतरंग उकलत हे विषय केंद्रीय, मर्यादाबद्ध आणि व्यासंगपूर्ण लेखन केलेले आहे. आणि त्यासाठी त्यांचे मनापासून मी कौतुक करते.
1: खूप छान
0: हा अभिप्राय प्रज्ञाताई आपटे यांचा माझ्यासाठी खूप ऊर्जादायी आहे. मला लिहित ठेवणारा आहे, माझ्या लेखन प्रवासाला शुभेच्छा देणारा आहे.
1: खूप छान मिनलताई. आणि मिनलताई, साहित्य क्षेत्रात मोलाचा वाटा तुमचा आहे, त्यामुळे वाचकांपर्यंत तुमचं लेखन पोचतं. तर आता हे सांगा की भविष्यात आणखी कोणत्या विषयावर लिहिण्याचा तुमचा मानस आहे?
0: अतिशय सुंदर प्रश्न, खूप अगदी मनातला. ही लिहिण्याची ओढ, हा प्रवास, ध्यास, ही आकांक्षा अगदी न संपणारी, अगदी समोर प्रकाशनाच्या वाटेत आहे माझं एक पुस्तक रसग्रहणाचं. त्याचं नाव आहे काव्यास्वाद. आवडलेल्या कवितांचं रसग्रहण केलेलं आहे. 30-40 कवितांचं ते रसग्रहण आहे. त्याचा एक संग्रह येणार आहे, प्रकाशनाच्या वाटेत आहे. त्यानंतर एका कविता संग्रहाचं, 6-व्या कविता संग्रहाचं काम सुरू आहे. ललित लेखनाचं 4th पुस्तक प्रकाशनाच्या वाटेत आहे.
1: वा वा.
0: सोबतच आकलनाची आस्वाद रूपेचा दुसरा भाग आज तयार होऊ शकेल एवढे समीक्षेने लिहून तयार आहेत.
1: खूप छान. खूप छान मिनलताई. आणि तुमची बाई ही जी कविता आहे ती पण खूप सुंदर कविता आहे. सोनेरी पिंजऱ्याचं दार उघडून बाई उडू बघते आहे मुक्त मोकळी, अजमावू लागली आहे ती स्वतःच्या पंखातलं बळ. खरंच खूप सुंदर अशी कविता आहे, प्रत्येक स्त्रीसाठी यातून प्रेरणा तिला नक्कीच मिळणार आहे. मिनलताई, तुमची एखादी आवडती आणखी एखादी कविता तुम्ही आम्हाला नक्कीच म्हणून दाखवू शकता?
0: माझी एक छोटीशी कविता, या कवितेने सुद्धा मला खूप सन्मान मिळवून दिला असंच मी म्हणेल. ती कविता आहे बाई आणि माती. अनादि काळापासून दोघींनाच रुजवता येतं गर्भात सृजनाचं बीज. आपल्या उदरात सामावून घेतात.

0: अबोध खुना नवांकुराच्या. उमलतात, शहारतात, मोहरतात, फुलतात, गहिवरून येतात हळव्या जाणीवांनी, आश्वस्त होत जातात भविष्याच्या सुखस्वप्नांनी. त्या करीत नाहीत गवगवा आपल्यातल्या अगाध सामर्थ्याचा, त्या करीत नाहीत गवगवा आपल्यातल्या अगाध सामर्थ्याचा. मातीच्या कुशीत धान्य, अनबाईच्या कुशीत जीव. मातीच्या कुशीत धान्य, अनबाईच्या कुशीत जीव. लय सांभाळत राहतात त्या ऋतुचक्राची. जातकुळी एकच बाई आणि मातीची, जातकुळी एकच बाई आणि मातीची.
1: खूप सुंदर मिनल ताई, खरंच तुमच्या अशा इतक्या कविता आहेत की मला वाटतं प्रत्येक आपल्या मैत्रिणींनी नक्कीच त्या कविता वाचाव्यात. तर तुम्ही इथे आलात आणि खूप छान अशा मनमोकळ्या आपल्या गप्पा झाल्या. तुमच्या साहित्य क्षेत्राविषयी आम्हाला माहिती मिळाली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.

तर मैत्रिणींनो, लेखिका मिनल येवले यांची हितगुज या मालिकेमध्ये स्वाती तुपकर यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकलीत. यानंतर आपल्या या कार्यक्रमात सुगरण मी या मालिकेमध्ये मोमोज आणि सँडविचचे प्रकार जाणून घेऊया शुभदा जांभूळकर यांच्याकडून. चला तर

0: मैत्रिणींनो नमस्कार. सुग्रण मी या मालिकेत आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, सँडविच आणि मोमोज हे जगभरात आणि भारतात अत्यंत लोकप्रिय असलेले फास्ट फूडचे प्रकार आहेत. आपण जर का हिल स्टेशनवर फिरायला गेलो ना की आपल्याला ठिकठिकाणी हे मोमोजचे स्टॉल पाहायला मिळतात, हो ना. आणि ब्रेडपासून बनवले जाणारे सँडविच हे तर मुलांना आणि मोठ्यांनाही खूप आवडतात. चला तर आज सुग्रण मी या आपल्या मालिकेत याच मोमोज आणि सँडविचचे काही नाविन्यपूर्ण प्रकार जाणून घेऊयात. त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत आहारतज्ज्ञ डॉक्टर शुभदा जांभूळकर. शुभदाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: शुभदाताई, आज आपण मोमोज आणि सँडविच या फास्ट फूडचे प्रकार पाहणार आहोत.
1: हो.
0: तर आजकाल सर्वांनाच फास्ट फूड खूप आवडतं.
1: लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळे अगदी आवडीने फास्ट फूड खातात.
0: अगदी. पण या फास्ट फूडला जर आपण त्याच्या स्वादासोबतच पोषण मूल्यांची जोड दिली तर ते जास्त चांगलं होईल. आपलं काय मत आहे?
1: मला असं वाटतं की जर हा पदार्थ जर हे इतके लोकप्रिय आहेत, लोक अगदी आवडीने खातात, तर आपल्याला निश्चितच याच्यामध्ये काही बदल करून याला आपण याचे पोषण मूल्य नक्कीच वाढवू शकतो.
0: हा, कारण लहान मुलांना मोमोज खूप आवडतात.
1: हो.
0: आतलं स्टफिंग आपण न्यूट्रिशियस बनवू शकतो.
1: हो.
0: पण वरच्या कव्हरलाही आपण न्यूट्रिशियस बनवू शकतो.
1: अगदी बनवू शकतो. आणि आपल्या अगदी घरगुती आपल्या घरी ती पिठं असतात ती वापरून आपण त्याचं पोषण मूल्य नक्कीच वाढवू शकतो.
0: तर मग आजच्या कार्यक्रमात मोमोजचा कुठला प्रकार सांगणार आहात आपण?
1: सगळ्यात आधी तर आपण बघूया की मोमोजचे बरेच प्रकार आहेत, त्याच्याबद्दल आधी आपण थोडंसं बोलून घेऊ की कोणकोणते प्रकार आहेत, म्हणजे आपल्या भगिनींना त्याची माहिती मिळेल. तर मोमोज हा मुख्यतः तिबेट आणि नेपाळमधून आलेला अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे. आणि जसं तुम्ही सांगितलं, भारतातही हल्ली मोमोजचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. आणि मोमोजचे जे प्रकार आहेत ते मुख्यतः त्याच्या सारणावरून आणि त्याच्या बनवण्याच्या पद्धतीवरून ठरतात. आपण मुख्यतः आणि शाकाहारी आणि मांसाहारी या दोन्ही प्रकारामध्ये ते उपलब्ध असतात, बनवले जातात. तर सारण आणि बनविण्याच्या पद्धतीनुसार जर बघितलं तर त्याचे स्टीम मोमोज जे अतिशय लोकप्रिय आहेत आणि आरोग्यदायी पण आहेत, आणि ते बनवताना मैदा आणि काही भाजीपाला यांचा वापर केला जातो. तसेच फ्राईड मोमोजही आहेत, तेही इतक्या लोक आवडीने खातात. फ्राईड मोमोज मध्ये स्टीम केलेले मोमोज तळल्या जातात. सारण तेच असतं, तळल्या जातात आणि त्याची चव वाढवली जाते. त्याच्यानंतर तंदुरी मोमोज हाही प्रकार लोक आवडीने खातात. तंदुरी मोमोज मध्ये फ्राय किंवा स्टीम केल्यानंतर त्यांना मसाले आणि दह्याच्या मॅरिनेशन मध्ये बुळवून ठेवतात आणि मग तंदुरी किंवा भट्टीमध्ये त्याला भाजतात. त्याच्यानंतर झोल मोमोज आपल्याकडे लोकप्रिय होत आहे. बरं, इतक्यात
0: अगदी
1: तुम्ही ऐकलं असेल, झोल मोमोज हे नेपाळी पद्धतीचे सूप मोमोज आहेत. म्हणजे त्या एक लाल रंगाच्या सूप मध्ये ते बुळवून सर्व केले जातात. हे सुद्धा लोक आजकाल खातात. त्याच्यात कुरकुरे मोमोज, या कुरकुरे मोमोजला कॉर्नफ्लेअरच्या घोळात बुळवून

0: आणि ब्रेड क्रम्सचा चुरा लावून डीप फ्राय केलं जातं आणि ज्यामुळे ते खूप क्रिस्पी वाटतात आणि लहान मुलांना ती इतके आवडतात, आवडीने खातात मुलं. नंतरचा प्रकार आहे व्हेज मोमोज. आता आपण बघूया सारणामधल्या प्रकारामध्ये की सारण बदललं की त्याचं नावही बदलतं. जसं व्हेज मोमोज यामध्ये पानकोबी, गाजर, शिमला मिरची, कांदे याचं सारण भरलं जातं. त्याच्यानंतर पनीर मोमोज, याच्यामध्ये मुख्यतः किसलेला पनीर आणि काही मसाले वापरून हे मोमोज बनवले जातात. आणि चिकन मोमोज मांसाहारी लोकांचा अतिशय आवडता असा हा प्रकार आहे. चिकन मोमोज मध्ये चिकनचे बारीक केलेले काप असतात आणि कांद्याचं सारण भरलेलं जातं त्याच्यात. चीज मोमोज, याच्यामध्ये चीजचं सारण असतं ज्यामुळे ते खाताना आतुर मऊ आणि चीजही लागतात आणि शाळेत जाणाऱ्या मुलांना अतिशय आवडतात. आणि साधारणतः हे सर्व जे मोमोज आहेत ते लाल चटणी आणि मेयोनीज सोबत सर्व्ह केलं जातं.
1: कारण शुभदाताई, मोमोजची मजाच चटणी सोबत खाण्यात आहे, कारण त्याची चटणी पण अगदी खास असते,
0: अगदी वेगळी
1: असते. शुभदाताई, मोमोज तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडते आणि चटणी सोबत तर ते अगदी आवर्जून खाल्ले जातात. पण त्याच्यात एकच ड्रॉबॅक वाटतो की त्याचं जे कव्हरिंग असतं ते मैद्यापासून बनवलं असतं आणि मैदा आपण अनहेल्दी समजतो. तर या कव्हरिंग मध्ये काही आपण वेगवेगळे प्रकार आणू शकतो का?
0: हो, निश्चितच आणू शकतो. बघा, जर आपण मैद्याला जर आपण रिप्लेस करायचं म्हटलं तर आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. आपण त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, रागीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि ओट मिल, जे आजकाल लोक ओट्स खातात, त्या ओट्सला मिक्सरमध्ये बारीक करून त्याचंही पीठ वापरू शकतो आपण. पण आता करायचं कसं? कारण की सगळ्यांनाच माहिती आहे की ज्वारी, बाजरी, रागीमध्ये ग्लुटेन नसतं, त्याला अशी चिक्की नसते जशी गव्हाच्या पिठाला असते किंवा मैद्याला असते. तर याच्यासाठी आपल्याला 100% म्हणजे पूर्णतः आपण ते पीठ वापरू शकत नाही. तर त्याच्यामध्ये आपल्याला मैद्याशिवाय पर्याय नाही. आपल्याला थोडा मैदा आणि थोडं हे पीठ, म्हणजे आपण 50-50% करू शकतो. जर आपण 50% मैदा घेतला तर 50% आपण ज्वारीचं पीठ, 50% आपण बाजरीचं पीठ असं घेऊन त्याचं सारण, त्याची पाती बनवू शकतो. आणि इतकी चांगली वाटते ती पाती खायला आणि आपल्याला एक समाधान मिळतं की आपण काहीतरी हेल्दी खाल्लेलं आहे.
1: म्हणजे मोमोजही खाल्ले जातात आणि न्यूट्रिशन व्हॅल्यू पण मिळते.
0: कारण की जर आपण रागीचा फ्लोर आपण युज करतोय, वापरतो आहे, तर त्याच्यामधनं आपल्याला चांगल्या प्रकारचं कॅल्शियम मिळतं. रागीमध्ये कॅल्शियम खूप असतं आणि लहान मुलं खात नाही. रागीचा ड्रॉबॅक असा आहे की त्याचा जो अपिअरन्स आहे तो थोडासा डार्क असतो, गळद रंग असतो त्याचा, तर खाल्ला जात नाही. तर या प्रकारमध्ये आपण दिलं तर कॅल्शियमही खाल्लं जातं, मुलांना कॅल्शियम मिळतं.
1: तर आमच्या बच्चे मंडळींसाठी खास पहिली मोमोजची रेसिपी कुठली सांगणार आहात आपण?
0: आता आपण आधी स्टीम मोमोज बघूया की साधे व्हेजिटेबल स्टीम मोमोज. याच्यासाठी आता सगळ्यात आधी आपल्याला पातीचं आपण बघूया की पाती कशी करतात. त्याची पातीसाठी आपल्याला मैदा लागेल, एक वाटी मैदा. फार काही साहित्य आपल्याला लागत नाही, घरी जे साहित्य असतं त्याच्यामध्ये ही अगदी आरामात बनतं. तर एक वाटी मैदा घ्यायचा, त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ, चवीनुसार मीठ घालायचं आणि पाणी घालून कोमट पाण्याने आपण त्या मैद्याला मळून घ्यायचं. 10-1 मिनिटं त्याला मळून घ्यायचं आणि मग वरून थोडंसं तेल लावून त्याला कापडाने झाकून ठेवून द्यायचं. मग इकडे आपल्याला आता सारण करताना पानकोबी, कांदा, गाजर, सिमला मिरची, हिरवी मिरची जर तुम्हाला घालायची असेल तर घालू शकता, अद्रक आणि लसणाची पेस्ट आणि थोडस मिरेपूड, एवढं साहित्य लागतं आणि चवीपुरता मीठ, एवढं साहित्य आपल्याला लागतं. सगळ्यात आधी कॅबेज जो आहे बारीक बारीक चिरून, म्हणजे मीठ घालून त्याला थोडं ठेवून द्यायचं 5-10 मिनिटांमध्ये. मग त्याला पाणी सुटतं, ते पाणी दाबून काढून घ्यायचं आणि एका भांड्यामध्ये तेल घेऊन, जवळपास 2 चमचे तेल घेऊन, त्याच्यामध्ये कॅबेज म्हणजे पत्ताकोबी, किसलेला गाजर, बारीक चिरलेली शिमला मिरची, हे सगळे साहित्य, आपली लसण अद्रकाची पेस्ट, हे सगळं साहित्य घालून छान त्याला परतून घ्यायचं. आणि ब्लॅक पेपर आणि सॉल्ट हे स्पायसेस घालून छान परतून झालं की आपलं सारण रेडी होतं. मग त्याच्यानंतर तोपर्यंत आपला मैदा जो भिजवून ठेवलेला आहे आपण, तो पण चांगला मुरलेला असतो. तो मैदा घेऊन घ्यायचा, त्याचे छोटे छोटे गोळे करायचे आणि छान पाती लाटायची त्याची. एक मोठी पोळी जशी आपण करतो ना तशी पोळी करायची आणि त्याला थोडासा मधला भाग जो आहे तो जाळ ठेवायचा आणि काठ थोडेसे पातळ ठेवायचे आणि एक गोल एक स्टँडर्ड आकाराने त्याला कापून घ्यायचे. म्हणजे त्याची अशी बांगडीच्या आकाराची आपण त्याला गोल गोल पुऱ्या त्याच्या कापून घ्यायच्या, म्हणजे ते एकसारखे होतील. ते झालं की त्याच्यामध्ये आपण मधल्या भागामध्ये 1 चमचा सारण भरायचं आणि त्याला जसं आपण करंजी जशी करतो, जसं हाताने आपण मोदक जसे करतो, तसं हळूहळू त्याला बंद करायचं. आणि बंद करून झालं की आपल्या म्हणजे आधीच गरम केलेल्या स्टीमर मध्ये आपण त्याला 10-1 मिनिटांसाठी स्टीम करायला ठेवायचं.
1: म्हणजे इडली पॉट मध्ये ठेवू शकतो,
0: इडली पॉट मध्ये ठेवू शकतो किंवा आपण गंजामध्ये चांगली ठेवून पण त्याला आपण वापरू शकतो. म्हणजे अगदी घरगुती साध्या पद्धतीने आपण हे घरच्या

0: तरी चांगले मोमोज बनवू शकतो. आता पोषण मूल्याचं जर तुम्ही विचारलं मगाशी, तर आपली पद्धत जी आहे ती हीच राहील. फक्त आपण मैद्याच्या व्यतिरिक्त आपण वेगवेगळ्या पद्धतीचे पीठ वापरून त्याची पाती करायची,
1: कव्हरिंग बदलायचं.
0: त्याच्यामध्ये मैदा आपण याच्याकरता घेतोय कारण की जेव्हा आपण लाटू पाती तेव्हा ती तुटायला नको, म्हणून थोडंसं मैदा. किंवा तुम्ही 100% गव्हाचं पिठे वापरू शकता, त्याचे पण परिणाम खूप चांगले येतात, त्याचे मोमो चांगले बनतात.
1: कुठली कुठली मोमोजची रेसिपी आहे?
0: मोमोजचं एक ठराविक जे पद्धत आहे ती ही आहे. आणि याच्यामध्ये आपण सारण पनीरचं बनवायचं आपल्याला, तर सारण आपण बदलत राहायचं. चिकनचं बनवायचं आपल्याला, तर चिकन मीन्स चिकन बारीक केलेला चिकन पण घालून आपण वेगळ्या पद्धतीचं सारण बनवून मोमोज बनवू शकतो.
1: शुभदाताई, मोमोज सोबत जर छान मजेदार चटणी असली तर त्या मोमोज खाण्याची मजा काही न्यारीच असते, तर चटणी आम्हाला नक्की सांगा.
0: हो, आपण सगळ्यांनी बघितलंच असेल की लाल चटणी मिळते मोमोज सोबत खायला. तर त्याच्यासाठी मुख्यतः आपल्याला साहित्य काय लागतं ते बघून घेऊ आपण आधी. त्यासाठी आपण टमाटर, म्हणजे साधारणतः किती प्रमाणात आपल्याला बनवायचं आहे याच्यानुसार आपण घरगुती पद्धतीने ठरवू शकतो. पण मी जे सांगते ते 3 मोठे टमाटर, 10 ते 12 काश्मीरी लाल मिरची, या दोन्हींना चांगलं उकळून घ्यायचं आधी. उकळल्यानंतर अगदी मऊ झाल्यानंतर त्यात 5 लसणाच्या कड्या घालायच्या, 1 इंच अद्रकाचा तुकडा घालायचा, 1 चमचा व्हिनेगर घालायचा, 1 चमचा साखर घालायची आणि चवीपुरता मीठ घालून या सगळ्या यांना मिक्सरमध्ये चांगलं वाटून घ्यायचं. म्हणजे टमाटर आणि काश्मीरी लाल मिरची या सगळ्यांना मिक्सरमध्ये चांगलं वाटून घ्यायचं आणि त्याची चांगली पेस्ट बनली की मग इकडे कढईमध्ये 2 चमचे तेल घालून या पेस्टला त्या तेलामध्ये छानपैकी शिजवून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिटं शिजवलं की त्याला छान तेल सुटायला लागतं आणि आपली चटणीचा रंगही बदलतो आणि त्याचा फ्लेवरही खूप सुंदर येतो आणि आपली लाल चटणी एकदम तयार होते मोमोसोबत.
1: म्हणजे मोमोजची जी चटणी असते अगदी लाल चुटुक्का रंग असतो त्याचा, तशी तयार होते.
0: तशी
1: शुभदाताई, आपल्या पाककृती तर अशा सुरू राहतील, पण त्याआधी तुमच्या आवडीचं एखादं गाणं सांगा ना.
0: मला आशा भोसलेंनी गायलेलं रुपेरी वाढू त्या माडांच्या बनात येईना.

0: मैत्रिणींनो, तुम्ही ऐकता आहात सुग्रण मी या मालिकेत मोमोज आणि सँडविचचे प्रकार. आणि आज आपल्या सोबत आहेत आहारतज्ज्ञ डॉक्टर शुभदा जांभूळकर. चला परत वळूया आपल्या गप्पांकडे. मग यानंतरचा कुठला पदार्थ आहे?
1: यानंतर आपण सँडविचेस बघूया.
0: हां शुभदा, ते सँडविच म्हटलं की ब्रेड हा तर एक कॉमन पदार्थ असतो, मग त्यात तुम्ही पांढरी ब्रेड वापरू शकता किंवा ब्राऊन ब्रेड वापरू शकता, पण न्यूट्रिशियस म्हणाल तर ब्राऊन ब्रेड. आणि त्यातही आतलं स्टफिंग बदललं की पदार्थाची चव बदलते. तर सँडविचचा कुठला प्रकार सांगणार आहात?
1: बघा, सँडविचचे जर प्रकार आपण बघितले तर ते मुख्यतः ग्रिल्ड, टोस्टेड म्हणजेच गरम प्रकारात येतात. आणि साधी चटणी लावून टमाटर काकडी घालून केले तर ते थंड प्रकारात येतात, ज्याला आपण रिबन सँडविचही म्हणतो. तर मुख्यतः सँडविच

0: पिझ्झाचे जे प्रकार आहे त्याच्यामध्ये आज आपण बघूया की व्हेजिटेबल सँडविच आहेत, त्याच्यानंतर चीज कॉर्न सँडविच, पनीर सँडविच, दह्याचे बनलेले सँडविच ज्याला कर्ड सँडविच म्हणतात, किंवा बॉम्बे मसाला सँडविच जे खूपच लोक आवडीने खातात,
1: फेमस आहे.
0: तर सगळ्यात आधी आपण बघूया व्हेजिटेबल सँडविच. ब्रेड तर आपण घेणारच, तर आपण तुम्ही म्हटलं की व्हाईट ब्रेड न घेता आपण ब्राऊन ब्रेडचा
1: वापर करू शकतो.
0: तर त्याच्यामध्ये आधी आपण कांदे, टमाटर आणि काकडी घालून हिरवी चटणी त्याच्यामध्ये ब्रेडला लावली जाते. घरगुती पद्धतीने जर आपण सँडविच बघायला घेतलं तर ते अगदी सोपं आहे. घरी आपण चांगलं बनवू शकतो सँडविच. जर आपल्याकडे ग्रिलर नाहीये, टोस्टर नाही, तर आपण तव्यावरती पण सँडविच बनवू शकतो. तर घरगुतीने जर सँडविच बनवायचं आहे आपल्याला तर आपण तव्यावरती कसं बनवायचं ते आपण बघूया. सगळ्यात आधी ब्रेडच्या आतल्या भागाला बटर आणि हिरवी चटणी लावून घ्यायची. नंतर त्यात स्टफिंगसाठी उकडलेल्या आलूची चटणी किंवा आपल्या आवडीनुसार आपण इतर भाजीपण त्याच्यात घालू शकतो. शिमला मिरची घालू शकतो, गाजर घालू शकतो किंवा पनीरही घालू शकतो. ते स्टफिंग घातल्यानंतर त्याच्यावरती दुसरी ब्रेड ठेवायची आणि त्याला कव्हर करायचं त्या स्टफिंगला, आणि त्याला थोडं हाताने प्रेस करायचं. गॅसवरती आपण तवा ठेवायचा, तव्याला थोडंसं बटर टाकायचं आणि मध्यम आचेवरती तवा गरम करून घ्यायचा. सँडविच आपण ऑलरेडी स्टफ करून ठेवलेलं आहे, ते तव्यावरती थोडं रोस्ट करून घ्यायचं आणि छान त्याला सोनेरी रंग येईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत रोस्ट करायचं, दोन्ही बाजूने शेकून घ्यायचं आणि आपलं सँडविच अगदी 5 मिनिटांमध्ये तयार होतं. हे झालं आपलं घरगुती पद्धतीने सँडविच कसं बनवायचं. ग्रिल सँडविच आपण करू शकतो. जर आपल्याकडे ग्रिलर आहे किंवा टोस्टर आहे तर याच पद्धतीने सँडविच बनवायचा आणि तो ग्रिलरमध्ये ग्रिल करून घ्यायचा, तर तो पण छान चांगला वाटतो. आता आपण हा जो प्रकार बघितला याच्यामध्ये आपण आलू न घालता आपण पनीरचे तुकडे करून पनीरला तव्यामध्ये थोडस फोडणी देऊन त्याचं स्टफिंग पण याच्याऐवजी युज करू शकतो. तर ते आपले पनीर सँडविच बनतात आणि पनीर सोबत छानपैकी शिमला मिरची, टमाटरचे काप आणि काकडी घातली, गाजर घातला की त्याचं पोषण मूल्य अजून वाढतं. म्हणजे आपल्याला प्रथिनांसोबतच व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सही मिळतात. तसंच चीज सँडविच. मोझरेला चीज तर मुलांचा अगदी आवडता पदार्थ आहे. म्हणजे मोझरेला चीज कुठे पण घाला, पिझ्झामध्ये आपण घालतोच. इव्हन या सँडविचमध्ये जरी घातला ना तर त्याची लज्जत अजूनच काहीतरी नॅरिस होते.
1: तर त्याच्यामुळे आपण सँडविच म्हटलं आणि चीज घातलं नाही तर मग मजाच नाही.
0: तर म्हणून आपण चीज सँडविच मध्ये सुद्धा, म्हणजे इव्हन आपण पनीर सँडविच मध्ये पण चीज ग्रेट करून घालू शकतो. आणि जेव्हा ते ग्रिल होतं तेव्हा ते जेव्हा मेल्ट होतं आणि तेव्हा ते इतकं म्हणजे अप्रतिम लागतं खायला की काय विचारू नका.
1: खूप छान सांगितलं. पांढऱ्या ब्रेड ऐवजी जर ब्राऊन ब्रेडचा वापर केला या सँडविचचे पण पोषण मूल्य आपण वाढवू शकतो, तर याबद्दल काय सांगाल.
0: हो, कारण की व्हाईट ब्रेड जी आहे, पांढरी ब्रेड जी आहे, ती पूर्णतः मैद्यापासून बनलेली असते आणि ब्राऊन ब्रेड जी आहे त्याच्यामध्ये मैद्यासोबतच काही प्रमाणामध्ये गव्हाचं पीठ घातलं जातं. जेव्हा आपण गव्हाचं पीठ घालतो त्याच्यामध्ये तेव्हा निश्चितच त्याचं पोषण मूल्य वाढतं. त्याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण वाढतं, तंतूचं प्रमाण वाढतं, त्याच्यामुळे ते आपल्याला पोषण आपल्या स्वास्थ्यासाठी ते फायद्याचं असतं.
1: आणि शुभदा, ते आणखी आपण एक करू शकतो की बाहेरच्या ब्राऊन ब्रेडवर जर आपला विश्वास नसला तर घरी पण ब्राऊन ब्रेड तयार करू शकतो.
0: हो, निश्चितच करू शकतो. ज्या गृहिणी बेकरी करण्यामध्ये इंटरेस्टेड आहेत, त्यांना आवडतं बेकरीमध्ये करायला काम, तर त्या निश्चितच घरी बनवू शकतात. त्याच्यामध्ये आपण जर ईस्ट घातलं आणि तर ब्रेड घरी बनवू शकते, अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकते. आणि आतमधलं स्टफिंग जर आपण जास्त पोषक बनवायचं असेल तर आपण आपल्या आवडीनुसार, आपल्या मुलांना काय आवडतं त्याच्यानुसार आपण आपलं स्टफिंग बदलवू शकतो. जसं आता पनीर आहे, पनीर हे प्रथिन मूल्यांमध्ये समृद्ध आहे. त्याच्यामुळे जर मुलांना आपण जर पनीरचे सँडविचेस दिले तर निश्चितच त्यांना त्यांच्या वाढीसाठी आवश्यक असलेलं प्रथिन मुबलक प्रमाणात मिळेल. त्याच्यामुळे म्हणजे आयांना पण निश्चिंती असते की जरा माझा मुलगा काहीतरी चांगलं हेल्दी फूड खातोय घरचं, तर तो एक चांगला ऑप्शन एक हा आहे की पनीरचे सँडविचेस, किंवा त्याला जर मुलगा खात नसेल त्याला चीज घालून अट्रॅक्ट करायचं आणि ते आवडीने खातात मुलं.
1: आणि मुलांच्या डब्याला काय द्यायचं हा आयांचा नेहमीचाच प्रश्न असतो. त्याच्यामुळे वेगवेगळे मोमोजचे प्रकारासोबत सँडविचचे वेगवेगळे प्रकार आपण त्यांना डब्यातून देऊ शकतो.
0: आता जर आपण सँडविचच्या प्रकाराला जर भारतीय पद्धतीमध्ये बदलवायचं म्हटलं तर आपल्याकडे आपण पोळ्या बनवतो घरी. सेम स्टफिंग, म्हणजे हे स्टफिंग जर आपण पोळीला लावलं आणि पोळी अशी पोळ केली तर ते सुद्धा इतकं चविष्ट पद्धतीने मुलं खातात. त्याच्यामुळे आपण तो एक भीती पण निघून जाते की अरे मी माझ्या मुलाला मैदाच खायला देते आहे, तर ती गव्हाची पोळी जी आपण घरी बनवतो तर त्याला आपण या पद्धतीमध्ये बदलू शकतो.
1: म्हणजे आजकाल रेस्टॉरंट मध्ये मिळणारा जो काठी रोल असतो त्यात पोळीमध्ये तशा वेगवेगळ्या भाज्या स्टफ केल्या जातात, तर असा एखादा प्रकार सांगा ना.
0: हो बघा, काठी रोल जो बन जो बन

0: तो निव्वळ मैद्याचा बनलेला असतो.
1: हा
0: तर आपण निव्वळ मैद्याचा न बनवता घरी गव्हाच्या पिठाची पोळी करून त्याच पद्धतीने त्याला बटर किंवा तेल लावून हे स्टफिंग त्याच्यामध्ये भरायचं जे आपण सँडविच करता बनवतो. आणि त्याच्यामध्ये रॉ कच्च्या भाज्या म्हणजे कच्चा पानकोबी, कच्चा सिमला मिरची, कच्चे किसलेले गाजर हे घालून त्याला अजून चांगल्या पद्धतीने हेल्दी बनवू शकतो.
1: खूप छान. शुभदाताई, आज तुम्ही मोमोज आणि सँडविचचे खूप छान छान प्रकार आमच्या मैत्रिणींना सांगितले, पण हे दोन्ही प्रकार बनवत असताना काही महत्त्वपूर्ण टिप्स पण असतील तर त्या सांगा ना.
0: हो, मोमोजची पाती करताना एक काळजी आपण नक्की घ्यायची की जेव्हा आपण त्याची पाती लाटतो आणि जेव्हा ती कट करतो तेव्हा आपण ही काळजी घ्यायची की मधला जो भाग आहे तो थोडासा थिक ठेवायचा, थोडासा जाड ठेवायचा, कारण की सारण त्याच्यात भरायचं असतं आपल्याला. खूप पातळ केला तर ते सारण फुटून बाहेर येतं, म्हणून ते जाड ठेवायचं. आणि आपण साईडची जी पाती आहे ती थोडी पातळ ठेवायची, म्हणजे आपल्याला त्याला पॅक करायला सोपं जातं. ही एक महत्वाची काळजी घ्यायची. आणि सँडविच बनवताना आपल्या भगिनींना पण अनुभव आला असेल की जेव्हा आपण ब्रेड घेतो तर ब्रेडला आपण डायरेक्ट जर चटणी लावली तर ती ब्रेड ऍब्झॉर्ब करून घेते, त्याच्यामुळे ते सॉगी होतं. तर त्याच्यासाठी काळजीही घ्यायची की आधी ब्रेडला बटर लावून घ्यायचं. बटर लावल्यानंतर मग आपण टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणी लावायची आणि मग आपण आपलं स्टफिंग भरायचं. तर त्याच्याने काय होतं की ते खूप सॉगी होत नाही ब्रेड आणि आपलं सँडविच छानपैकी अगदी कुरकुरीत होतं,
1: म्हणजे चटणीने ब्रेड मऊ पडत नाही.
0: हा, मऊ पडत. आणि बरी आपल्याकडे ग्रिलर नाहीये, टोस्टर नाहीये, तरी पण आपण गॅसवरती तव्यावरती छानपैकी बनवू शकतो.
1: तर शुभदाताई, आज तुम्ही मोमोज आणि सँडविचचे खूप छान छान प्रकार आमच्या मैत्रिणींना सांगितले. तर मैत्रिणींनो, शुभदाताईंनी सांगितलेल्या या मस्त चविष्ट मोमोज आणि सँडविचचे प्रकार तुम्ही नक्की करून बघा आणि ते कसे झाले ते आम्हाला नक्की कळवा. तर शुभदाताई, आज आपण इथं आलात आणि मोमोज आणि सँडविचचे इतके छान प्रकार आमच्या मैत्रिणींना सांगितलेत त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.

सुग्रण मी या मालिकेमध्ये मोमोज आणि सँडविचचे प्रकार जाणून घेतलेत आहारतज्ज्ञ शुभदा जांभूळकर यांच्याकडून. संवाद साधला होता आपलीच मैत्रीण कविता कोहळे यांनी. कार्यक्रमाच्या शेवटी घेऊया मैत्रिणींनो या छानशा गीताचा आनंद.

तेव्हा मैत्रिणींनो, आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता रसपुरी. तेव्हा मी मंजुषा वंजारी तुमचा इथेच निरोप घेते आहे. नमस्कार.

बन्या बापू या सिनेमातलं उषा मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं मुरलीधर गोडे यांचं हे गीत होतं, संगीत देवतरीशी राज यांनी. चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार श्रोते हो आपण ऐकता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: या सुखांनो या सिनेमातला अशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं हे गीत होतं. याबरोबरच गीत बहार कार्यक्रम संपला श्रोते हो. 1:30 आहे आता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून सहक्षेपित करू. पण आत्ता आधी राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक राज्यसभेत आज मांडलं जाणार. लोकसभेची काल मंजुरी. नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यावरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. बिहार गुजरात आणि मध्य प्रदेशात विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारत 15 पदकं मिळवून 8व्या स्थानावर. आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर. नीट पेपर फुटीसह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्ष सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या कामगिरीबद्दल भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं. त्यांनी पॅरा अॅथलीट दिलीप गावित यांनी जिंकलेलं सुवर्णपदक आणि मोहम्मद बासिल यांनी जिंकलेल्या रौप्य पदकाचा विशेष उल्लेख केला. तसंच लांब उडी प्रकारात रौप्य पदक जिंकणारे मुरली श्रीशंकर यांचंही बिर्ला यांनी कौतुक केलं. त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडायला सुरुवात केली. वारंवार विनंती करूनही कामकाजात व्यत्यय येत असल्यामुळे सभापतींनी कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. जंतरमंतरवर आंदोलन

करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर झाल्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून निवेदनाची मागणी विरोधकांनी आज राज्यसभेत केली. ती मान्य झाली नाही तेव्हा विरोधकांनी सभात्याग केला. कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा विरोधी पक्ष सदस्यांनी शहा यांनी पोलिसांच्या कारवाईबाबत स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी करत विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. मात्र अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी विरोधी पक्ष सदस्यांची मागणी फेटाळली आणि शून्य प्रहर पुकारला. मात्र विरोधकांनी घोषणा देत सभात्याग केला. अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधकांचं वर्तन नकारात्मक राहिल्याची टीका केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी केली. दरम्यान राज्यसभेचं कामकाजही दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांकडून बळाचा वापर या मुद्द्यांवर इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज संसद परिसरात निदर्शनं केली. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेत आज मांडलं जाणार आहे. हे विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं आहे. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी चालवलेल्या पेलेट गन्समुळे जखमी झालेल्या आंदोलकांना वैद्यकीय उपचार मिळतील याची खातरजमा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिल्ली सरकारला दिले. तसंच रॅपिड ॲक्शन फोर्सनं वापरलेल्या शस्त्रास्त्रांच्या मोजदादीची नोंद ठेवण्याचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. नागरिकांची गर्दी पांगवण्यासाठी पेलेट गन्स आणि तत्सम साधनांचा वापर करण्यावर पूर्ण बंदी आणायची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. काही अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन्सचा वापर करायची परवानगी पोलीस नियमांमध्ये दिलेली आहे. त्यामुळे जोपर्यंत हे नियम बदलत नाही तोपर्यंत अशा शस्त्रांचा वापर बेकायदा ठरवता येणार नाही असं मतही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मल्ल्याबागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. जर त्यांचा अवाजवी वापर झाला तर या वापराविषयी नियमावली ठरवून द्यायची विनंती न्यायालयाला करता येऊ शकते असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला सुनावलं. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशात विधानसभेच्या 3 जागांसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. बिहारच्या बांकीपूर, गुजरातच्या मांजलपूर आणि मध्य प्रदेशाच्या दातिया इथं मतदान सुरू आहे. मतदानाला 7 वाजता सुरुवात झाली असून 6 वाजेपर्यंत मतदान सुरू राहील. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार 11 वाजेपर्यंत पटणाच्या बांकीपूर विधानसभेच्या जागेसाठी 11.5%, गुजरातच्या मांजलपूर इथं 14.24%, मध्य प्रदेशच्या दातिया इथं 32.32% मतदानाची नोंद झाली आहे. IASV त्रिवेणी या तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांच्या नौकानयन मोहिमेत सहभागी झालेल्या सदस्यांशी आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी या महिला अधिकाऱ्यांच्या कामगिरीचं आणि साहसाचं कौतुक केलं. या मोहिमेच्या माध्यमातून महिलांनी कठोर लष्करी मोहिमा पार पाडण्याच्या महिलांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या समजुतींना मोडीत काढल्याचं सिंग यांनी यावेळी सांगितलं. शारीरिक क्षमता, मानसिक कणखरता आणि नेतृत्व गुण हे लिंगनिरपेक्ष असतात हे या मोहिमेनं सिद्ध केल्याचं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल पुरुषांच्या पॅरा ॲथलेटिक्समध्ये 100 मीटर T47 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची एकाच वेळी कमाई करत इतिहास घडवला. दिलीप महादू गावित यानं सुवर्णपदक तर मोहम्मद बासिल यानं रौप्य पदक मिळवलं. तत्पूर्वी पुरुष गटाच्या लांब उडी स्पर्धेत मुरली श्रीशंकर यानं रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत 2 पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. दरम्यान राष्ट्रकुल स्पर्धेत ऑलिम्पिक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आज मैदानात पात्रता फेरीसाठी उतरणार आहे. ही पात्रता फेरी नीरजने यशस्वीरित्या पार केली तर तो उद्या पदकासाठी खेळेल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारतानं 3 सुवर्ण, 9 रौप्य आणि 3 कांस्य पदकं अशी एकूण 15 पदकं जिंकून पदक तालिकेत 8व्या क्रमांकावर स्थान मिळवलं आहे. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय महिला संघाचा अमेरिकन संघाकडून पराभूत झाला. अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या 1795 यात्रेकरूंची 23वी तुकडी पोलीस बंदोबस्तात आज जम्मूहून बालतालसाठी रवाना झाली तर 1943 यात्रेकरू बालतालहून जम्मूत परतले आहेत.

जम्मूहून अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंची संख्या 1,34,201 झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हिमाचल प्रदेशातल्या किन्नोर कैलास यात्रेला आजपासून सुरुवात झाली. श्रावण महिन्यात सुरू होणारी ही यात्रा 10 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. हवामानानुसार यात्रेच्या वेळापत्रकात बदल केला जाऊ शकतो अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ओडिशामध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून एकंदर 4 लाख नागरिकांना पूरपरिस्थितीचा फटका बसला असून चौघांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. आसामच्या काही भागात पुढील 3 ते 4 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये होणाऱ्या या मुसळधार पावसाचा परिणाम आसाममधील सीमावर्ती जिल्ह्यांवर होण्याची शक्यता आहे. छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमध्येही जोरदार पाऊस होत आहे. महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात संततधार पावसामुळे नदीला नाल्यांना पूर आला असून अनेक मार्ग बंद झाले आहेत. आज दिवसभरात मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी तसंच राजस्थानचा काही भाग, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, माहे, कर्नाटक, मराठवाडा, पंजाब, उत्तराखंड आणि विदर्भच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. देशात एप्रिल ते जून या 3 महिन्यात सोन्याची मागणी वर्षाच्या तुलनेत 6% घसरून 131.4% आल्याचं वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालात म्हटलं आहे. सीमाशुल्कात झालेली वाढ, सोन्याची खरेदी कमी करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन आणि हंगामी कारणांमुळे खरेदीत आलेली मंदी यामुळे ही घट झाल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ही मागणी 139.7 टन इतकी होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक परीक्षा, अनुसूचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक राज्यसभेत आज मांडलं जाणार, लोकसभेची काल मंजुरी, नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ, दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब, बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशात विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू, ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारत 15 पदकं मिळवून 8व्या स्थानावर आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात आषाढी एकादशीचा सोहळा पंढरपुरात भक्तिभावानं साजरा, पंढरपूर कॉरिडॉरचं काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करू, मुख्यमंत्र्यांची ग्वाही आणि सोलापूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नसूनही उजनी धरण 97% भरलं. यासह ऐकूया आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. आषाढी एकादशीचा सोहळा पंढरपूरमध्ये लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावानं साजरा करण्यात आला. विठूनामाचा गजर करत वारकऱ्यांनी चंद्रभागेत स्नान केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीची सपत्नीक शासकीय महापूजा केली. यावेळी पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रस्तावित असलेल्या पंढरपूर कॉरिडॉरचं काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करू असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. कॉरिडॉरमुळे बाधित होणाऱ्यांचं योग्य पुनर्वसन करून त्यांना योग्य मोबदला देण्यात येईल, तसंच व्यावसायिकांचा व्यवसाय दुपटीनं वाढेल अशी व्यवस्था उभी करू अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. यंदाच्या आषाढी वारीत गर्दीनं आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक गाठला असून यंदाच्या वारीसाठी पंढरपुरात जवळपास 32 लाखांच्या आसपास वारकरी दाखल झाल्याची प्राथमिक माहिती प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिली आहे. यंदाच्या वारीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली योग्य नियोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्र्यांनी सातत्यानं आढावा घेऊन वारकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा पुरवण्याच्या सूचना केल्या होत्या. यामध्ये जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद, पंढरपूर नगर परिषदेच्या माध्यमातून योग्य नियोजन केल्यामुळे वारी सुरक्षित पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल प्रशासनाचं कौतुक केलं आहे. सोलापूर शहराला दररोज पाणी देण्याच्या नियोजनासाठी नुकतीच सोलापूर महापालिकेत जागतिक बँक आणि महापालिकेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा पार पडली. यावेळी या समस्येवर उच्चस्तरीय चर्चा करण्यात आली. जागतिक बँकेचे डॉ अलोक सुमन, श्रीनिवास राव यांच्यासह महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर आणि इतर प्रमुख अधिकारी

या बैठकीला उपस्थित होते. सोलापूर शहरांतर्गत पाणी पुरवठा सुधारण्यासाठी 1500 कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी तातडीनं DPR तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. सोलापूर शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी शहरातील विविध भागातून प्रस्तावित असलेल्या 2 उड्डाणपुलांच्या कामासाठी आवश्यक असलेल्या खासगी आणि शासकीय जमिनीची सुमारे 93% भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच उड्डाणपुलाची निविदा काढून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसंच सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकुरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या आषाढी वारी दरम्यान सार्वजनिक आरोग्य विभागानं वारकरी भाविकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली होती. भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या उपक्रमांतर्गत विविध भागातून पंढरपुरात आलेल्या 7 लाखाहून अधिक भाविकांना मोफत आरोग्य सेवा देण्यात आली. त्यामुळे यंदाची वारी आरोग्यदायी झाल्याची भावना वारकर यांनी व्यक्त केली आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अनेक भागात समाधानकारक पाऊस पडला नसला तरीही उजनी धरणातील पाणी साठा वाढत आहे. 28 जुलैपर्यंत उजनी धरणात 97% जास्त पाणी साठा झाला होता. पुणे जिल्ह्यातून भीमा नदीत विसर्ग सुरू असल्यामुळे सोलापूरकरांना दिलासा मिळाला आहे. सोलापूर जिल्ह्यात यंदा पेरणी योग्य पाऊस अजूनही न पडल्यानं आतापर्यंत 48% क्षेत्रावरच खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात खरीपाचं सरासरी क्षेत्र 3,37,000 हेक्टर असून पावसाअभावी आतापर्यंत केवळ 1,61,000 हेक्टर क्षेत्रावरच पेरण्या झाल्या आहेत. जमिनीत आवश्यक आर्द्रता निर्माण झाल्याशिवाय पेरण्या करू नयेत असं आवाहन कृषी तज्ज्ञांनी केलं आहे. तर श्रोतेहो, हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं संध्या खान यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तक यात्रा या मालेत आज आपण ऐकणार आहोत विलास शेळके यांच्या मैफिल या ललित गद्याचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला आढावा.
1: अनेक चित्रपट गीतांनी आपलं जीवन समृद्ध केलं आहे. अशा हिंदी चित्रपटांच्या सुवर्ण युगातील अनवट गाण्यांची मैफिल आपल्या मैफिल या संग्रहाद्वारे विलास शेळके यांनी या पुस्तकातून सजवली आहे. या संपूर्ण पुस्तकाचा आढावा एका वाक्यात अत्यंत समर्पकपणे आपल्या प्रस्तावनेतून डॉक्टर कैलास कमोद यांनी घेतला आहे. गाण्यातल्या शब्दरचनेविषयी लिखाण प्रामुख्यानं असलं तरी गीताच्या संगीतकाराविषयीची माहिती, त्याची खास वैशिष्ट्य, गाण्याची चाल कोणत्या रागावर आधारलेली आहे, त्यातला ताल कोणता, त्या गाण्यात वाजवली गेलेली वाद्य, इतकंच नव्हे तर ती वाद्य वाजविणारा वादक इत्यादी विषयीची माहिती दिली गेलेली आहे. 77 हिंदी गाण्यांविषयीच्या लेखांना या पुस्तकात समाविष्ट केलेलं आहे. गाणं कितीही सुश्राव्य असलं तरी सिनेमाच्या संदर्भात त्याचा दृश्य परिणाम महत्त्वाचा असतो. असं आपल्या मनोगतातील विधानाच्या पूर्ततेसाठी आजच्या तंत्रज्ञान युगाचा यथायोग्य वापर करून प्रत्येक गाणं आपण आधी या लेखासोबत दिलेला QR कोड स्कॅन करून ऐकू शकतो आणि मग हा लेख वाचू शकतो, असं विलास शेळके यांनी सुचवलं आहे. आणि ही निश्चितपणे या पुस्तकाची जमेची बाजू आहे. प्रत्येक हिंदी गाण्याचं विलास शेळके यांनी मराठी भाषांतर करून गाण्यांचा भावार्थ देण्याचा प्रयत्न केला आहे. कधी कधी तर मूळ शब्दांपेक्षा हा अनुवाद हृदयास भिडतो, कारण काही हिंदी उर्दू शब्दांपेक्षा मराठी शब्द वाचकांना जवळचे वाटू शकतात. केवळ वाचनातून एखादं दृश्य डोळ्यांसमोर उभं राहावं अशा तऱ्हेचं वर्णन विलास शेळके यांनी केलेलं आहे, जे खरोखरी अप्रतिम आहे. उदाहरणार्थ कण्व ऋषी झालेल्या नटश्रेष्ठ केशवराव दाते यांच्यावर हे गाणं चित्र

0: अशा तऱ्हेचं वर्णन विलास शेळके यांनी केलेलं आहे, जे खरोखरी अप्रतिम आहे. उदाहरणार्थ कण्व ऋषी झालेल्या नटश्रेष्ठ केशवराव दाते यांच्यावर हे गाणं चित्रित झालेलं असलं तरी त्यांच्या आश्रमातील शिष्यगण शकुंतलेच्या सख्या यांचाही मोठा सहभाग आहे. त्यामुळे संगीतकारानं वापरलेला हा कोरस प्रत्यक्ष या पात्रांच्या मुखातून येताना दिसतो असं फारच कमी चित्रपटात दिसतं. असं वाक्य त्यांनी जाओ लाडली पती के घर या लेखात लिहिलं आहे. विलास शेळके यांनी या संपूर्ण गाण्यांची पारायणं करून ती अभ्यासपूर्ण निरीक्षणं आपल्या लेखातून नोंदवली आहेत हे जाणवतं. त्यांनी केलेली काही विधानं गीतकार पंडित भरत व्यास मूलतः हिंदी कवी असल्यामुळे त्यांनी चित्रपटसृष्टीतील उर्दू शायरांची मक्तेदारी मोडण्याचा प्रयत्न केला आहे. समकालीन गीतकार पंडित नरेंद्र शर्मा इत्यादी कवींना प्रोत्साहन दिलं आहे असा उल्लेख 124 या पृष्ठावर आहे. गीतकार SH बिहारी हे साहिर सारखे विद्रोही किंवा शकील सारखे जज्बाती नव्हते, तर ते शैलेंद्र सारखे सर्वहारा वर्गाचे प्रतिनिधी नव्हते की मजरूह सारखे साम्यवादी विचारांचे, असं 180 पृष्ठावर उल्लेख आढळतो. द्वंद्व गीतांचं द्वंद्व अशा आकर्षक शीर्षकाखाली भिना जाओ छोड कर रिमझिम के तराने लेके दीवाना हुआ बादल हे लेख नॉस्टॅल्जिक करतात यात शंकाच नाही. तर सुवर्णयुगातील 18 गीतकार आणि 18 संगीतकार यांच्या अनवट गाण्यांना या पुस्तकात फक्त समाविष्ट केलेलं नाही तर साक्षात डोळ्यासमोर उभं करण्याचा कसा प्रयत्न केला आहे हे जाणून घेण्यासाठी मैफिलमध्ये काही काळ नक्की रमून जाता येईल.
1: पुस्तक यात्रा या मालेत आताच आपण ऐकला विलास शेळके यांच्या मैफिल या ललित गद्याचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आजच्या कार्यक्रमात शेळ्या मेंढ्यांचं संगोपन याविषयीची माहिती ऐकूया. वाचन केलंय ऋचा गद्रे यांनी. नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, बाह्य वातावरणात झालेला बदल हा लहान करडांना सहन होत नाही हे लक्षात घेऊन शेळ्या आणि मेंढ्यांचं योग्य व्यवस्थापन ठेवावं. शेळ्या आणि मेंढ्यांचं मांस वाढीकरता आवश्यक पोषक घटक चाऱ्याद्वारे मिळण्यासाठी क्षार मिश्रणं प्रतिजैविकं त्यांच्या खाण्यामध्ये मिसळावीत. शेळ्या मोठ्या प्रमाणावर झाडपाला खातात. प्रत्येक दिवशी 5 किलो हिरवा चारा आणि 1 किलो वाळलेला चारा त्यांना द्यावा. करडं कोकरांना जास्त दुधाची गरज असते. हिरवा चारा नसेल तर खुराक द्यावा. त्यामध्ये दूध वाढीसाठी खाद्य तसंच मका तुरीचा भरडा असा खुराक द्यावा. शेळ्यांसाठी कप्प्यात लुसलुशीत हिरवा चारा टांगून ठेवावा. करडू आणि कोकरांना वयाच्या 30 ते 40 दिवसांपासून मऊ लुसलुशीत चारा द्यायला सुरुवात करावी, ज्यामुळे चारा खाण्याची सवय होऊ लागते. खनिज क्षारांचा पुरवठा करण्यासाठी खनिज विटा टांगून ठेवाव्यात. शेळी आणि मेंढ्यांच्या गोठ्यात अनावश्यक गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यांच्या खाद्यात 16 ते 18% प्रथिनांचं प्रमाण ठेवावं. हिरव्या चाऱ्याचं प्रमाण वाढवावं. शेळ्यांना खाद्यात 4 मिश्रण जीवनसत्व यीस्ट हे द्यावं. जीवनसत्व क आणि अ दिल्यास उष्णतेच्या ताणापासून होणाऱ्या मर्तुकीला आळा बसतो. खाद्याची पाचकता आणि इतर घटकांचा समतोल राखावा. शेळ्यांच्या खाद्यात गव्हाचा चोथा युरिया मोलासेस मिनरल ब्लॉक यांचा समावेश करावा. तंतुमय पदार्थांची पचनीयता वाढवावी. मंडळी, गाभण शेळ्या मेंढ्यांना स्वतःचं शरीर स्वस्थ ठेवणं तसंच गर्भामध्ये असलेल्या पिलांच्या वाढीसाठी अधिक ऊर्जेची गरज असते. त्यामुळे गर्भावस्थेत असलेल्या शेळ्या आणि मेंढ्यांना अधिकचा खुराक द्यावा. सशक्त करडू आणि कोकरू जन्माला यावं यासाठी गाभण काळात योग्य

0: व्यवस्थापन करावं. सहज पचणारा चारा आणि योग्य प्रमाणात पशुखाद्य द्यावं. आहारातील पोषणमूल्यांचा वापर गर्भवाढ तसंच त्यांच्या शरीरातील पोषणमूल्यांचा साठा वाढवण्यासाठी होतो. विण्याची तारीख जवळ येईल तशी चाऱ्याव्यतिरिक्त पोषणमूल्यांच्या पुरवठ्यासाठी अधिक खुराक द्यावा. गाभणकाळच्या 90 दिवसात जादा खुराक देण्याची गरज असते. गाभणकाळात जर उत्तम प्रतीचा चारा आणि खुराक दिला गेला नसेल तर अशक्त आणि लहान पिलं जन्मतात किंवा त्यांचा गर्भाशयामध्ये मृत्यू होतो. मंडळी, खाण्याबरोबरच त्यांच्या पाण्याचं देखील योग्य नियोजन करणं आवश्यक आहे. बाह्य वातावरणात एकदम झालेला बदल हा लहान करडांना सहन होऊ शकत नाही. अचानक घडणारे बदल शेळ्यांच्या शरीरात ताण निर्माण करतात. अशावेळी त्या आजारी पडतात. शेळ्यांना स्वच्छ आणि थंडगार पाणी प्यायला द्यावं. 24 तास गरजेनुसार पाणी पिण्यासाठी उपलब्ध होईल याची सोय करावी. शेळ्यांना रात्रीपेक्षा दिवसा 4 पट अधिक पाणी लागतं, त्यामुळे स्वच्छ भांड्यात किंवा हौदात पाणी उपलब्ध करून द्यावं. पाण्याचे हौद स्वच्छ धुतलेले असावेत. पिण्याच्या पाण्याचे हौद आणि चाऱ्याच्या गव्हाणीला महिन्यातून 1 तास चुना लावावा. पाण्यात पोटॅशियम परमँगनेट टाकून पाण्याचं निर्जंतुकीकरण करावं. तेव्हा मंडळी, अशा पद्धतीने शेळ्या आणि मेंढ्यांचं जर आपण संगोपन केलं तर नक्कीच त्यांचं आरोग्य चांगलं राहायला मदत होईल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलं. आजच्या कार्यक्रमात शेळ्या मेंढ्यांचं संगोपन याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
2: जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो तर त्याच्यानंतर पचन होण्यासाठी पित्ताची आवश्यकता आहे असं म्हटलं जातं, तर पित्ताशयाची पिशवी काढल्यानंतर पचनावरती काही परिणाम होत असतात का?
3: तसा पचनावरती या पित्ताचा फारसा फरक पडत नाही. कारण काय होतं की खडे वगैरे ज्यावेळेला होतात त्यावेळेला जे पित्त लिव्हरमध्ये जे बाईल म्हणतात इंग्रजीमध्ये, ते बाईल वाढल्यानंतर ते पित्त हे थोडंसं वेगळं, आपण जे जनरल पित्त म्हणतो तो पोटातील ॲसिडिटी आहे. आणि हे जे पित्त आपण म्हणतो हे पित्ताची पिशवी वेगळी, थोडंसं ते या पित्तापासून ते पित्त थोडंसं वेगळं आहे. आणि त्या पित्ताची पिशवी काढल्यानंतर फारसा फरक पडत नाही. कारण काय की ते पित्त जे आहे ते थोडं जर एक्सेस झालं तर थोडी जी छोटी जी साठवण्याची जागा म्हणून ते बहुतेक निसर्गानं तिथं ठेवलेलं आहे. आणि काढल्यानंतर फारसा फरक जाणवलेला नाही. कारण इथं जी आपण पित्ताचे खडे पिशवी बरोबर काढतो, कारण या पिशवी खूप महत्त्वाची नसते, पण जर ठेवली काही डिसिजेसमध्ये तर काही वेळेला अडचणी निर्माण पुढं होतात. तर ही काढल्यानंतर फारसा त्याच्यावरती पित्तामध्ये फरक पडत नाही, बॉडी त्याला ॲडजस्ट करते.
2: आपण बघतोय की पित्ताशयाच्या पिशवी काढण्याचं प्रमाण समाजामध्ये थोडंसं जास्त दिसायला लागलेलं आहे, तर याची नेमकी काय कारणं असू शकतात?
3: पित्ताची पिशवी काढण्याचं प्रमाण वाढलंय असं म्हणण्यापेक्षा अलीकडं पित्ताच्या पिशवीचे रोगनिदान करण्याची क्षमता किंवा आधुनिकता बरीच वाढलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या अनुषंगानं काही आजार असतील, एखाद्याला डायबिटीस आहे, शुगर आहे, आणि त्यालाही पित्ताच्या पिशवीचे काही आजार आहेत, तर मग काही वेळेला डायबिटिक असेल तर कॉम्प्लिकेशन नंतर पुढं वाढण्याची शक्यता जास्त असते. पित्ताच्या पिशवीला इन्फेक्शन वाढण्याची ज्यादा शक्यता असते. अशा वेळी मग हे काही वेळेला निर्णय घ्यावे लागतात, किंवा पुढं वय वाढत जाईल आणि ह्या पित्ताच्या खड्यांचा कदाचित पित्त वाहून नेण्याच्या नलिकेमध्ये अडकण्याची पॉसिबिलिटी जर ज्यादा असेल, तर अशा अनुषंगानं थोडंसं पेशंटची चर्चा करून काही वेळेला एखादा निर्णय तसा तो घ्यावा लागतो. किंवा एखाद्याची बी पी वाढण्याची पॉसिबिलिटी आहे, वाढत असेल, आणि फिटनेस प्रॉब्लेम येण्याची पॉसिबिलिटी असेल, अशावेळी काही वेळेला पित्ताची पिशवी काढण्याचे निर्णय घ्यावे लागतात. निदान योग्य आणि रिपीटेड त्रास असेल नेहमी तरी काही वेळेला ते काढावी लागते. म्हणजे थोडासा आणि लोकांना आता अवेअरनेस वाढलेला आहे, म्हणजे भीती पण वाढलेली आहे, मग अशा वेळी पण ते काही वेळेला इन्सिस्ट करतात. पण इन्सिस्ट केले तरी डॉक्टर ते त्याला योग्य रिझन असल्याशिवाय ती काढली जात नाही. पण एक

0: एकंदरीत निदान क्षमता वाढलेली आहे आणि इतर डिसिजेसमध्ये पण त्याचा प्रॉब्लेम पुढं येऊ नये याच्यासाठीसुद्धा काही वेळेला मग तो निर्णय त्या परिस्थितीनुसार घेतला जातो. योग्य असल्याशिवाय काढलं जात नाही, हेही तितकंच खरं आहे.
1: पित्ताशयाची पिशवी काढल्यानंतर नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे?
0: तिखट तेलकट थोडंसं कमी ठेवणं, त्याचप्रमाणे जे चटपटी खाणं सध्या जे फास्ट फूड म्हणतो तेही कमी करणं, त्याचप्रमाणे वेळेवर झोप घेणं, ताणतणाव शक्यतो कमी करणं आणि जेवढं काय नॅचरल डाएटकडं जाता येईल तेवढं ते नॅचरल डाएटकडं जास्तीत जास्त फळं पालेभाज्या यांचं योग्य प्रमाणात सेवन करणं, पाणी व्यवस्थित पिणं, रेग्युलर व्यायाम, स्ट्रेस कमी करणं, ह्या लाईफस्टाईल ज्या काही जनरल आहेत त्याच व्यवस्थित आपण जर आत्मसात केल्या तर त्याच्यानंतर फारसा कोणाला त्रास होत नाही किंवा नंतर काढल्यानंतर होण्याचं प्रमाण हे अगदी नगण्य.
1: कोणत्या विशिष्ट वयोगटांमध्ये पित्ताशयाच्या पिशवीचे किंवा पित्ताच्या खड्यांचे त्रास होतात असं काही आपलं ऑब्झर्वेशन आहे का?
0: साधारणतः 40-45 ते 50 या वयोगटामध्ये आणि जरासं जाड पेशंटमध्ये आणि स्त्रियांच्या मध्ये हे प्रमाण जरा जास्त आहे.
2: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग तिसरा आज आपण ऐकणार आहोत.
1: सर, पर्यावरण रक्षणासाठी आपली जबाबदारी काय आहे, काय सांगता येईल?
2: एक म्हणजे मला निसर्गात काय बघायला करायला आवडतं आणि एक आवडत नसलं काय करणं आवश्यक आहे, हे दोन्ही एकत्र घटक आले पाहिजेत. किंवा मला पक्षी आवडतात म्हणून नुसतं पक्षीच बघतोय, नुसतं झाडच लावतोय म्हणून पर्यावरणाचं काम केलं असं होणार नाही, तर सगळ्यांनीच केलं पाहिजे. उदाहरणार्थ अन्नाची नासाडी हे अतिशय महत्वाचं आहे. मला आवडत हा पदार्थ नाही, मग केलेला मी खाल्ला किंवा तो खरकट आहे म्हणून टाकून दिला, तर आता चांगल्या प्रमाणात आपल्याला ही माहिती उपलब्ध आहे की 1 किलो टोमॅटो करायला 15,000 लिटर पाणी लागतं किंवा भातासाठी किती लागतं, हे सगळे आता टेबल अस्तित्वात आहेत. म्हणजे आपल्या मुलांपुढे हे पाहिजे की मी हा जर टोमॅटो टाकून दिला तर 10 लिटर पाणी माझे टाकून दिलं मी, जे मी पाणी स्वतः माझ्या दमक नाही किंवा मी निर्माण करू शकणार नाही. तर हे आलं पाहिजे. जसं जी आपली चप्पल असेल, चप्पल झालं आता काय दुसरं चांगलं घ्यायचं म्हणजे टाकून द्यायचं, आवडत नाही की फॅशन आली, अरे पण ही चप्पल तयार करायला एनर्जी किती लागली, कारखान्याला इलेक्ट्रिसिटी लागली, ते रबर तयार करायला मग ते रबर हे सगळं सिंथेटिक आहे, फॉसिल फ्युएल पासून होतं, जमिनीतून जी तेल काढली त्यातून होतं, प्लास्टिक त्यातून तयार होतं, तर प्लास्टिक आपण एवढं फुकट घालवतो म्हणजे जी संपूर्ण ती प्रक्रिया केली ती फुकट गेलेली आहे, ती वाचवूच नका ना. आणि तुम्ही म्हणताय एक आता मी वापरतो नाही, हे सगळं डिमांड अँड सप्लाय आहे, मागणी तसा पुरवठा. जे म्हणा त्याला त्या विकणाऱ्यावर बंदी करा, तुम्ही घेताय विकत म्हणून तो बसलाय तिथं, तुम्ही विकत घेतलं नाही तर कोण घेऊन बसेल दुकानदार,
1: बरोबर.
2: त्यामुळे खरे गुन्हेगार आपण ठरतो त्याच्यात. अनावश्यक वापर, अनावश्यक गोष्टी घेणे आणि नासाडी करणे हे किमान आपल्या रोजच्या जीवनात आपण प्रत्येक जण करू शकतो. म्हणजे जंगलात जाऊन झाड लावली पाहिजे ते केलं पाहिजे
1: ना, असं नाही.
2: रोजच्या जीवनात बदल झाला पाहिजे. आता लाईट आता बघतो आपण अनेक ठिकाणी लाईट सगळे चालू असतात, तुम्ही बसलाय तिथंच लाईट पाहिजे. घरातले 2 खुले फॅन फिरतायतच नुसते, कोण नाही, केवढी वीज फुकट जाते आणि काही लोकांना वीज मिळत नाही. तर हे आपण वाचवलं पाहिजे. तो पर्यावरणातला अगदी सहज करण्याजोगी गोष्ट आहे,
1: बरोबर,
2: ती ही आहे.
1: पाण्याचा वापर,
2: पाण्याचा वापर तर अतिशय महत्वाचा आहे. पाणी ही जीवन आहे. आपण आपल्याला माहित नाही, आता ज्यावेळी आपण टीव्हीवर पिक्चरमध्ये बघतो की राजस्थानावर माणसं किती 7-8 किलोमीटर वाळवंटातून चालतायत.
1: आपल्या इथं सुद्धा महाराष्ट्रातला सुद्धा तो जर विदर्भ मराठवाड्याचा भाग

0: तर आहेच, ते दुर्दैवी आहे अतिशय. पण आता पश्चिम घाटात सुद्धा जंगलतोडीमुळे त्यांना खाली येऊन ते धरणातून पाणी घेऊन परत 4 किलोमीटर चढून जावं लागतं वर, म्हणजे पाऊस त्यांच्याकडे पडतोय. आपल्याकडे हे बघा, शहरात सुद्धा त्याला स्टॉर्म वॉटर ड्रेन म्हणतात, आम्ही त्याला गटार म्हणतो. स्टॉर्म वॉटर ड्रेन म्हणजे पावसाचं शुद्ध चांगलं पडणारं पाणी त्यात गोळा होऊन ते तलावात नदीत गेलं पाहिजे. ते शुद्ध पाणी एकदम म्हणजे फिल्टर पाण्यासारखं असतं पावसात आलेलं पाणी. पण आम्ही ते घाण असते ते गटारात ते पाणी सगळं फुकट घालतो. तेवढं पाणी स्वच्छ करायचं असेल तर 10 रुपये देऊन आम्ही ते प्लास्टिकचे डबा घेत होतो आरोज आलाय म्हणून सांगून. निसर्गात स्वच्छतेला आरोपेक्षा चांगला होतो, होय ना. किती फुकट नजरेसमोर किती आपण संपत्ती फुकट घालतोय पर्यावरणाची, ते प्रत्येकीच्या रोजच्या जीवनात. आता दुसरं सांगतो, सायकल एका दृष्टीनं व्यायाम केला पाहिजे म्हणतोय आणि आम्ही जिमला जातोय पैसे भरून, आणि दुसऱ्या ह्याच्यात घरात सामान उचलत नाही, पिशव्या उचलत नाही, सायकल फिरवत नाही, तो व्यायाम आहे ना.
1: बरोबर.
0: किती एका माणसासाठी 4 व्हीलर वापरणं अतिशय क्रिमिनल आहे. परदेशात ह्या बंधनकारक आहे. एक गाडी जाऊन जात असाल तर तुम्ही लिफ्ट दिली पाहिजे उभ्या राहणाऱ्या लोकांना.
1: अरे वा,
0: आमच्याकडे किती गाड्या एकट्या जातात आणि माणसं बिचारी लटकलेली असतात, वृद्ध असतात, मुलं असतात, कोणी ते मान दुसरीकडे करतात बोलत थांबायला सांगत म्हणून. चुकीच आहे ते. पर्यावरण तसे राखू शकतो आपण, तेवढ्या माणसांना आपण लिफ्ट दिलं किती एनर्जी वाचली.
1: खरं म्हणजे ह्या सगळ्या बारीक सारीक छोट्या छोट्या गोष्टी आपण रोजच्या आचरणात आणल्या
0: तरी खूपशी मदत होईल.
2: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग 3 आपण ऐकला. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

अतींद्र सरवडीकर यांनी गायलेला राग हंस किंकिणी आता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियमची साथ अभिषेक काथे यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेत आज सादर. नीट परीक्षा आणि विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आजही संसदेत गदारोळ. राज्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 82% क्षेत्रावर पेरणी पूर्ण. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारत 15 पदकं मिळवून 8व्या स्थानावर. आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेत आज सादर झालं असून त्यावर चर्चा सुरू आहे. या विधेयकांतर्गत संघटित पेपर फुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना 7 ते 10 वर्षांची कैद आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग विधेयक मांडताना म्हणाले. या विधेयकात पेपर फुटीसारखे गैरप्रकार रोखण्यास ठोस तरतुदी नसल्याची टीका विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. हे विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं आहे. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करत यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन करावं अशी मागणी विरोधकांनी आज राज्यसभेत लावून धरली. ती मान्य झाली नाही तेव्हा विरोधकांनी सभात्याग केला. अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधकांचं वर्तन नकारात्मक राहिल्याची टीका केंद्रीय मंत्री JP नड्डा यांनी केली. गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. लोकसभेत नीट पेपर फुटीसह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्ष सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज आधी दुपारी 2 वाजेपर्यंत आणि नंतर 3 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या कामगिरीबद्दल भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं. त्यांनी पॅरा अॅथलीट दिलीप गावित यांनी जिंकलेलं सुवर्णपदक आणि मोहम्मद बासिल यांनी जिंकलेल्या रौप्य पदकाचा विशेष उल्लेख केला. प्रश्नोत्तराचा तास पुकारला गेल्यावर विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडायला सुरुवात केली. नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांकडून बळाचा वापर या मुद्द्यांवर इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज संसद परिसरात निदर्शनं केली. जंतरमंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी चालवलेल्या पेलेट गन्समुळे जखमी झालेल्या आंदोलकांना वैद्यकीय उपचार मिळतील याची खातरजमा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिल्ली सरकारला दिले. तसंच रॅपिड ऍक्शन फोर्सनं वापरलेल्या शस्त्रास्त्रांच्या मोजदादीची नोंद ठेवायचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. नागरिकांची गर्दी पांगवण्यासाठी पेलेट गन्स आणि तत्सम साधनांचा वापर करण्यावर पूर्ण बंदी आणायची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. काही अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन्सचा वापर करायची परवानगी पोलीस नियमांमध्ये दिलेली आहे त्यामुळे

जोपर्यंत हे नियम बदलत नाहीत तोपर्यंत अशा शस्त्रांचा वापर बेकायदा ठरवता येणार नाही असं मतही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती जॉयमाल्यबाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. जर त्यांचा अवाजवी वापर झाला तर या वापराविषयी नियमावली ठरवून द्यायची विनंती न्यायालयाला करता येऊ शकते असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला सुनावलं. नशामुक्त भारतासाठी नशामुक्त महाराष्ट्र नशामुक्त मुंबई करणं अतिशय महत्वाचं असून आजची युवा पिढी यात अतिशय मोलाचं योगदान देणार आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. मुंबईत अंमली पदार्थ मुक्त मुंबई अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अंमली पदार्थ हे भारताला आतून पोकळ करायचं कारस्थान असून आपल्याही देशातल्या काही शक्ती यात सामील आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. अंमली पदार्थांच्या विरोधातली लढाई साधी नाही तर त्यासाठी सामूहिक युद्ध पुकारावं लागेल. संबंधित सरकारी विभाग शिक्षण यंत्रणा पालक विद्यार्थी युवा या सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे लागतील आणि हे युद्ध जिंकण्यासाठी तरुण पिढीचा निग्रह अतिशय गरजेचा आहे असं फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना अंमली पदार्थ विरोधी शपथही दिली. देशात एप्रिल ते जून या तिमाहीत सोन्याची मागणी वर्षाच्या तुलनेत 6% घसरून 131.4% आल्याचं वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालात म्हटलं आहे. सीमाशुल्कात झालेली वाढ सोन्याची खरेदी कमी करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन आणि हंगामी कारणांमुळे खरेदीत आलेली मंदी यामुळे ही घट झाल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ही मागणी 139.7 टन इतकी होती. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 82% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. 27 जुलै अखेर ऊस वगळता 144.36 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 117.69 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. पेरणी झालेली बहुतांश पिकं उगवून ते वाढीच्या अवस्थेत असून भात आणि नाचणीची पुनर्लागवड सुरू आहे. सोयाबीनची सर्वाधिक 45.10 लाख हेक्टर क्षेत्रावर, कापूस 36.5 लाख हेक्टर, मका 11.43 लाख हेक्टर आणि तुरीची पेरणी 10.67 लाख हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. 1 जून ते 27 जुलै या कालावधीत राज्यात सरासरीच्या 94% पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत सरासरीच्या 96% पाऊस झाला होता. नवी मुंबईतल्या एका पंचतारांकित उपाहारगृहाचा अन्न परवाना रद्द करायचा निर्णय अन्न आणि औषध प्रशासन अर्थात FDA निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवला आहे. भांडी धुण्याच्या ठिकाणी आणि गोड पदार्थांच्या विभागात आलेले 2 कीटक वगळता इतर बाबींमध्ये सदर उपाहारगृहाची कामगिरी चांगली असल्याचं तपासणीत आढळून आलं आहे. ही बाब प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठानं अधोरेखित केली. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल पुरुषांच्या पॅरा अॅथलेटिक्समध्ये 100 मीटर T47 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची एकाच वेळी कमाई करत इतिहास घडवला. दिलीप महादुगावित याने सुवर्णपदक तर मोहम्मद बासिल याने रौप्यपदक मिळवलं. तत्पूर्वी पुरुष गटाच्या लांब उडी स्पर्धेत मुरली श्रीशंकर याने रौप्यपदक पटकावलं. या स्पर्धेत 2 पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारताने 3 सुवर्ण 9 रौप्य आणि 3 कांस्य पदक अशी एकूण 15 पदकं जिंकून पदक तालिकेत 8वा क्रमांक मिळवला आहे. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. समाज माध्यमावर चित्रफीत प्रसारित करून त्याने आज आपण निवृत्त होत असल्याचं म्हटलं. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 2013 झाली होती. तो आतापर्यंत 85 कसोटी 90 एकदिवसीय आणि 20 T20 सामने खेळला आहे. 2018 झालेल्या इंग्लंड दौऱ्यात त्याने कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. 2023 तो वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी संघात आपला शेवटचा सामना खेळला होता. धाराशिव जिल्ह्यात येडशीजवळ काल रात्री झालेल्या एका पिकअप आणि ट्रकच्या अपघातात 2 यात्रेकरू ठार झाले तर अन्य 17 जण जखमी झाले. भरधाव वेगानं जाणाऱ्या ट्रकनं पिकअपला जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. जखमी यात्रेकरूंना धाराशिवच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हे सर्व यात्रेकरू गुरुपौर्णिमेच्या निमित्त दर्शनाला शिर्डीला गेले होते. अमरावती जिल्ह्यात दर्यापूर अमरावती मार्गावरच्या लाखापूर इथं आज सकाळी झालेल्या ST बस आणि ट्रकची टक्कर होऊन झालेल्या अपघातात 1 जण ठार झाला तर 10 जण गंभीर जखमी झाले. जखमी प्रवाशांना स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस अपघाताचा तपास करत आहेत.

0: राज्यातल्या अनेक भागात आज पाऊस सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस पडल्यानं 10 प्रमुख मार्गांवरची वाहतूक ठप्प झाली आहे. गडचिरोली शहरातल्या सखल भागातल्या वस्त्या जलमय झाल्या आहेत, तर भामरागड तालुक्यात पुरात अडकलेल्या 49 जणांना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूनं सुखरूप बाहेर काढलं. अकोला शहर आणि जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाने जोर धरला आहे, मात्र धरण क्षेत्रात पाऊस फारसा नसल्यानं पिण्याच्या पाण्याचं संकट अद्याप दूर झालेलं नाही. भंडारा जिल्ह्यातल्या गोसीखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून त्यातून 1,35,592 घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून राधानगरी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे. धरणातून 1400 क्युसेक विसर्ग सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणातून आजपासून खरीप हंगामातील पिकांसाठी डाव्या तसंच उजव्या कालव्यातून आवर्तन सुरू करण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यातल्या डहाणू इथं प्रसिद्ध महालक्ष्मी गडावर मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळली. या दुर्घटनेमुळे गडावर जाणाऱ्या पायी मार्गाचा काही भाग खचला असून भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा मार्ग तातडीने बंद करण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक राज्यसभेत आज सादर. नीट परीक्षा आणि विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आजही संसदेत गदारोळ. राज्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 82% क्षेत्रावर पेरणी पूर्ण. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारत 15 पदकं मिळवून 8व्या स्थानावर. आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील.

श्रोते हो नमस्कार. 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तर 101.5 दशांश मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी.

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेत आज सादर झालं असून त्यावर चर्चा सुरू आहे. या विधेयकांतर्गत संघटित पेपरफुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना 7 ते 10 वर्षांची कैद आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह विधेयक मांडताना म्हणाले. विधेयकात पेपरफुटीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी ठोस तरतुदी नसल्याची टीका विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. जंतर मंतर वर्षा विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी चालवलेल्या पेलेट गन्समुळे जखमी झालेल्या आंदोलकांना वैद्यकीय उपचार मिळतील याची खातरजमा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिल्ली सरकारला दिले. तसंच रॅपिड ऍक्शन फोर्सनं वापरलेल्या शस्त्रास्त्रांची मोजदाद ठेवायचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. राज्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 82% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. 27 जुलै अखेर ऊस वगळता 144.36 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 117.69 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. येत्या 2 ते 4 वर्षात अंमली पदार्थमुक्त मुंबईचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अंमली पदार्थमुक्त मुंबई अभियानाचा प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 2013 झाली होती. तो आतापर्यंत 85 कसोटी 90 एकदिवसीय आणि 20 T20 सामने खेळला आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर. संध्याकाळचे 5:02 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत गीतसंध्या. आज आपण ऐकणार आहात हिंदी चित्रपटातली काही गीतं. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया बर्फी या चित्रपटातलं आशिष पंडित यांचं हे गीत. संगीतकार आहेत प्रीतम आणि गायक कलाकार निखिल पॉल जॉर्ज.

0: इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 आपण ऐकाल रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्रीयुत नितीन बगाटे सर यांच्याशी बातचीत.
1: आणि पुढची पिढी ही तेवढी सजग असावी त्यासाठी आपण विविध उपक्रम जे रत्नागिरी जिल्हा पोलीस दल राबवत आहे त्यासंबंधी आम्ही माहिती देत आहोत. त्याचबरोबर सायबर क्राईम आहे ते कशा रीतीने घडतात, कशा रीतीने फायनान्शियल फ्रॉड होतात सायबर पोर्टल्सवरून किंवा एखाद्या ॲपवरून, त्याबद्दलही माहिती दिली जात आहे. अंमली पदार्थाचा विळखा ह्या तरुण पिढीला
0: तर जरूर आहे का. इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर.
2: गीतसंध्या या कार्यक्रमात आता ऐकूया राजनीती या चित्रपटातलं समीर यांचं हे गीत स्वरासह संगीत आदेश श्रीवास्तव.

गीतसंध्या हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर ऐकूया धूम 3 या चित्रपटातलं कौसर मुनीर यांचं हे गीत. संगीतबद्ध केलं आहे प्रीतम यांनी आणि गायक कलाकार आहेत मोहित चौहान.

श्रोते हो इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 9:30 वाजता आपण ऐकू शकाल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताला अव्वल स्थान मिळवून देणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत

0: मार्गदर्शक म्हणून गेलेल्या प्राध्यापिका निशा केळकर यांच्याशी मंजिरी गोखले यांनी केलेली बातचीत.
1: सगळ्याच मुलांकडे त्या दर्जाची बुद्धिमत्ता ही नक्की आहे, पण या सगळ्या मुलांचा वेगळेपणा असा असतो की तो त्यांची चिकाटी आणि त्यांची एकाग्रता. आता ज्या स्पर्धा परीक्षा होतात तर या सगळ्या एमसीक्यू बेस्ड परीक्षा आहेत, परंतु ऑलिम्पियाड ही या स्वरूपाची नाही. तिथे तुम्हाला सैद्धांतिक पेपर लिहायचा असतो आणि दुसरं म्हणजे महत्वाचा भाग प्रयोग करता येणं आणि स्वतः विचार करून करता येणं, हा वेगळेपणा या मुलांकडे लागतो.
0: तेव्हा श्रोतेहो जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य, शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सादर करते विवेक वानखडे.
2: गीतसंध्या या कार्यक्रमात आता ऐकूया हिम्मतवाला या चित्रपटातलं समीर अंजान यांचं हे गीत. संगीतकार साजित वाजित आणि गायक अमित कुमार आणि श्रेया घोषाल.

अरिजित सिंग यांनी हे गीत गायलं होतं हॉलिडे या चित्रपटासाठी. गीतकार होते रिशात कामिल आणि संगीतकार होते प्रीतम. याबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 5:30 युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार मित्रांनो, आजच्या युववाणी कार्यक्रमात मी संपदा तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आज 30 जुलै भारताच्या पहिल्या महिला आमदार, पहिल्या महिला सर्जन आणि ख्यातनाम समाज सुधारक डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी यांचा आज जन्मदिवस. डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी यांनी महिला हक्क, आरोग्य सुधारणा आणि देवदासी प्रथेच्या निर्मूलनासाठी आपलं उभं आयुष्य वेचलं. 30 जुलै 1886 रोजी तामिळनाडूच्या पुडुकोट्टई येथे त्यांचा जन्म झाला. 1907 साली त्यांनी मद्रास मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश केला. तिथे प्रवेश घेणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या आणि 1912 साली 7 गोल्ड मेडल्ससह त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्या मद्रास येथे महिला आणि मुलांच्या सरकारी रुग्णालयात हाऊस सर्जन बनल्या. मुथुलक्ष्मी वैद्यकीय शिक्षण घेत होत्या. त्यावेळी थोर स्वातंत्र्य सैनिक तथा कवयित्री सरोजिनी नायडू त्यांच्या महाविद्यालयात आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याशी मुथुलक्ष्मी यांची भेट झाली. ही भेट त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरली. सरोजिनी नायडू यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी महिलांचे हक्क तथा देशाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी इंग्लंडला जाऊन पुढील शिक्षण घेण्याची संधी नाकारली आणि विमेन्स इंडिया असोसिएशन साठी काम करण्यास प्राधान्य दिले. महिलांना सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या सशक्त करण्यासाठी अनेक उपक्रम त्यांनी राबवलेत. त्यांच्या कार्यामुळं त्या तामिळनाडूत आणि देशभरात आदर्श ठरल्या. मुथुलक्ष्मी यांच्या योगदानाची आठवण म्हणून तामिळनाडू सरकारने 30 जुलै हा दिवस हॉस्पिटल डे म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या जयंती निमित्त हा दिवस आरोग्य सेवेच्या प्रचारासाठी समर्पित आहे. त्यासोबतच मुथुलक्ष्मी यांनी महिलांच्या उन्नतीसाठी कार्य करताना बालविवाह प्रतिबंधक कायदा, देवदासी प्रथेचा अंत, वेश्यागृह बंद करण्यासाठी आणि महिला आणि मुलांची तस्करी रोखण्यासाठी कायदा तयार करण्यात महत्वाचं योगदान दिलं. डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी यांनी 19 ते 25 जानेवारी 1931 पर्यंत लाहोर येथे झालेल्या पहिल्या आशियाई महिला संमेलनाचं अध्यक्षपदही भूषवलं. 1933 ते 1947 पर्यंत भारतीय महिला संघाच्या संस्थापक अध्यक्षाही त्या राहिल्यात. त्यांच्या धाकट्या बहिणीचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला होता आणि या जबर धक्क्यातून सावरून त्यांनी 1954 साली चेन्नई येथे अड्यार कॅन्सर इन्स्टिट्यूटची स्थापना केली आणि दक्षिण भारतातील हे पहिले तर देशातील दुसरे सर्वसमावेशक कर्करोग केंद्र आहे. आज ही संस्था जगातील सर्वात मोठ्या कॅन्सर रुग्णालयांपैकी एक मानली जाते. मुथुलक्ष्मी यांच्या योगदानाची दखल घेत सरकारनं 1956 साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. त्यानंतर 22 जुलै 1968 साली त्यांचं चेन्नईत निधन झालं. डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी यांचा जीवन प्रवास म्हणजे निष्ठा, करुणा आणि सामाजिक बदलांच्या अथक प्रयत्नांचा संगम होता आणि त्यांचा वारसा आजही लाखो जीवनांना प्रेरणा देत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम युववाणी, तुमची मैत्रीण संपदा सोबत. आता ऐकूया वेगळ्या वाटा ही मालिका आपली मैत्रीण स्वर्णिमा कमलवार हिच्यासह.
1: नमस्कार मित्रांनो, वेगळ्या वाटा या मालिकेच्या आजच्या भागात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आपल्या आयुष्यात रोज नवीन नवीन माणसांना आपण सतत भेटत असतो. काहींना प्रत्यक्षात भेटतो तर काही माणसं ही आपल्याला टीव्ही स्क्रीन्स द्वारे किंवा रेडिओद्वारे भेटत असतात. रेडिओ आणि टीव्हीच्या माध्यमातून भेटणारी ही माणसं कधी आपल्या कुटुंबाचा भाग होऊन जातात हे आपल्याला समजत नाही. आज आपण अशाच एका आपल्या कुटुंबातील सदस्याला भेटणार आहोत ज्याने अभिनयाने सगळ्यांच्या मनावर छाप पाडली. आई कुठे काय करते या महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय मालिकेतील अनिश अर्थात आपल्या नागपूरचा सुमंत ठाकरे आज माझ्यासोबत नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत आहे. मित्रांनो, सुमंतचं शालेय शिक्षण हे सोमलवार हायस्कूल रामदासपेठ इथून झालेलं असून रामदेव बाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून त्याने कम्प्युटर सायन्स मध्ये इंजिनिअरिंग केलं. सुमंत, तुझं नागपूर आकाशवाणीच्या

0: खूप खूप स्वागत.
1: खूप खूप धन्यवाद स्वर्णिमा. आणि युवावाणी आणि या कार्यक्रमाचे सगळे जे श्रोते आहेत त्यांना पण खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार.
0: इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड आणि अभिनय क्षेत्रात करिअर, सो हे सगळं कसं जमून आलं आणि सुरुवात कशी झाली याची?
1: इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड आणि अभिनयाची सुरुवात याचं उत्तर देण्याआधी मी थोडं मागे जातो.
0: ओके.
1: एका चांगल्या अर्थाने हे किडे म्हणूया आपण. तर ही जी कला आहे याची जी आवड आहे ती अर्थातच शाळेपासून सुरुवात झाली. कारण नागपुरातल्या श्रोत्यांना माहिती असेल सोमलवार हायस्कूल रामदासपेठ आणि तिथले सगळे गुरुवर्य आणि शिक्षक वृंद जे आहेत ते, तर तिथून याची खरं तर सुरुवात झाली. तिथे नाटक करण्यापूर्वी तिथे आमच्या वर्गशिक्षिका होत्या हेमा दास्ताने किंवा आता त्या लग्नानंतरच्या हेमा सगदे. तर त्यांना कुठेतरी असं वाटलं असावं की या मुलाचा आवाज चांगला आहे, हा गाऊ शकतो. तर दुसऱ्या वर्गात असताना त्यांनी एका स्पर्धेसाठी, गाण्याच्या स्पर्धेसाठी त्यांनी वर्गात सगळ्यांना एक एक ओळ, दोन दोन ओळ अशी गायला लावली आणि मग त्यांनी काही मुलांची निवड केली त्यात.
0: ओके.
1: तर तेव्हा त्या मुलांमध्ये माझी निवड झाली. तेव्हा मला असं वाटलं की ओके, बाईंनी काहीतरी आपल्यात बघितलेलं आहे किंवा त्यांना काहीतरी आपल्याबद्दल कळलेलं आहे. गाणं स्पर्धा हे सगळं सुरू झाल्यावर एके दिवशी स्नेहसंमेलनाची तयारी सुरू असताना बाईंनी सरळ माझा हात धरून एका नाटकात त्यांनी मला उभं केलं आणि ती तालीम सुरू झाली. आणि मला कळेच ना की ओके आता आपण काय करतोय. आणि हळूहळू दोन तीन दिवसांनी मला कळलं की ओके हे नाटक असतं, याला नाटक म्हणतात, असं अभिनय करावं लागतं. आणि त्यात एक वेगळी गंमत अशी होती की आम्हाला बोलायचं कोणालाच नव्हतं. एक रेकॉर्डेड नाटक होतं, प्री रेकॉर्डेड होतं, आम्हाला फक्त त्यावर लिपसिंग करायची. एक दिवस असं त्या नाटकाचं नाव होतं. तर त्यात शेतकरी एक दिवस काय करतो, विविध क्षेत्रातले लोक एक पर्टिक्युलर दिवशी काय करतात, असं ते इंटरेस्टिंग नाटक होतं. तर ते करत असताना मला हे कळलं की माझ्या वर्गातले जे माझे मित्र आहेत जे स्नेहसंमेलनाच्या दिवशी ऑडियन्समध्ये बसले होते, तर त्यांना खूप मजा आली मला बघून. आणि मी जे स्टेजवर करत होतो ते, त्यानंतर मला ही गोष्ट हळूहळू कळत गेली की ओके आपण मंचावर असताना जे काही करतो ते लोकांना बघून खूप चांगलं वाटतंय. हा, म्हणजे कधी ते हसतायत, कधी अगदी लक्ष देऊन ऐकतायत आपण काय बोलतोय. हे सुरू असताना आई बरेच ऐकायला घेऊन जायची. रामदासपेठ हा जो एरिया आहे तिथे बरीच मंदिरं आहे आणि तिथे कीर्तन होत असतात. कीर्तनात जाताना तिकडले काही कीर्तनकार असतात तर ते बघत असतात की कोण बालक गण आहे इथे, चमू कोणी असतील तर त्यांना बोलवायचं, त्यांना काहीतरी सांगायचं की आता तुम्ही हे करा, किंवा आधी बोलवून जरा त्यांच्याकडनं काही सीन्स बसवून घ्यायचे की मी कीर्तन करत असताना तुम्ही हे करा. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली की आपण जे काही करतोय त्यामुळे हसतायत. मग ती भारुडं असो, एकपात्री प्रयोग असो शाळेतले, की काहीतरी काय फॅन्सी ड्रेस असेल त्यामध्ये आपण भाग घ्यायचा, आपण काहीतरी त्यात फनी केलं किंवा काहीतरी इम्पॅक्टफुल आपण काहीतरी बोललो, तर हे लोकांना लोकांना चांगलं वाटतंय आपण जे करतोय, ही जी भावना हळूहळू येत गेली. त्यामुळे खरं तर अभिनयाची ओढ लागली की आपण रंगमंचावर काहीतरी आपण तयार करतोय जे पुढच्या माणसाला आवडतंय आणि आपण त्यात काहीतरी ओततोय आपलं. ऑफकोर्स हे अगदी बालवयात नाही कळलं, पण हळूहळू ते
0: सुरुवात तिथून झाली,
1: सुरुवात शाळेतून. आणि ऑफकोर्स हळूहळू मग पुढे या हे कळलं की हे इतपतच मर्यादित नाही, खूप मोठं दालन आहे आणि याबद्दल आपण माहीत करून घेतलं पाहिजे. की त्यानंतर आपण हे बघतो की अशा प्रकारची कामं कोण करत आहेत, आपल्या आजूबाजूला कोण आहेत, आपण कोणाला बघतोय, पण कोणाला ऐकतोय, टीव्हीवर बघतो, नाटकं बघतो, तिथे जी माणसं ज्यांचं कौतुक होत असतं, आपले आई वडील किंवा वयस्कर लोक ज्यांचं कौतुक करत असतात की यांचं काम किती चांगलंय, तर नेमकं काय करतायत ते, त्यांचं काम चांगलंय म्हणजे काय आहे याचा अभ्यास करणं. आणि ऑफकोर्स ते वयानुसार हळूहळू येत गेलं. तर पहिलं शाळा इथून सुरू झालं आणि ऑफकोर्स नंतर पुढे कॉलेजमध्ये आणखीन मित्र मिळाले, तिथले काही टीचर्स होते, त्यांच्यासोबत काही आणखीन नवीन गोष्टी कळल्या. वयानुसारच्या काही गोष्टी असतात ज्या आपल्याला कळत जातं टीनेजमध्ये जेव्हा आपण असतो. आता अभियांत्रिकी हे एक असं रसायन आहे, म्हणजे तुला माहित असेल आणि ऐकणाऱ्या श्रोत्यांपैकी जेही कोणी इंजिनियर्स असतील त्यांना माहितीये की ती चार वर्ष आपण फक्त अभ्यास नाहीच करत. त्या चार वर्षांमध्ये आपल्याला आयुष्याचं असं काहीतरी सूत्र सापडतं. एक खूप फेमस कोट आहे जे मला खूप आवडतं. त्यात त्या कोटमध्ये असं म्हटलंय की इफ यू आर गुड ॲट समथिंग डू इट आफ्टर इंजिनिअरिंग. कारण इंजिनिअरिंग हे जे चार वर्षाचा आपण जो वेळ घालवतो त्यात आपण आयुष्य कसं जगायचं याचं एक सूत्र आपल्याला नक्की कळतं. म्हणजे हे मला

0: मी या गोष्टीवर अगदी 100% कोणी मला विचारलं तर मी ठाम असतो की इंजिनिअरिंगमुळे हे बदल घडलेले आहेत आयुष्यात. तर इंजिनिअरिंग शिकत असताना त्यातला अभ्यासक्रम आणि आपण जी कला अंगीकारायचा प्रयत्न करतो आहे ती, त्यात बऱ्यापैकी कुठेतरी साम्यस्थळ मला जाणवायला लागली आणि त्यामुळे एक नट जसं आपलं मन तयार करतो तर त्यात खूप मदत झाली. तर असा आतापर्यंतचा हा सगळा इंटरेस्टिंग किस्सा आहे.
1: ओके, पण मग आवड म्हणून सुरू झालेलं हे सगळं प्रोफेशन म्हणूनच करायचं हे कधी ठरवलं? आणि ह्या सगळ्यात आपण पण जेव्हा बोललो तेव्हा फॅमिलीचा रोल काय होता, त्यांची काय रिएक्शन होती?
0: फॅमिली म्हटल्यावर एक जी व्यक्ती असते आणि ऑफकोर्स आमच्या मालिकेचं नाव ज्या म्हणजे ज्या व्यक्तीवर आहे ती म्हणजे आई, तर तिचा विरोधच आहे, तिचा अजूनही विरोध आहे. पण ॲट द सेम टाइम त्याच वेळेला ती जेव्हा मला मालिकेत बघते, आत्ताही आई कुठे करते ही मालिका पुन्हा प्रसारण सुरू आहे, तर ती न चुकता रोज बघते आणि स्क्रीनवर जेव्हा जेव्हा मी तिला दिसतो तेव्हा तिच्या डोळ्यात काहीतरी एक वेगळी चमक असते. आणि सुरुवातीलाही जेव्हा मी दिसलो होतो तेव्हा ती जरा चार लोकांना आणखीन सांगायची की आमचा मुलगा इकडे काम करतो, कोणी विचारलं नाही तरी सांगायची, नंतर नंतर लोकच येऊन तिला विचारायचे. पण त्या आधीचा जो तिचा आणि माझा एक स्ट्रगल होता, तिला अजिबात या क्षेत्रात काम केलेलं आणि आपली मराठी काय मध्यमवर्गीय जी समज असते की काहीतरी एका साचेबद्ध पद्धतीने आपण जगत असतो की मुलाने किंवा मुलीने नोकरी करावी, लग्न करावं आणि काही नाही प्रपंचाला लागावं. तर तो एक संवाद घडणं घरी, त्या बाबतीत माझे वडील खूप पुरोगामी आहेत, प्रोग्रेसिव्ह आहेत ते, त्यांना तेही त्यांच्या कॉलेजच्या वेळात त्यांनी नाटकं केलेली आहे आणि बरेचदा ते आम्हाला घरी सीन्स करून दाखवायचे. तर मला असं वाटतं की हे मिश्रण माझ्या त्या दोघांमधून आले. पण तेच स्थिरता नसल्यामुळे आईला त्या गोष्टीशी प्रॉब्लेम आहे. पण तेच आहे की आपल्याला एका वयात आल्यावर काही निर्णय आपल्याला घ्यावे लागतात, तर तो तसा तो एक निर्णय होता आणि जो बहुतेक तिला नंतर आवडतो आहे, आवडला असावा, तरी ती जरा साशंक असते या बाबतीत की करावं करू नये. पण हो, अभियांत्रिकी हा कोर्स केला असल्यामुळे मी पूर्णपणे या क्षेत्रावर कधी डिपेंडंट नव्हतो, अजूनही नाहीये मी, कारण मला तेही इक्वली आवडतं. आणि मी जसं सांगितलं की साम्यस्थळ मला दिसत असतात की या कोर्स मध्ये आणि माझ्या कलेत, तर ते होत असल्यामुळे मला इथे अजूनही कनेक्टेड राहायला आवडतं. तर त्यामुळे मी तिला ही खात्री देतो की मी पूर्णपणे यावर अवलंबून नाहीये अजूनही, माझं बरंच माझं टेक्निकल कामही सुरू असतं, तर त्यामुळे ती जरा रिलॅक्स असते आणि ती सतत विचारत असते की सुरू आहे ना ते काम तुझं, हे तर सुरू आहे आम्हाला माहितीये. तर हो, तर सपोर्ट असा संमिश्र पद्धतीचा होता की आईचा नाही, वडिलांचा हो, भाऊ बहीण, मला दोन भावंड आहेत, मोठा भाऊ आणि मोठी बहीण, तर त्यांनाही आवड आहे आणि ते तर कायम सपोर्ट करतात. तर आई वर्सेस आम्ही चौघं.
1: ओके, ज्या वेळेला तुझ्याकडे एखादी भूमिका येते, जसं ठरवतोस की ही घ्यायची की नाही घ्यायची आणि काम कसं करतोस?
0: मला असं वाटतं की भूमिकेवर काम एखादा नट किंवा नटी, ते नट आणि नटी असल्यामुळे त्यांचं काम भूमिका मिळाल्यानंतरच सुरू होतं असं नाही. म्हणजे नटासाठी एखादी सुंदर प्रक्रिया कामाबद्दलची इज रोजचं जगणं. आपण रोज सजगतेने जगतो आहे, संवेदनशीलता आहे, आपल्या आजूबाजूला काय घडतं आहे, राजकीय दृष्ट्या काय घडतं आहे, वेगवेगळ्या क्लासेसमध्ये काय घडतं आहे, आपण कुठे मोडतोय ते हात, बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपण बघत असतो, कधीतरी आपल्याला डिस्टर्ब होतं त्याने, कधीतरी एखादी गोष्ट कौतुकास्पद वाटते, कधीतरी काही माणसं असं काम करून जातात की आपल्याला असं वाटतं की अरे कुठून आली आहे ती माणसं आणि यांनी काय केलं आहे.
1: बरोबर.
0: तर ही सजगता ठेवणं हे रोजचं जगणं जे आहे आणि त्यातून आपण काहीतरी आपल्या आत मुरवत असतो. तर एखादी भूमिका जेव्हा आपल्याला मिळते, आता एक तर ती मिळते किंवा आपण तयार करत असतो काही भूमिका, म्हणजे लेट्स सपोज उद्या मला असं वाटलं की मला एक नाटक करायचं आहे कारण मला यातलं मला हे नाटक आवडते आणि ही भूमिका आवडते, तर ते असंही असू शकतं की मी माझी टीम तयार करतो आहे, मी दिग्दर्शकांना जाऊन भेटतो आहे की हे नाटक करायचं का आम्हाला. आणि त्या उलट तू जसं म्हणाल की भूमिका मिळाली की कोणाला तरी असं वाटलं की हा मुलगा हे काम करू शकतो, तर याला आपण विचारा
1: अप्रोच केलं पाहिजे.
0: बरोबर. तर या स्टेप पर्यंत येण्याआधीच आपलं जे रोजचं जगणं आहे की आपण गोष्टी बघत असतो, माणसं बघत असतो, निसर्ग बघत असतो, ते आपण जे आत साचवतो, भूमिका मिळाल्यानंतरचा भाग हा आधीच्या भागावर खूप अवलंबून असतो. कारण एखाद्या भूमिकेमध्ये तुला काय आवडत आहे,

0: आता आमच्याच मालिकेतली अरुंधतीची जी भूमिका आहे, तर ती करत असताना मला असं वाटतं की त्यात बऱ्याच वेगळ्या गोष्टी होत्या, की आई घराबाहेर निघते आहे किंवा आईचा एखादा मित्र आहे, या गोष्टी हायलाइट करणं किंवा ही गोष्ट ती भूमिका म्हणून मला खूप भावते आहे. तर मला जी गोष्ट आवडते की यातलं हे द्वंद्व पण असू शकतं जे मला पोर्ट्रे करायला आवडेल, यातली ही गोष्ट मला हायलाइट करायला आवडेल, तर भूमिका मिळाल्यानंतरचा अभ्यास जो आहे तो खरं तर आपल्या आधीच्या प्रक्रियेतून सुरू होतो. आपण हे कुठे बघितलंय का, आपल्याला याबद्दल काय वाटतं, एकदा ते नक्की झाल्यावर मग बऱ्याचशा पद्धती आहेत, तांत्रिक गोष्टी त्यात आहेत. ही भूमिका नेमकी कुठली आहे, कुठून येतं, हिचं बालपण काय आहे, त्या भूमिकेचं मन आपल्याला तयार करता येत आहे का, आणि आपल्या मनापेक्षा ते किती वेगळं आहे किंवा तिथपर्यंतचा प्रवास आपण कसा करतो आहे, त्याच्या बऱ्याच गोष्टी आहे. म्हणजे त्या भूमिकेपर्यंत पोहोचायचे बरेच मार्ग असतात. तर त्या त्या भूमिकेनुसार आणि त्या त्या वेळेनुसार आणि त्या त्या माध्यमांनुसार आपण कुठला मार्ग अवलंबतो आहे, कुठली पद्धत मला आता करून बघायची आहे आणि कसं मला त्या भूमिकेच्या जगात जाता येईल. म्हणजे बऱ्याच गोष्टी असू शकतात की त्याबद्दल मी रोज वाचतो आहे, त्या पात्राची मी एक डायरी रोज निशी लिहितो आहे की माझ्या सोबत आज काय झालं, ते पात्र इतर पात्रांसोबत कसं वावरत आहे, बालपणी काही झालं आहे का त्या पात्राच्या, काही असे इन्सिडेंसेस घडले आहेत का, आपणही तसेच तयार होत असतो बालपणापासून. तर अशा विविध गोष्टी आहेत, विविध टेक्निक्स आहेत, तंत्र आहेत त्याची, तर त्या त्या वेळेला जे सुटेबल असेल त्या पद्धतीने मी अप्रोच करतो.
1: ओके. आता आपला मालिकांचा आणि भूमिकांचा विषय चालूच आहे, तर मला अनिशच्या प्रवासाविषयी जाणून घ्यायला आवडेल.
0: अनिश चं कॅरेक्टर आपण बघितलं की तो एक गाणारा मुलगा आहे. तर याची सुरुवातही खरं तर अशीच झाली की त्यांना या ऑफकोर्स या भूमिकेसाठी एक गाणारा नट हवा होता.
1: ओके.
0: तर जसं मी आधी सांगितलं की मी शाळेत पासून माझं थोडं गायन सुरू झालं होतं, तर त्यामुळे मला गाणं गायलाही तितकंच आवडतं. मी शिकलो नाहीये कुठे, मला गाणं गायला आवडतं खूप. तर पुण्यात मी बऱ्यापैकी नाटकांमध्ये काम केलं आहे आणि तिथे मी अशी अभिनयाची शिबिरं पण केली आहेत. तर पुण्यात एक रंगकर्मी आहे ज्यांचं नाव आहे प्रदीप वैद्य. त्यांचं तिथे एक द बॉक्स नावाचं खूप छान थिएटर आहे. प्रायोगिक असो किंवा व्यावसायिक नाटकं असो किंवा कुठल्याही पद्धतीचे शोज असो, त्या द बॉक्स या हे जे थिएटर आहे तिथे ते घडत असतात. आणि प्रदीप वैद्य स्वतः एक उत्तम रंगकर्मी आहेत, ते लेखक आहेत, तेही उत्तम गातात, डिरेक्टर आहेत आणि बऱ्याच गोष्टी ते करतात. आणि त्याच्याही वर ते सगळ्यात उत्तम प्रकाश योजना करतात नाटकांचं, जे लाईट्स असतात.
1: ओके.
0: तर कमाल, म्हणजे आपण जी फेमस काही नाटकं बघितली असतील पुण्यातली, तर बऱ्यापैकी त्यांचं प्रकाश योजनेचं काम त्यांचं असतं. त्यात त्यांचं एक नाट्य शिबिर होतं द एक्सप्रेशन लॅब म्हणून, तर पुण्यात ते मी शिबिर केलं होतं आणि त्यांच्या बरोबर दोन तीन मी कामं केली होती. आता आई कुठे काय करते, ची आई जी आहे अरुंधती म्हणजे मधुराणी प्रभुलकर, मधुराणी प्रभुलकर आणि प्रदीप वैद्य यांनी सोबत बरंच काम केलेलं आहे. तर जेव्हा अनिशच्या पात्राची रिक्वायरमेंट होती तेव्हा असं होतं की आपण त्या मालिकेत असतो तर आपल्याला कळतं की हे पात्र येणार आहे नवीन, आणि मग ते आपल्याला विचारत असतात की कोणी आहे का ओळखीचं, म्हणजे आम्ही ऑडिशन्स घेतोच आहेत, पण कोणी ओळखीचं असेल तुमच्या या पात्राला फिट होणार, कारण मालिकांमध्ये खूप एक फास्ट काम सुरू असतं, त्यांना रोजचे एपिसोड काढायचे, ते पात्र लवकर आणायचे, त्यामुळे सगळ्यांचा असा शोध सुरू झाला. आणि प्रदीप वैद्य आणि मधुराणी प्रभुलकर यांची ओळख असल्यामुळे तिने त्यांनाही विचारलं की असा कोणी मुलगा आहे का आम्हाला, आणि प्रदीप दादाला हे माहिती होतं की मी गाणं गातो आणि मी नटही आहे. तर ती भूमिका अशी फिरत चालत माझ्या ओंजळीत येऊन पडली. त्यांचा मला फोन आला की असं असं काम आहे, असं एक पात्र आहे, त्यांना गाणारा मुलगा हवाय, तर तुला फोन येईल, मी तुझा नंबर दिलाय. तर त्यांना म्हटलं ओके, आणि तेव्हा मला कळलं नाही की ही कुठली मालिका आहे, ते म्हणाले की ही सिरीज आहे. तर मला असं वाटलं की आपण सिरीज म्हटल्यावर आपण वेब सिरीजची कनेक्ट. तर मला अरुंधतीचाच फोन आला, म्हणजे मला मधुराणीचाच फोन आला, कारण त्यांनी नंबर शेअर केला होता. आणि तेव्हा मला कळलं की ओ, ही मालिका आई कुठे काय करते. आता गमतीचा भाग असा आहे की ही मालिका ऑलरेडी माझ्या घरी बघितल्या जायची आणि येता जाता, कारण ही
1: प्रत्येक घराघरात पोहोचलेली अशी ही मालिका आहे, त्यामुळे
0: आणि बरेच मित्रही माझे त्या मालिकेत काम करत होते. तर येता जाता आई बघत असताना माझं एक दोनदा लक्ष जायचं की अच्छा हो, हा आपला मित्र आहे या मालिकेत, ही आपली मैत्रीण आहे या मालिकेत. आणि या फोन नंतर मला

0: असं कळलं की ओके ही मालिका म्हणजे आई कुठे काय करते आहे आणि ऑलरेडी या मालिकेने धुमाकूळ घातलेला आहे. आता इंटरेस्टिंग गोष्ट हीच होती की त्यांना गाणारा मुलगा हवाय, तर अरुंधतीसोबत म्हणजे सॉरी मधुराणीसोबत माझं बोलणं झालं. मग आमच्या डिरेक्टरचा फोन आला मला, मग एक ऑडिशन त्यांनी माझी ऑडिशन मागितली की ती शूट करून पाठवायची. तर त्यात एक नाट्यगीत गायचं होतं आणि एक मोनोलॉग होता, तर तो शूट करून मी पुढे पाठवला. मग ती माझी ती जी ऑडिशन होती ती आमची प्रोजेक्ट हेड जी आहेत नमिता वर्तक, नमिता नाडकर्णी, त्यांच्याकडे ती गेली आणि तिथून मग त्यांना ते आवडलं आणि तसं माझं प्रोसेसिंग झालं. तर ही एक मोठी प्रक्रिया अनिशची म्हणजे प्रवास असा सुरू झाला. आणि त्यानंतर ऑफकोर्स तिथे गेल्यानंतर ऑलरेडी ही मालिका जी महाराष्ट्रभर सुरू आहे आणि ती माणसं आपल्याला बघायला मिळणं, त्यांच्यासोबत काम करायला मिळणं, सिनियर माणसं सिनियर नट आहेत, इला भाटेंसारख्या म्हणजे नट तिथे आहेत, त्यांच्यासोबत आपल्याला काम करायला मिळत. हळूहळू ते एपिसोड सुरू झाले. मला एक माझे मित्रांचा फीडबॅक हा होता की आम्हाला कुठेही असं वाटत नाहीये की तू आत्ता जॉईन केलेला आहेस, तू आम्हाला रुळलेला वाटतोय. तर प्रयत्न तोच होता की असंच वाटावं, एका फ्लो मध्ये ही सगळी मालिका सुरू. हा मग लोकांना आवडलं ते पात्र, त्याचे वेगवेगळे इक्वेशन्स तयार व्हायला लागले आजूबाजूच्या पात्रांसोबत, असा तो एक एकंदरीत प्रवास सुरू झाला.
1: सुमंत आणि अनिश हे किती सारखे किंवा किती वेगळे?
0: आधी सांगितल्याप्रमाणे भूमिकेचा अभ्यास आपण जसा करतो, तर त्यात मला अनिश या पात्रामध्ये बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी सापडल्या की एक गाणं पण शिकलो नसल्यामुळे एक माझा भाग, आणि अनिश हा एम ए म्युझिक करत होता तर ते एक शिक्षण घेतलेला एक तो मुलगा. आता गाणं ही जी अशी एक कला आहे की ती बऱ्यापैकी आपल्याला आपल्या डिस्टर्बिंग मोमेंट्स मध्ये शांत करणारी. आपण मोठ्या मोठ्या गायकांना जेव्हा बघतो आपण, तर त्यांचा एक काहीतरी त्यांच्या मनावर परिणाम झालेला असतो त्या कलेचा. तर ते एक इंटरेस्टिंग वाटलं. ते साम्य नाहीये, म्हणजे मी शांत स्वभावाचा असेन किंवा मी थोडा मिक्स स्वभाव आहे माझा, पण ते पात्र तयार करताना मला असं वाटलं की हे दिसावं की या कलेचा काहीतरी परिणाम झालेला आहे. अनिश ही व्यक्तिरेखा म्हणजे केळकर कुटुंबच खरं तर. मला एक गोष्ट खूपच चांगली वाटली की इक्वॅलिटी प्रॅक्टिस करणारं कुटुंब आहे. असं प्रत्येकदा होत नाही की आई चहा करून आणते आहे किंवा घरात कोणी स्त्री आहे तीच सतत चहा करते आहे. आशुतोष माझा जो काकांचं काम करायचं, कधी तो चाचू आम्ही चाचू कॉफी बनवते आहे, मग मी करतो आहे. हे इक्वॅलिटी प्रॅक्टिस करणं हे किती घरांमध्ये होतं मला माहिती नाही, पण ते एक जे कुटुंब तिथे तयार झालं आणि त्यांची जी इक्वॅलिटी प्रॅक्टिस करण्याची जी पद्धत होती ती एक इंटरेस्टिंग वाटली. आजूबाजूच्या स्त्रियांसोबत त्या मुलाचं वागणं कसं आहे, म्हणजे आपण खूप पुरुषीपणाने वागतो आहे, आपण स्त्रियांबद्दल कसा विचार करतो आहे, हेही बऱ्यापैकी इंटरेस्टिंग ते पात्र होत गेलं पुढे. तर या काही समान गोष्टी होत्या ज्यांच्याबद्दल मी खूप आधी विचार करायचो आणि मला असं वाटलं की ही एक चांगली वेळ आहे असं पात्र पोर्ट्रे करायची जे आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्यातून आपण या गोष्टी आणखीन हायलाइट करू शकतो. तर ही काही साम्यस्थळ होती अनिश आणि सुमंत मधली.
1: ओके, अशी कुठली ड्रीम भूमिका आहे का की जी साकारायला आवडेल किंवा असं डोकेत की अशा पद्धतीचा रोल मिळाला तर मी नक्की करेन?
0: मला टू बी ऑनेस्ट हे सगळ्याच नटांचं असतं, पण मला खरंच बरीच नाटकं आहेत आणि उत्तम नाटककारांची नाटकं आहेत ज्यांनी इतकी कमाल पात्र तयार केलेली आहेत. मला लेखकांच्या बाबतीत कायम हा प्रश्न पडतो, या सगळ्या प्रोसेस मधली आवडती व्यक्ती जी असते ती लेखक असते माझ्यासाठी पर्सनली, कारण कुठून ते तयार करतात या भूमिका आणि प्रत्येक पात्रांच्या मनातून जाणं. तर अशी पात्र ज्यात द्वंद्व आहे, कॉन्फ्लिक्ट आहे आत, की एका बाजूला जसे आपण आयुष्यात असतो की आपण असे 100% आपण गोडू गोडू नसतो किंवा 100% आपण पॉझिटिव्ह नसतो, ग्रे एरियाज असतात, काही निगेटिव्हिटी असते आपल्यात, काही भावना असतात ज्या निगेटिव्ह असतात त्या ड्राईव्ह. तर अशी पात्र ज्यांच्यात द्वंद्व आहे, आत द्वंद्व आहे, अशा भूमिका करायला आणखीन आवडतील, ज्यातून आणखीन कॉम्प्लेक्स आणि आपल्याला चॅलेंज होतील अशा गोष्टी करायला नक्की आवडेल.
1: जाता जाता आपल्या युवा श्रोत्यांना काय सांगशील?
0: खरं तर हा खूप कठीण प्रश्न आहे, कारण आता ही सगळी माध्यमं इतक्या वेगाने बदलत आहेत आणि त्यासोबत नवीन माध्यमही तयार होत आहेत. म्हणजे तुला माहित असेल इंस्टाग्राम हे जे एक आहे प्रकरण, किंवा फेसबुक फॉर दॅट मॅटर सोशल मीडिया, यावरही बऱ्याच पद्धतीचं

0: कंटेंट क्रिएट होत आहे. त्यासोबतच चित्रपट हे माध्यम आहे, नाटक आहे आणि मालिका. तर हे सगळं जसं मी आधी म्हणालो की सगळ्यात महत्वाचं म्हणजे सजगतेने आपण जगणं, आपल्या आजूबाजूला ऑब्झर्व करणं काय होत आहे, संवेदनशीलपणे आपण ते प्रोसेस करू शकतो का नाही, आपण काय वाचतो आहे, हे हा सगळा ऐवज जेव्हा आपण तयार करतो त्यानंतर आपण हे बघू शकतो की आपल्याला या क्षेत्रात का यायचं आहे. बरीच कारणं असू शकतात, काय ग्लॅमर आहे, पैसा आहे, प्रसिद्धी आहे, लोक एका पद्धतीने ट्रीट करतात या क्षेत्रातल्या व्यक्तींना. तर आपला वाय जो आहे, कारण जे आहे या क्षेत्रात यायचं, मला ते वाटतं की हे पक्क केलं पाहिजे आपण की आपल्याला काय यावं असं वाटतंय. असू शकतं की मला प्रसिद्धी हवी आहे त्यामुळे मला जावं असं वाटतंय, किंवा खरंच असू शकतं की मला अभिनयाची आवड आहे, मी बरंच साहित्य वाचलेलं आहे आणि मला हे असं आवडतं की हे जेव्हा मी सादर करतोय कोणासो, तर ही सादर करण्यातली मजा आहे ती, ते मला आवडतंय, सादरीकरण मला आवडतंय. आणि या क्षेत्रात येणं म्हणजे फक्त अभिनय करणं असं नाही, लेखन असू शकतं, दिग्दर्शन असू शकतं, तांत्रिक बाजू असू शकतात फिल्म मधल्या, मालिकेमधल्या, नाटकातल्या. तर का यायचं आहे हे नक्की असलं पाहिजे. आणि त्यासोबतच खरंच या फील्डमध्ये अस्थिरता खूप आहे, आज काम मिळेल उद्या मिळणार नाही, त्यामुळे याचं नियोजन पण नक्की असलं पाहिजे की तुम्हाला अस्थिरतेसोबत, तसं आपण जगतच असतो पण या क्षेत्रातल्या अस्थिरतेसोबत आपण जगू शकतो आहे का, आपलं आर्थिक नियोजन आपण केलेलं आहे का, कारण काहीच सांगता येत नाही कोणाचं काय वर्क होईल. उद्या एखादी व्यक्ती जिचा खूप अभ्यास आहे, सुंदर अभिनय पण आहे, शिकून आली, तरी कामं मिळत नाहीये किंवा काही पुढे होत नाही, किंवा असं असू शकतं की एखादा रील स्टार आहे जो इंस्टाग्रामवर फेमस आहे आणि त्याला लगेच कुठलं तरी ब्रँड किंवा कुठलं तरी प्रोडक्शन हाऊस त्याला काम. तर ही सगळी अस्थिरता डोक्यात ठेवून यातली आर्थिक बाजू लक्षात घेऊन हा प्रत्येकाचा तसा एक इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे.
1: ओके,
0: पण हा या क्षेत्राबाबत या गोष्टी लक्षात ठेवून आपण यावं असा एक छोटा सल्ला देण्यात मी मोठा नाहीये, पण एक मित्र म्हणून मला असं सांगेल. पण त्याबरोबर मला हे नक्की वाटतं की पुन्हा मी त्या गोष्टीकडे वळतोय की बऱ्याच लोकांनी खूप सुंदर लिखाण करून ठेवलेले आहेत, काही फिल्म्स तयार केलेले आहेत, काही नाटकं तयार केलेली आहेत. तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचं एक तंत्र आहे आणि ते शिकावं माणसाने, निदान त्या प्रोसेसमधून जावं, ते वाचावं, ते अनुभवावं, आपल्या आत त्याने काय होत आहे, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमुळे आपल्यात काय होत आहे. तर डोळसपणे या क्षेत्रात यावं.
1: येस, खूप महत्वाचा आणि अत्यंत छान पद्धतीने तू आपल्याच्या युवा मित्रांना सांगितलंयस की हे क्षेत्र निवडताना मुळात कुठल्या गोष्टी डोक्यात ठेवून निवडायला पाहिजे. सो मला असं वाटतं की आपला आजचा हा भाग जे कोणी ऐकत असतील आणि ज्यांना अभिनय या क्षेत्रात करिअर करायचं असेल त्यांना याचा अगदीच उपयोग होणार आहे. आणि तू वेळात वेळ काढून आलास आणि इतके छान मुलाखत झाली, आपली मस्त गप्पा झाल्या, सो छान वाटलं. थँक्यू सो मच फॉर कमिंग.
0: आणि थँक्यू सो मच आकाशवाणी, युवावाणी आणि वेगळ्या वाटा हा जो उपक्रम तुम्ही सुरू करतायत हा खरंच स्तुत्य आहे. आणि याच्या सगळ्या श्रोत्यांना पुन्हा मी धन्यवाद देतो आणि तुम्हाला स्पेशली धन्यवाद, इथे मला बोलवलं आणि तुम्हाला असं वाटलं की मी जे काम केलंय ते चांगलं आहे, माझी मुलाखत आपण घेऊ शकतो. खरं तर मुलाखत देण्यात मी मोठा नाही असंच मला वाटतं, पण मला खूप मजा आली इथे येऊन तुमच्याशी बोलायला आणि इथली कामाची पद्धत समजून घेताना. सो त्यासाठी मनापासून धन्यवाद.
1: चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात वेगळ्या वाटा या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार. मित्रांनो, आताच आपण वेगळ्या वाटा ही मालिका ऐकली आपली मैत्रीण स्वर्णिमा कमलवार हिच्यासह. मित्रांनो, आता वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आजच्या युववाणी कार्यक्रमाचे निर्मिती सहाय्य अतुल साखरकर यांचं, तर सादर करते होते डॉक्टर विजय सिंग राजपूत. मग मित्रांनो, भेटूया पुन्हा युववाणी कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत संपदाचा नमस्कार.

युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

हे गीत होतं ऑन ड्युटी 24 तास या चित्रपटातलं. याबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 6:20 संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून, तर 6:30 कामगार सभा हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. प्रथम 6:20 संस्कृत बातम्या.

0: नमस्कार नमस्कार श्रोते हो, नमस्कार कामगार मित्रांनो। कामगार सभा या कार्यक्रमात मी सोनाली कानिटकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, कामगार हे देशाच्या विकासात खूप महत्त्वाचे आहेत। उद्योगाचा पाया म्हणजे कामगार। विविध कारखाने, बांधकामं, शेती किंवा वेगवेगळ्या प्रकारची ऑफिसेस यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कामगार अहोरात्र काम करत असतात। त्यामुळे कामगारांचं आरोग्य हे खूप महत्त्वाचं आहे। आरोग्यामध्ये आपण शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य हे दोन्ही जर चांगलं असेल तर कामगारांची कार्यक्षमता नक्कीच जास्त असेल किंवा ते जे काम करतात ते नीट होईल यात शंका नाही। त्या दृष्टीनंच आज आपण कामगारांना एकूणच कोणत्या आरोग्यविषयक समस्या उद्भवतात किंवा कोणते आजार विशेषत्वाने होतात याविषयी जाणून घेणार आहोत। आणि त्यासाठी आपण आमंत्रित केलंय डॉक्टर प्रतीक शहाणे यांना। डॉक्टर, आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत।
1: धन्यवाद।
0: श्रोते हो, आपण डॉक्टरांकडून हे सगळं जाणून घेणार आहोतच, त्याआधी मी त्यांचा थोडक्यात तुम्हाला परिचय सांगते। डॉक्टर प्रतीक शहाणे हे MBBS MS ENT आहेत। गेली 13 वर्ष ते आरोग्य क्षेत्रात काम करतायत आणि गेली 3 वर्ष ते वालावलकर रुग्णालय डेरवण इथं असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करतायत। डॉक्टर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत। आपण मुलाखतीकडे वळताना सुरुवातीलाच एकूणच कामगारांना शारीरिक कोणकोणत्या समस्या उद्भवतात याविषयी सांगा।
1: कामगारांना काम करत असताना सतत कारखान्यामध्ये खूप वेळासाठी उभे राहावे लागते, त्यामुळे त्यांना पायाचे त्रास उद्भवू शकतात। तसेच जास्ती वेळ बसल्या कारणाने त्यांना मणक्याचे व कमरेचे आजार तसेच मानेचे आजारही होऊ शकतात। धुळीमध्ये काम केल्यामुळे त्यांना ॲलर्जीचा त्रास, नाकाची ॲलर्जी, त्वचेची ॲलर्जी या सगळ्या त्रास त्यांना उद्भवू शकतात। मी मुख्यतः कानना घसा तज्ज्ञ असल्या कारणाने माझ्याकडे जे कामगार येतात त्यांना कानना घशाचे त्रास असतात। जसे की मेटल आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये काम करणारे कामगार यांना जास्त आवाजात काम केल्यामुळे कमी ऐकू येणे, बहिरेपणा लवकर येणे तसेच कानात सुई असा आवाज येणे हा त्रास त्यांना उद्भवू शकतो। त्याचप्रमाणे ॲलर्जीचा त्रास जो होतो तो धुळीमध्ये काम केल्यामुळे किंवा रासायनिक कारखान्यांमध्ये काम केल्यामुळे त्यांना ॲलर्जीचा त्रास उद्भवू शकतो, ज्यामुळे नाकातनं पाणी येणे, शिंका येणे, नाक चोंदणे असे त्रास त्यांना होऊ शकतो। तसेच त्वचेची ॲलर्जी म्हणाल तर त्वचेवरती पुरळ उठणे, त्वचा खाजणे, त्वचा लालसर होणे हे सर्व त्रास कामगारांना होत असतात। कामगार हे व्यसनाधीन जास्ती असतात, त्यांना तंबाखू, सिगरेट, बिडी या सर्वांचे व्यसन असते, त्यामुळे त्यांना तोंडाचे व फुफ्फुसांचा कर्करोगही जास्त प्रमाणात आढळतात।
0: विविध प्रकारच्या आजारांना एकूणच कामगारांना सामोरं जावं लागतं। आता आपण टप्प्याटप्प्यानं असं सांगूया की ज्या कामगारांना उभ्याने काम करावं लागतं किंवा जड वस्तू उचलाव्या लागतात अशा कामगारांना होणारे आजार टाळण्यासाठी त्यांनी काय उपाययोजना करावी।
1: बऱ्याच कामगारांना 8-8 तास उभा राहून काम करावे लागते। उभे राहून काम केल्यामुळे जो आपल्या शरीराचा रक्तस्राव आहे तो खाली पायाकडे साचल्या जातो आणि त्यामुळे बऱ्याच कामगारांना वेरिकोज वेन्सचा आजार होऊ शकतो। या आजारामुळे अशुद्ध रक्त जे पायापासून हृदयापर्यंत जातं ते खाली पायांमध्ये साठल्या जाते आणि त्यामुळे पाय काळसर पडणे, पायामध्ये दुखणे, पाय सुजणे असा त्रास कामगारांना होत असतो। अशा कामगारांनी ज्यांना 7-8 तास कारखान्यामध्ये सतत उभे राहायचे आहे त्यांनी विशिष्ट प्रकारचे मोजे घालणे गरजेचे आहे। त्याचप्रमाणे घरी असताना पायवर करून झोपणे किंवा पायाचे नियमित व्यायाम करणे हे अतिशय गरजेचे आहे। बऱ्याच कामगारांना उभे राहिल्यामुळे टाचदुखीचाही त्रास होत असतो, कारण की या कामगारांचे वजनही जास्ती असते आणि टाच तेवढा भार पेलू शकत नाही, त्यामुळे आपल्याला वजन नियंत्रित करणे तसेच पायाचा व्यायाम केल्यास टाचदुखीचाही त्रास कमी होऊ शकतो।
0: डॉक्टर, हे झालं उभं राहून काम करणाऱ्या कामगारांना ज्या समस्या येतात त्यांच्याविषयी। पण काही वेळा आपण बघतो की रस्त्यावरचे कामगार असतील किंवा अनेक ठिकाणी जड वस्तू उचलाव्या लागतात कामगारांना, त्यांना विशेषत्वाने कोणते आजार होताना आढळतात?
1: जे आपल्याला काम दिले

0: ते तर आपल्याला करावेच लागणार. आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी जे काम आहे ते करणे अतिशय गरजेचे आहे. पण जड उचलल्या कारणाने आपल्याला पोटाच्या समस्या जसं की हर्निया होऊ शकतो, आणि हर्निया टाळण्यासाठी जास्ती जड न उचलणे, थोडं थोडं उचलणे, त्याचप्रमाणे जास्ती चक्रा मारून जर आपण थोडा सामान नेऊ शकू तर ते जास्ती सोयीस्कर पडेल. त्याचप्रमाणे हाडांची झीज तर आता सगळ्यांचीच होती आहे, कारण की आपण जो आहार आणि विहार करतो आहोत त्यामध्ये कॅल्शियम कमी आहे, दूध ओरिजिनल आहे की नाही माहीत नाही, भेसळयुक्त पण आजकाल मिळतं आहे, तर या सगळ्या गोष्टी तर आहेत. तर आपण कॅल्शियमच्या गोळ्या घेणे, उन्हात दररोज 1-20 मिनिटं चालणे आणि दररोज नियमित व्यायाम केला तर आपल्याला या गोष्टींपासून बचाव करता येईल.
1: हे झालं आता कष्टाची कामं करणाऱ्यांचं आपण म्हणू, पण आज बैठं काम करणाऱ्या कामगारांची संख्या सुद्धा खूप मोठी आहे. ते एकदा ऑफिसमध्ये येऊन बसले की 8-8, 9-9 तास बसून काम करावं लागतं, समोर लॅपटॉप वगैरे असतो. कोणकोणत्या समस्या जाणवतात बैठं काम करणाऱ्या कामगारांना किंवा बैठं काम करणाऱ्या माणसांना, आणि मग त्यावर त्यांनी काय उपाय केले पाहिजेत?
0: आजकाल कॉम्प्युटर आणि लॅपटॉपचं युग आहे, बऱ्याच कामगारांना 8-8, 9-9 तास बसून काम करावे लागते आणि त्यांना कॉम्प्युटरच्या समोरून उठताही येत नाही. अशा कामगारांना मेनली मणक्याचे आजार, मानेचे आजार हे आजार होत असतात. त्यासाठी कामगारांनी एक लक्षात ठेवावे की काम करताना 2 तासानंतर 1-5 ते 10 मिनिटाची विश्रांती घ्यावी. विश्रांती म्हणजे जागेवरनं उठण्याची गरज नाही, पण फक्त आजूबाजूला बघणे किंवा थोडी मान हलवणे यामुळे मानेवरती व कमरेवरती येणारा जो भार आहे तो कमी होईल. त्याचप्रमाणे बैठे काम करणाऱ्यांमध्ये वजन वाढणे, पोट सुटणे या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. त्याच्यासाठी त्यांनी नियमित व्यायाम केला पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांनी आहार आणि विहार व्यवस्थित ठेवला पाहिजे. वेळच्या वेळ जेवण करणे, दररोज व्यायाम करणे, काही न जमल्यास कमीत कमी 40 मिनिटे चालणे हे जरी केले तरी त्यांचे वजन नियंत्रणात राहील व पोटाचा त्रास त्यांना काही होणार नाही. सतत कॉम्प्युटर व लॅपटॉप बघून डोळ्याचाही त्यांना त्रास होऊ शकतो, त्यामुळे त्यांनी 10 मिनिटाची विश्रांतीमध्ये इतकं लांब होईल तितकं लांब बघणे आणि हिरव्या गोष्टींकडे बघितल्याने डोळ्याला आराम मिळू शकतो. तर जनरली हिरव्या गोष्टींकडे त्यांनी लक्ष द्यावे, जसे की घरामध्ये छोटं फ्लावर पॉट किंवा एक झाड ठेवू शकता ज्याच्याकडे तुम्ही 10 मिनिटांनी त्याच्याकडे बघून तुमच्या डोळ्यांना तुम्ही आराम देऊ शकाल.
1: बरोबर, एका विशिष्ट पोझिशन मध्ये त्यांना खूप वेळ बसावं लागतं आणि त्यामुळे ही समस्या त्यांना उद्भवू शकते, पण थोड्या वेळानंतर त्यांनी ती आपली पोझिशन बदलली तरी त्यांना खूप त्याचा उपयोग होऊ शकेल. आता एक मोठा कामगार वर्ग असा आहे की जो केमिकल इंडस्ट्रीमध्ये रासायनिक कारखान्यात काम करणाऱ्यांची संख्या सुद्धा खूप मोठी आहे, त्यांच्या आरोग्याच्या समस्या अजूनच वेगळ्या असतील. काय सांगाल त्यांच्याविषयी, कोणत्या समस्या त्यांना प्रकर्षाने उद्भवतात, काय काळजी घेतली पाहिजे तिथे प्लांटवर वगैरे काम करताना?
0: रासायनिक कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना मुख्यतः ॲलर्जीचा त्रास होतो. मी आधी सांगितल्याप्रमाणे त्यांना नाकाची व त्वचेची ॲलर्जी खूप कॉमन आहे. नाकाची ॲलर्जीमध्ये त्यांना शिंका, नाक चोंडणे, नाकातनं पाणी येणे या गोष्टी, डोळे लाल होणे या सर्व त्रासांना त्यांना सामोरे जावे लागते. त्याचप्रमाणे त्वचेच्या ॲलर्जीमध्ये पुरळ उठणे, त्वचा लाल पडणे, त्वचा खाजणे हाही त्रास त्यांना सहन करावा लागतो. यापासून बचाव करण्यासाठी त्यांनी विशिष्ट प्रकारचे ॲप्रन घालणे, टोपी घालणे, हातमोजे, पायमोजे घालणे, शक्य झाल्यास बूट सॉक्सचा वापर करणे या सर्व गोष्टी त्यांनी केल्या तर आपल्या त्वचा आणि नाकातनं होणारी ॲलर्जीजपासून आपण बचाव करू शकतो. त्याचप्रमाणे डोळ्यासाठी त्यांनी गॉगल लावला किंवा चष्मा लावला तर अतिशय उपयुक्त ठरू शकते. रासायनिक कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना रसायनाच्या दुष्परिणामांपासून जो शरीरावरती घात होतो तो अतिशय हळुवारपणे होत असतो, तर दरवर्षी आपला मेडिकल चेकअप करून घेणे खूप गरजेचे आहे, कारण की जो शरीरावर घात होत असतो रासायनिक कारखान्यांमधनं तो अतिशय हळुवार असतो आणि त्याला आपल्याला दरवर्षी त्याला चेक करणे गरजेचे आहे.
1: पण आपण बघितलं तर एक मोठा कामगार वर्ग ज्याच्यामध्ये स्त्रिया सुद्धा असतात, पुरुषही असतात, तर बांधकाम विभाग असेल किंवा रस्ते बांधणी असेल ह्याच्यात खूप मोठ्या प्रमाणावर ही लोक काम करत असतात, जे उघड्यावरच असतात, त्यांच्या आरोग्याच्या समस्या अजूनच वेगळ्या असतील, त्यांना विशेषत्वाने कोणत्या समस्या जाणवतात?
0: बरेच कामगार हे रोड बनवण्यामध्ये आणि खूप उन्हात काम करत असतात. खूप उन्हात काम जास्ती वेळ काम केल्याने त्यांना अचानक स्ट्रोक येऊ शकतो व ते अचानक बेशुद्ध होऊन पडू शकतात. अशा कामगारांनी सतत पाणी पिणे, स्वतः हायड्रेटेड म्हणजे पाणीजन्य पदार्थ जास्तीत जास्त सेवन कर

0: गरजेचे आहे. त्याचप्रमाणे त्यांना पावसात भिजल्यामुळे पाऊस कानात गेल्यामुळे कान गळणे, कान दुखणे याही गोष्टी होऊ शकतात. त्याचप्रमाणे त्यांना सिमेंटच्या सतत सहवासात असल्यामुळे हात झिजणे, हाताला खरचटणे, हाताला लागणे या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर त्यांना त्वचेची पण काळजी घेतली पाहिजे. ज्या स्त्रिया कामगार आहेत त्यांना ज्यांना ओझं वाहून न्यावं लागतं, अशा स्त्रियांनी ओझं वाहून नेल्यानंतर त्यांना पाठदुखी, कंबरदुखी हे आजार होऊ शकतात. तर त्याच्यामुळे त्यांनी जेव्हा घरी शांत असाल त्यावेळेस त्यांनी पाठीचे व कमरेचे व्यायाम केले पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांना मासिक पाळी असेल त्यावेळेस त्यांनी कमी ओझं वाहून नेणे किंवा दुसरं काही काम करणे असं केल्यास त्यांना मासिक पाळीचाही त्रास होणार नाही. प्रेग्नंट स्त्रियांनी विशिष्ट कालावधीत काम करणे टाळावे, जसे की 7व्या 8व्या 9व्या महिन्यात शक्यतो काम टाळलं तर चांगलं राहील, कारण की ते त्यांच्या आरोग्यासाठी चांगलं राहील. त्याचप्रमाणे त्यांनी योग्य आहार घेणे खूप गरजेचं आहे, जसे की त्यांच्यात रक्तस्राव जास्ती होऊ शकतो, त्यामुळे त्यांना वीकनेस येऊ शकतो, थकवा जाणवू शकतो, अशा स्त्रियांनी आहार व्यवस्थित घेणे गरजेचे आहे.
1: मी आता याच मुद्द्यावर येणार होते. शारीरिक समस्या ह्या फक्त कामानेच नाही, तर अनेक वेळा आपण बघतो की कामगारांच्या खाण्यापिण्याच्या वेळा अनिश्चित असतात, म्हणजे ठराविक विशिष्ट वेळी 12 ते 1 ह्यामध्येच त्यांना वेळ मिळतोच असं नाही खाण्यासाठी. किंवा आजकाल शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांचे प्रमाण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आहे, आणि मग वेळेवर जेवण न जेवल्यामुळे अनेक समस्यांना परत तोंड द्यावं लागतं, की ज्या शारीरिक म्हणजे पोटाचे विकार असतील, अपचन असेल, ॲसिडिटी असेल, यांना कामगारांना सामोरं जावं लागत असेल. हे सगळं चक्र बिघडल्यामुळे कोणकोणते आजार उद्भवतात कामगारांना, आणि त्यांनी त्याच्यावर काय उपाययोजना करावी?
0: तुम्ही अगदी बरोबर म्हणलात. जे आपल्याला काम दिलंय ते तर आपल्याला करावंच लागणार, मग ते शिफ्टमध्ये असो नाईट शिफ्ट असो. आपल्याला असं सांगून चालणार नाही की मी नाईट शिफ्ट करू शकत नाही, आपल्याला शिफ्टमध्ये काम करावंच लागणार. आणि शिफ्टमध्ये काम करत असताना 8-8, 10-10 तास आपल्याला ते काम करावं लागतं, आणि मग आपल्या जेवणाच्या वेळा बदलतात, आणि त्यामुळेच कामगारांना अपचन, बद्धकोष्ठता, त्याचप्रमाणे ॲसिडिटीचा त्रास हा कामगारांमध्ये अतिशय कॉमन असतो. अशा कामगारांनी जितकं होईल तितके वेळेवर जेवणाचा प्रयत्न करावा. तसेच त्या कारखानदारांनी त्यांना जेवणासाठी विशिष्ट वेळेस जर विश्रांती किंवा सुट्टी दिली तर अतिशय योग्य होईल. ज्या कामगारांना हे शक्य नसेल तर त्यांनी जितकं जमेल तितकं वेळेवर जेवणाचा प्रयत्न करावा. भरघोस जेवण करणे म्हणजे भरपेट जेवण करणे त्यांनी टाळावे. शक्यतो थोडी भूक ठेवून आपण जेवण केल्यास आपल्याला अपचनाचा त्रास होणार नाही. त्याचप्रमाणे जेवण झाल्या झाल्या लगेच आडवे न होता, म्हणजे लगेच झोप न घेता जर तुम्ही 2 तास बसून राहिले किंवा चालले तर अतिशय उत्तम. त्याचप्रमाणे तुम्ही नाईट शिफ्टमध्ये जर काम करत असाल तर निद्रानाश आणि डोकेदुखीचा त्रास मुख्यतः कामगारांना होतो. यासाठी कामगारांनी सलग 6 तास झोप घेणे गरजेचे आहे, मग ती दिवसभरात कधीही घेऊ. बऱ्याच कामगारांना असं वाटते की मी नाईट शिफ्ट केली आहे, मग सकाळी 2 तास झोपतो, परत दुसरीकडे कुठेतरी काम करतो आणि परत मग 2 तास झोपतो. अशाने काय होतं की झोप पूर्ण होत नाही आणि मग निद्रानाश आणि डोकेदुखीचा त्रास त्यांना संभवतात. तर त्याच्यामुळे त्यांनी दिवसभरात सलग 6 तास कधी पण घेतली तर चालेल. तसे तर 8 तास झोप गरजेचे आहे, पण कमीत कमी 6 तास सलग घेणं गरजेचे आहे.
1: डॉक्टर, मगासपासून आपण शारीरिक श्रम आणि मग त्या अनुषंगाने उद्भवणारे आजार याविषयी बोलतोय, पण आज जर आपण असं बघितलं, शारीरिक श्रम तर आहेतच, आज खूप स्पर्धा आहे, टार्गेट ओरिएंटेड काम सुद्धा खूप जणांना करावं लागतंय, ज्याच्यामुळे त्यांना मानसिक ताणतणावाला सामोरं जावं लागतंय. मानसिक ताणतणावाचे आरोग्यावर काय दुष्परिणाम होतात, की जे आपल्याला लगेच दिसत नाहीत पण ते सायलेंटली होत असतात?
0: आजकालचं जग हे स्पर्धेचं जग आहे, टार्गेट अचीव करण्याचं जग आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला टार्गेट अचीव करणं तर अनिवार्यच आहे, आणि हे टार्गेट अचीव करत असताना आपल्या मनावरती खूप परिणाम होत असतात, मनावरती खूप ताण येत असतो. अशा ताणतणावाच्या परिस्थितीमध्ये आपल्या आजूबाजूला आपण बघतोच आहेत की BP, डायबेटीस आणि हृदयाचे आजार असलेले अतिशय जास्ती रुग्ण उद्भवतात. याचे मुख्य कारणच ताण आहे. तर आपला ताण कमी करण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की आपण घरच्यांबरोबर मोकळेपणाने संवाद केला पाहिजे. जर घरच्यांबरोबर मोकळेपणाने संवाद नसेल तर कमीत कमी आपले मित्रपरिवार किंवा नातलग यांच्याशी मोकळेपणाने बोलणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे ध्यानाचे खूप महत्व आहे. जर तुम्ही सकाळी 1-5 ते 10 मिनिटं ध्यान केले तर तुमची एकाग्रता तर वाढतेच, शिवाय तुमचा ताणही कमी.
1: आरोग्य नीट राहावं यासाठी व्यायाम करणं आलंच, योग्य वेळी आहार करणं, तो योग्य आहार करणं की

0: आणि आपल्याला पोषित घटक मिळतील. पण त्याचबरोबरीनं विशिष्ट वया एक टप्पा ओलांडून गेला की कामगारांनी जास्त काय काळजी घेतली पाहिजे, वर्षातून कोणत्या तपासण्या ह्यांनी करून घेणं अनिवार्य आहे.
1: आपण अतिशय योग्य प्रश्न विचारलात. आजकाल लोकांना असं झालंय की मी आता फक्त 20 वर्षाचा आहे, 30 वर्षाचा आहे, मला काय होणार. पण तुम्ही जर बघाल तर आज 30ल्याही लोकांना हृदयाचा त्रास, हृदयाचे झटके उद्भवतात. पण तुम्ही जर पाहिलं तर जनरली 50 पर्यंत आपण सुदृढ असू शकतो शारीरिकरित्या, जर का आपण जास्ती ताणतणाव घेतला नाही तर. आणि 50 नंतर पण तुम्ही सुदृढ असाल, पण त्याच्यासाठी तुम्हाला 50 नंतर नियमितपणे डॉक्टरांचा सल्ला घेणे, नियमित आपला एक डॉक्टर फिक्स करून ठेवणे आणि त्यांच्या दर महिन्याला, दर 6 महिन्याला व्हिजिट करून आपल्या शरीराची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. बरेच कामगार आता जागरूक झाले आहेत, ते आपल्यासारखा रेडिओतला कार्यक्रम किंवा TVचा कार्यक्रम, आरोग्यविषयक वृत्तपत्रातील आरोग्यविषयक बातम्या, या सर्व वाचून बरेच कामगार हे आता आपल्या आरोग्याविषयी जागरूक झाले आहे. पण मला आज एक महत्त्वाचा संदेश द्यायचा आहे की आरोग्यविषयक गोष्टी ऐकून किंवा आरोग्यविषयक गोष्टी वाचून मनाने कुठलीही तपासणी करू नये. आपण आपल्या नियमित डॉक्टरांना भेटून दर 6 महिन्याला डॉक्टरांकडनं तपासणी करून मग जे आपल्याला तपासण्या लागतील त्या करून घेणे गरजेचे आहे. तसेच कामगारांना आपल्या कारखान्यांमध्ये दरवर्षी मेडिकल चेकअप होत असतो, त्या मेडिकल चेकअपमध्ये आपली वैद्यकीय तपासणी पूर्ण करून घ्यावी. त्यामध्ये काहीही बिघाड आढळल्यास किंवा त्यामध्ये काहीही रोग आढळल्यास आपण त्याचा त्वरित इलाज करणे गरजेचे आहे.
0: आपण मगासपासून शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्याविषयी सुद्धा बोलतो आहोत. जर तुम्हाला शरीर चांगलं ठेवायचं असेल तर तुमचं मन चांगलं असणं अत्यंत गरजेचं आहे. अनेक जणांना मानसिक ताणतणावांना सामोरं जावं लागतंय. कधीकधी ते त्यांना कळतही नसतं की आपल्याला नक्की काय त्रास आहे म्हणून असं होतंय. तर मग ताणतणावांमुळे कोणते शारीरिक आजार उद्भवू शकतात आणि मग ते टाळण्यासाठी काय करावं?
1: मी आता म्हणल्याप्रमाणेच बरेच कामगार आता जागरूक झालेत, आरोग्यविषयक वृत्तपत्र मधील लेख वाचून जागरूक होत आहेत. पण बऱ्याच जणांना असं होतं की मी हे वाचलं म्हणजे आता ते मला होणारच. आणि हे जे आहे हे मानसिकरित्या आपण जे कमकुवत झालो आहोत, ज्याप्रकारे आपण समजा आता मी वेरिगोस वेन बद्दल सांगितलं आणि मग मी आता 7-8 तास उभं राहतोय मग मला हा आजार होणारच, तर असं काही नसतं. जर तुम्ही योग्य काळजी घेतली आणि तुमच्या शरीराची रचना प्रत्येकाची वेगळी असते तर मानसिकरित्या आपण कमकुवत न होता मानसिकरित्या आपण दररोज म्हणलं पाहिजे की मी स्वस्थ आहे, मी निरोगी आहे आणि मी दररोज व्यायाम करतो तर मला काहीही होणार नाही. तर आपण जर असं दररोज आपण जप केला तर मला असं वाटतं की आपण मानसिकरित्या जर सुदृढ झालो तर आपल्याला शारीरिक काहीही त्रास उद्भवणार नाही. तर मानसिकरित्या सुदृढ होण्यासाठी मी आधी सांगितल्याप्रमाणे की तुम्ही दररोज ध्यान करणे, प्राणायाम करणे, आपल्या घरच्यांशी मोकळेपणाने बोलणे व घरात आनंदाचे वातावरण ठेवणे गरजेचे आहे.
0: त्यामुळे मन शांत असेल तर शरीर काम करायला नक्कीच साथ देतं. त्यामुळे तन मन ह्या दोन्ही गोष्टी कामगारांसाठी खूप महत्वाच्या आहेत. डॉक्टर, आपण मगासपासून वेगवेगळे कामगारांना उद्भवणारे आजार आणि ते होऊ नयेत म्हणून त्यांनी काय काळजी घ्यावी याविषयी बोलत आहोत. तरीही शेवटी मुलाखतीच्या शेवटी जाता जाता तुम्ही आपल्या सगळ्या कामगार मित्रांना काय सांगाल?
1: तर कामगार मित्रांनो, आता तुम्ही दररोज दिनक्रम आपला ठरवून द्या ज्यामध्ये तुम्ही सकाळी व्यायाम करणे, ध्यान करणे, प्राणायाम करणे, तसेच वेळच्या वेळी जेवण करणे, जितके शक्य होईल तितक्या लवकरात लवकर झोपणे, व्यवस्थित झोप घेणे, आपल्या मित्रपरिवाराबरोबर गप्पा मारून तसेच घरच्यांबरोबर मोकळेपणाने संवाद साधून आपलं मन मोकळं करणे, या सर्व गोष्टी तुम्ही केल्या तर तुमचं शारीरिक तुम्ही स्वस्थ व्हाल, त्याचप्रमाणे मानसिकरित्याही तुम्ही सुदृढ व्हाल. दररोज आपण जप करावा की मी निरोगी आहे, मी स्वस्थ आहे, असं जर तुम्ही जप केला तर तुम्हीही स्वस्थ राहाल व तुम्ही निरोगी जीवन जगाल. आणखीन मी एक सांगू इच्छितो कामगार मित्रांना की थोडेसे आपल्या शरीरात जर बदल झाले, ज्याप्रमाणे की हात जड पडणे किंवा हाताला मुंग्या येणे, कंबर दुखणे, मान दुखणे, पोट दुखणे, डोळ्यांना पाणी येणे, या सर्व गोष्टी झाल्या तर परस्पर मेडिकलमध्ये न जाता डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषध घ्यावे, जेणेकरून त्यांना मोठे आजार उद्भवू शकणार नाहीत.
0: खूप मोलाचा सल्ला आहे डॉक्टर, की काहीतरी झाल्यावर डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा काहीतरी होतंय ह्याची जाणीव झाल्यावरच जर तुम्ही डॉक्टरांपर्यंत पोहोचलात तर लवकर उपचार होऊ शकेल एखाद्या आजाराचा.

0: लवकर निदान होईल आणि मग पुढचा संभाव्य मोठा धोका टाळता येईल. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि अगदी सोप्या शब्दात आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी आमच्या कामगार बांधवांना मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आमच्या तमाम श्रोत्यांच्या वतीनं मी आपले आभार मानते. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
1: तुम्ही मला कामगारांच्या आरोग्याविषयी बोलण्याची संधी दिलीत, त्याबद्दल मी आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे आभार मानतो. धन्यवाद.
0: कामगार मित्रांनो, कार्यक्रमातून तुमचा निरोप घेताना तुम्हाला ऐकवते हे एक छानसं गाणं.

श्रोतेहो, याबरोबरच कामगार सभा या कार्यक्रमातून मी सोनाली कानेटकर आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा.
1: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
2: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
3: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, KYC अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ KYC अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे BC कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.

0: कवच मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: इफको टोकियो हसत रहा.
1: नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम. आता ऐकूया आमचे आज प्रसारित होणारे आणि उद्या प्रसारित होणारे काही ठळक कार्यक्रम. आज संध्याकाळी 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद आपण ऐकाल. लेखक दीपक शिंगण, सहभाग रोहित देव, ऋचा गद्रे, विद्या तावडे. रात्री 8:15 मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम. उद्या सकाळी 8:40 पर्यटनावर आधारित कार्यक्रम कोकण दर्शन. पावसाळी पर्यटन आणि रत्नागिरीतील धबधबे हा कार्यक्रम, सहभाग ऋत्विज आपटे, गणेश चौगुले. निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनाली सावंत, वंदना मुसळे. लेखन सोनाली सावंत आणि सादरकर्ते विवेक वानखडे. सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचे विविध उपक्रम याविषयी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्रीयुत नितीन बगाटे यांच्याशी वैष्णवी रिसबुड यांनी केलेली बातचीत आपण ऐकाल. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 7:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.
3: थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
4: ऐका ना, तुम्ही PM सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
5: भारत सरकार का लक्स सोलर पॉवर से.

0: शासन स्तरावरती त्याचा नकाशा बनवला जातो. हा
1: जमिनीखालच्या पाण्याचा नकाशा.
0: हा
1: मग तर काय जमिनीच्या आत जाऊन बघणार आहेत का काय?
0: काय ग
1: का पाण्याचा नकाशा कसा काढणार होतो?
0: लक्ष्मी, त्याच्यासाठी जमिनीच्या आत जायची काय गरज आहे सांग बघू. त्याच्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि उपग्रहांचा वापर केला जातो. हा
1: खरंच की काय?
0: हो लक्ष्मी, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटर नागपूर यांच्या मदतीनं हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात राबवला जातोय.
1: उपग्रह?
0: हा
1: म्हणजे जो अंतराल की काय म्हणतात तिथं फिरतात ना.
0: होय.
1: बापरे, पाण्याचा आणि अंतराळातल्या उपग्रहाचा काय व संबंध?
2: अग लक्ष्मी, खूप मोठा संबंध आहे.
0: हा
2: यामध्ये ना उपग्रहांच्या साह्याने संपूर्ण जिल्ह्याचं आधी सर्वेक्षण केलं जातं. त्यानंतर नागपूरचे MRSSC हे जे केंद्र आहे ना ते आपल्या जिल्ह्यातील विहिरींचं जिओ मॅपिंग करून विशेष नकाशे उपलब्ध करून देतं. आणि मग प्रत्यक्ष भूवैज्ञानिक आपल्या भागातील विहिरींवर जाऊन त्याची तांत्रिक पाहणी करतात.
1: अच्छा अच्छा, म्हणजे ती जी माणसं आज आपल्या वाडीत विहिरीचे फोटो काढत होती ती भूवैज्ञानिक होती की काय?
0: अगदी बरोबर ओळखलंस लक्ष्मी. अगं ते भूवैज्ञानिक आपल्या भागातल्या प्रत्यक्ष विहिरींवरती जाऊन त्या विहिरींवरची खोली किती आहे, त्यामध्ये सध्या पाणी साठवण्याची क्षमता किती आहे, पाण्याची पातळी कुठे आहे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या विहिरीच्या आसपासचा खडक कोणत्या प्रकारचा आहे याची नोंद करत होते.
1: अण्णा,
0: हा
1: मला एक सांगा.
0: काय बरं?
1: हिरीची खोली ठीक आहे पण खडकाचा आणि पाण्याचा काय संबंध? खडक तर खडक असतो आणि तो काला किंवा लाल काय काय बी असतो.
2: अगं अगं तसं नाही, आपल्या जमिनीत वेगवेगळ्या प्रकारचे खडक असतात. हा म्हणजे कुठे बेसॉल्ट नावाचा खडक जो काळा असतो तर कुठे आपल्या कोकणात सापडणारा जांभा खडक असतो.
0: लक्ष्मी, माई सांगते ना ते अगदी बरोबर सांगते. हा म्हणजे प्रत्येक खडकाची पाणी शोषून घेण्याची आणि ते पाणी जमिनीमध्ये धरून ठेवण्याची क्षमता वेगळी असते.
2: अगदी बरोबर.
0: हा
2: म्हणजे जांभा खडकातून पाणी लवकर पाझरतं तर बेसॉल्ट खडकात पाणी साठवण्याची पद्धत ही वेगळी असते.
0: अगदी बरोबर.
2: हे भूवैज्ञानिक काय करतात माहितीये का? ते प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन या सगळ्या तांत्रिक घटकांची नोंद घेतात. विहिरीमधील पाण्याची पातळी, त्यांची एकूण तांत्रिक क्षमता आणि खडकांचा प्रकार यांचा सखोल अभ्यास केला जातो.
1: म्हणजे असं आहे वय तर?
2: हो असं आहे.
0: हो असंच आहे लक्ष्मी. कोणत्या खडकामध्ये पाणी टिकून राहतं आणि कुठे पाणी वाहून जातं, म्हणजे कुठच्या खडकातनं पाणी वाहून जातं, हे या अभ्यासातनं आता स्पष्ट होणार आहे.
2: आणि लक्ष्मी तुला माहितीये, ही गोळा केलेली सगळी माहिती नंतर नागपूरच्या केंद्राकडे पुढच्या अभ्यासासाठी पाठवली जाणार आहे. बरं
1: असं आहे वय?
2: हो
0: हो. आणि तिथून आपल्या जिल्ह्याचा अंतिम जिओ हायड्रोलॉजिकल मॅप तयार होणार आहे.
1: पण माई, हा सगळा खटाटोप आणि एवढा खर्च ह्या कशासाठी करतात आहेत? आणि ह्याचा थेट फायदा आपल्यासारख्या सामान्य माणसांना किंवा शेतकऱ्यांना कसा होणार म्हणायचा?
0: लक्ष्मी, अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारला. सांग
2: बरं,
0: मला सांग, दरवर्षी उन्हाळा आला की आपल्या गावामध्ये आजूबाजूच्या वाड्यांमध्ये काय परिस्थिती असते ग?
1: अव काय सांगू अण्णानू, एप्रिल मे महिना आला की सगळ्या हिरी तल गाठतात.
0: होय ना.
1: पिण्याच्या पाण्यासाठी आम्हा महिलांना पायी जावं लागतं. बोरवेल मारल्या तरी बी पाणी नाही आणि लागलं तरी महिनाभरात सुकतं बघा. आणि मग सरते शेवटी टँकरची वाट बघण्या पलीकडे काय पर्याय नाय.
2: बरोबर. हे सगळं का होतं माहितीये का तुला? कारण आपण आतापर्यंत पाण्याचा अंधाधुंद वापर केला.
0: हा
2: पण जमिनीखाली नक्की किती पाणी उरलं आहे याचा कसलाच अंदाज कोणालाच नव्हता. हा लोक कुठेही कितीही खोल बोरवेल मारतात ज्यामुळे भूजलाचा साठा संपत आलेला आहे.
0: आणि म्हणूनच हा नकाशा गरजेचा आहे. हा जेव्हा हा भूजल नकाशा तयार होईल ना तेव्हा आपल्याला स्पष्टपणे एक गोष्ट कळेल. कोणती माहितीये का? की भूजल नकाशाचे प्रत्यक्ष फायदे कोणते, कोणत्या भागामध्ये जमिनीखाली पाण्याचा चांगला साठा आहे ते समजेल, कोणत्या भागातील खडकांची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी आहे हे पण स्पष्ट होईल, आणि लक्ष्मी, उन्हाळ्यात कोणत्या भागातील विहिरी आटण्याची शक्यता जास्त आहे याचा अगोदरच आपल्याला अंदाज येईल.

0: आलं का लक्षात?
1: केवढे फायदे आहेत
2: बघा तरी. म्हणजे पावसाळ्या आधीच आपल्याला समजणार की काय उन्हाळ्यात कुठं पाणी कमी पडणार. हा
0: अगदी बरोबर. आणि जर हे आधीच कळलं ना तर सरकार आणि आपण नागरिक पाण्याचं वेळेवर नियोजन करू शकतो ना.
1: हो, आणि ज्या भागामध्ये पाणी कमी आहे तिथे भूजल पुनर्भरण करण्यासाठी शोषखड्डे घेता येतील, हा बंधारे बांधता येतील, किंवा पावसाचं पाणी जमिनीमध्ये जिरवण्यासाठी विशेष योजना शासनाला राबवता देखील येतील. वरिष्ठ भूवैज्ञानिक एस एस गोंधळी यांनी या मोहिमेची संपूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे. हा
2: काय सांगताव का?
1: हा, या वैज्ञानिक पद्धतीमुळे आपल्या भागातील पाण्याची नेमकी क्षमता ओळखून ती टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणं आपल्याला शक्य होणार आहे.
2: अरे वा वा वा अण्णानू, ह्या तर खूपच भारी काम आहे. बघा, मला वाटलं होतं की हे अधिकारी काहीतरी कर आकारणी किंवा जमिनीच्या मोजणीसाठी आलेले आहेत, पण हे तर आपल्याच फायद्याचं आहे.
0: म्हणूनच म्हणतात लक्ष्मी, अर्धवट माहिती ही भीती आणि संशयाला जन्म देते. जेव्हा जेव्हा आपल्या भागात असे वैज्ञानिक किंवा शासकीय सर्वेक्षणाचं काम चालतं ना, तेव्हा ते आपल्या उज्ज्वल भविष्यासाठीच असतं.
1: लक्ष्मी, आपल्या पूर्वजांनी म्हटलंय नाही का, पाणी हेच जीवन आहे. पण आजच्या काळामध्ये आपण भर घालतोय नियोजित पाणी हेच सुरक्षित जीवन आहे. जर आज आपण जमिनीखालच्या पाण्याचं शास्त्रोक्त मोजमाप केलं नाही तर पुढच्या पिढीला पाण्याचा थेंब अन थेंब महागात पडणार आहे.
2: अण्णानू आणि माईनू, आज तुम्ही माझे डोले उघडले. अहो, माझ्या डोक्यात जो संशय आणि जी भीती होती ती पूर्णपणे आता निघून गेली.
0: नक्की ना.
2: आता मला समजलं की हे सर्वेक्षण आपल्या गावाच्या आणि जिल्ह्याच्या पाण्याचं भविष्य सुरक्षित करण्यासाठीच आहे.
0: आता तुला समजलंय, तर मग आता काय करणार आहेस बरं तू?
2: अव आता मी लगेच आपल्या वाडीत जाऊन तिथं सगळ्या महिलांना एकत्र करून त्यांना सांगीन की हे भूवैज्ञानिक का काय म्हणाले ते आलेले आहेत. त्यांना घाबरू नका, उलट आपल्या विहिरींची खरी खुरी आणि अचूक माहिती त्यांना द्या, जेणेकरून आपल्या भागाचा नकाशा एकदम अचूक बनेल.
0: बरोबर.
1: वा वा लक्ष्मी, ही झाली ना एका जागरूक नागरिकाची ओळख. हा तुला एक गोष्ट सांगतो. हा, जेव्हा नागरिक आणि शासन एकत्र येऊन वैज्ञानिक दृष्टिकोनातून अशा गोष्टींवरती काम करतील ना, तेव्हाच खऱ्या अर्थानं पाण्याचा आणि पर्यावरणाचा विकास होईल. हा
0: मग काय लक्ष्मी, आता गेलं ना टेन्शन. बर बर, आता बस बघू शांतपणे आणि हा घे बघू गरमागरम चहा, म्हणजे तरतरी येईल तुला.
2: माईनू नक्कीच चाय पिते आणि लगेच सर्वांना ह्याच्या बाबत प्रबोधन का काय म्हणता,
1: प्रबोधन प्रबोधन.
2: हा तर मी आता करते.
0: बर बर, ते जाशील ग, पण आधी बस तरी चहा तरी पी. आणि मी मगाच पासून बघते अण्णांकडे, ते बोलतायत तुझ्याशी पण मध्येच मध्येच त्या पेपरात काहीतरी वाचतायत आणि ते सुद्धा गंभीरपणे. हो, पेपर बाजूला ठेवा, चहा गार होईल, आधी तो घ्या.
2: वय माईनू, मी पण तोच विचारणार होते की अण्णा इतकं काय वाचतात आहेत म्हणलं.
1: माई लक्ष्मी, ही बघा, ही वृत्तपत्रातली बातमी वाचून ना मन अगदी सुन्न झालंय माझं.
0: हो, कोणती बातमी आहे बरं ती?
1: सांगतो सांगतो. हे बघा, आपण स्वतःला निसर्गाच्या कुशीत राहणारे कोकणवासी म्हणून घेतो, पण निसर्गाचा समतोल आपणच कसा बिघडवतोय याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. बघा, ऐका हा. आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील वनपरिक्षेत्रामध्ये मागील 11 वर्षांमध्ये म्हणजेच 2015 ते 2025 या कालावधीत तब्बल 90 बिबट्यांचा मृत्यू झालाय.
2: सांगताव काय?
1: हो, आणि ही वन्यजीव संवर्धनासाठी फार मोठी धोक्याची घंटा आहे. हा
0: 90 बिबटे?
1: हो,
0: एवढ्या मोठ्या संख्येने? पण अण्णा, अहो एवढे बिबटे कसे काय दगावले?
2: वय वय, हे दगावले कसे म्हणायचे?
1: कारण अनेक आहेत माई. उघड्या विहिरी, रस्ते अपघात,

0: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
1: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: कवच मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: इफको टोकियो हसत रहा.
1: नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.

भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही
1: काव्यांजली हितगुज कवितेशी

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे। दिसते भारी गणपतीची स्वारी, माझ्या कोकणा वाटे तुम्ही वळवा गाडी। उद्या सकाळी कोकण दर्शन या कार्यक्रमात पावसाळी पर्यटन आणि रत्नागिरीतील धबधबे याविषयी कार्यक्रम, सहभाग ऋत्विज आपटे आणि गणेश चौगुले, निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनाली सावंत, वंदना मुसळे, लेखन सोनाली सावंत आणि सादरकर्ते विवेक वानखडे।

आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीच्या बैठकीत जगभरातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा साखळी सुरक्षित ठेवण्याबाबत चर्चा। पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू। वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद असलेल्या विधेयकाला संसदेची मान्यता। नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलक विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई न करण्याचे दिल्ली सरकारचे पोलिसांना आदेश। आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती। जागतिक पातळीवरची सुरक्षाविषयक सद्यस्थिती आणि विविध ठिकाणी सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा साखळी अबाधित ठेवण्याचे उपाय याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वरिष्ठ मंत्र्यांशी चर्चा केली। सध्या जगभरात सुरू असलेल्या संघर्षाचे सुरक्षा व्यवस्थेवर होणारे परिणाम, त्याचा भारताच्या आयात निर्यात साखळीवर होणारा परिणाम, संघर्षग्रस्त भागांमध्ये राहणाऱ्या भारतीयांची तसंच खलाशांची सुरक्षितता इत्यादी विषयांवर या बैठकीत तपशीलवार चर्चा झाली। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा, वाणिज्य मंत्री पियुष गोयल, जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी हे मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीच्या बैठकीला उपस्थित होते।

0: उपस्थित मंत्र्यांनी आपापल्या मंत्रालयाचं सादरीकरण केलं आणि सर्व वस्तूंची आयात विना अडथळा सुरू राहण्यासाठी उचललेल्या पावलांची माहिती यावेळी दिली. राज्यसभेत आज पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू आहे. विधेयक सादर करताना राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी त्यातल्या तरतुदींची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या हितासाठी असलेली सरकारची वचनबद्धता यातून दिसते असं ते यावेळी म्हणाले. विधेयकावरच्या चर्चेला सुरुवात करताना या विधेयकात केलेले बदल केवळ दिखाव्यापुरते असल्याचा दावा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.
1: इस अमेंडमेंट बिल का हम स्वागत करते हैं, लेकिन ये अभी भी अधूरा है. ये पेपर लीक होने के बाद भी इसकी कार्रवाई को मजबूत करना ये जरूरी है. पेपर लीक होने से रोकने की मजबूत व्यवस्था इसमें नहीं है. सिर्फ आपने आंकड़े बदले, लेकिन आपका इंटेंशन आपने इसमें नहीं बताया. इसको कैसा रोकना.
0: त्यापूर्वी आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलीस बळाचा अवाजवी वापर झाल्याचा आरोप करत यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन करावं अशी मागणी विरोधकांनी केली. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगणमन या राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक लोकसभेत आज मंजूर झालं. कालच राज्यसभेत हे विधेयक मंजूर झालं होतं. हे केवळ घटनादुरुस्ती विधेयक नसून देशाची संस्कृती अस्मिता जपणारं विधेयक आहे असं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले.
2: के खिलाफ नहीं है. और जब राष्ट्रगान हो तो उसके साथ साथ राष्ट्रगीत का भी गायन हो. अब एक भारत श्रेष्ठ भारत के लिए संपूर्ण वंदे मातरम चाहिए.
0: या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान द्रमुक सदस्य के कनिमोळी यांनी या विधेयकाला विरोध केला. लोकांमध्ये भेदभाव करण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. भाजपा सदस्य संबित पात्रा यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला. जनगण मन आणि वंदे मातरम यांना समान दर्जा देण्याचं आश्वासन राजेंद्र प्रसाद यांनी घटना समितीसमोर दिलं होतं याची आठवण त्यांनी करून दिली. हे विधेयक मंजूर झाल्यावर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी चालवलेल्या पेलेट गन्समुळे जखमी झालेल्या आंदोलकांना वैद्यकीय उपचार मिळतील याची खातरजमा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिल्ली सरकारला दिले. तसंच रॅपिड ॲक्शन फोर्सनं वापरलेल्या शस्त्रास्त्रांच्या मोजदातीची नोंद ठेवायचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. नागरिकांची गर्दी पांगवण्यासाठी पेलेट गन्स आणि तत्सम साधनांचा वापर करण्यावर पूर्ण बंदी आणायची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. काही अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन्सचा वापर करायची परवानगी पोलीस नियमांमध्ये दिलेली आहे, त्यामुळे जोपर्यंत हे नियम बदलत नाहीत तोपर्यंत अशा शस्त्रांचा वापर बेकायदा ठरवता येणार नाही असं मतही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. जर त्यांचा अवाजवी वापर झाला तर या वापराविषयी नियमावली ठरवून द्यायची विनंती न्यायालयाला करता येऊ शकते असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला सुचवलं. नीट यूजी पेपरफुटीच्या विरोधात जंतरमंतर इथं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई करू नये अशा सूचना दिल्ली सरकारनं दिल्ली पोलिसांना दिल्या आहेत. मात्र ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्यांना यातून वगळण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या आदेशानुसार या प्रकरणी अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्यांची सुटका करण्यासाठी तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिल्ली सरकारनं दिले आहेत. या प्रकरणी एकंदर 13 गुन्हे दाखल झाले होते. पेपरफुटी प्रकरणावर कठोर कारवाई करण्याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा समाज माध्यमावरचा संदेश हटवल्याबद्दल मेटाने खेद व्यक्त केला आहे. या घटनेबद्दल मेटाने सरकारला पत्र लिहिलं असल्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस कृष्णन यांनी नवी दिल्लीत आज वार्ताहरांना सांगितलं. मेटाच्या वरिष्ठ नेतृत्वानं समक्ष हजर राहून या घटनेमागची कारणं आणि अशा त्रुटी टाळण्यासाठी उचलली जाणारी पावलं याचं स्पष्टीकरण सरकारला द्यावं अशा सूचना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका आणि इराणनं पुन्हा एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्यामुळं हा संघर्ष आणखी चिघळण्याची भीती निर्माण झाली आहे. इराणनं जॉर्डनमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळावर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल अमेरिकेनं रिव्होल्युशनरी गार्डच्या अनेक ठिकाणांना लक्ष्य केलं. यात 3 जण ठार झाले तर इतर 2 जण जखमी झाले आहेत. इराणचा पाठिंबा असलेल्या आणि इराकमधून कारवाया करणाऱ्या सशस्त्र गटांवर अमेरिकेनं काल सौदी अरेबियाच्या मदतीनं हल्ले केले होते. यात किमान 26 जण ठार झाले होते. दरम्यान सलग दुसऱ्या दिवशी इराणची क्षेपणास्त्र रोखल्याची माहिती जॉर्डननं दिली तर कुवेतमधल्या एका इमारतीवर इराणनं केलेल्या हल्ल्यात 1 जण ठार झाला आणि इमारतीचंही मोठं नुकसान झालं आहे. जपानच्या कुमामोतो भागात मंगळवारी झालेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 28 वर गेली आहे. मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. 10,000 जास्त लोक सध्या मदत छावण्यांमध्ये राहत आहेत. या भागात येत्या काही दिवसात तापमान 39° सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज असल्यामुळं नागरिकांनी आणि बचावकर्मींनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. काँगोच्या पूर्व भागात इबोला संसर्गानं 1,500 जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आठवडाभरात इबोलाच्या बळींमध्ये दुपटीनं वाढ झाली आहे. गेल्या मंगळवारपर्यंत इबोलाचे 3,442 रुग्ण आढळले असून 1,521 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान यांना अटकेदरम्यान परिस्थितीबद्दल आणि त्यांना योग्य वैद्यकीय सुविधा न मिळण्याबाबत संयुक्त राष्ट्रांचे विशेष प्रतिनिधी ॲलिस जिल एडवर्ड्स यांनी चिंता व्यक्त केली आहे. खान यांना माणुसकी दाखवून त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी वैद्यकीय तपासणी आणि उपचार घेण्याची मुभा पाकिस्तान सरकारनं द्यावी असं आवाहन एडवर्ड्स यांनी केलं आहे. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. समाज माध्यमावर चित्रफित प्रसारित करून त्यानं आज आपण निवृत्त होत असल्याची माहिती दिली आहे. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 2013 झाली होती. तो आत्तापर्यंत 85 कसोटी 90 एकदिवसीय आणि 20 T20 सामने खेळला आहे. 2018 झालेल्या इंग्लंड दौऱ्यात त्याने कर्णधार पदाची धुरा सांभाळली होती. 2023 तो वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी संघात आपला शेवटचा सामना खेळला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीच्या बैठकीत जगभरातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा साखळी सुरक्षित ठेवण्याबाबत चर्चा. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद असलेल्या विधेयकाला संसदेची मान्यता. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलक विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई न करण्याचे दिल्ली सरकारचे पोलिसांना आदेश. आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कामिनी फडणवीस यांची ही रचना. संगीतकार आहेत शशांक पवार आणि गायिका बेला शेंडे.

सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांनी गायलेलं हे भावगीत.

पाऊस सोहळा झाला, पाऊस सोहळा झाला कोसळत्या आठवणींचा, कधी उधाणता आणि केव्हा थेंबांच्या संथ लईचा। पाऊस असा ऋण झुणता पैंजणे सखीची स्मरली, पाऊल भिजत जाताना चाहूल विरळत गेली।

हे गीत गायलं होतं विवेक नाईक यांनी. याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 8:30 संसद समीक्षा, 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड, 9:45 इनसाईट, तर रात्री 10 संसदेतील प्रश्नोत्तरांचं ध्वनिमुद्रण. हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू.

9:09 आहेत. आता 9:09 वाजल्यापासून रात्री 11:10 पर्यंत आपण ऐकणार आहोत आकाशवाणी दिल्ली केंद्राचं प्रसारण.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर. यानंतर रात्री 11 वाजता हिंदीतल्या बातम्या आणि 11:05 मिनिटांनी इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित केल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: And Neeraj Chopra has qualified for men's javelin finals in the Commonwealth Games at Glasgow. Javelin throwers Rohit Yadav and Yashveer Singh have also entered the finals. Earlier, India scripted history in para-athletics, securing a historic 1-2 finish in the men's 100-meter T47 final, as Dilip Mahadu Gavit won the gold and Mohammad Basil claimed the silver last night. India holds the 8th spot in the Commonwealth Games medal with 15 medals, including 3 gold, 9 silver and 3 bronze. And that is the end of this news bulletin.
1: दोनशे 62.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्सवर 101.5 मेगा हर्ट्सवर द न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. रात्रीचे 11:10 झाली आहेत. आमची आजची दुसरी सभा आता समाप्त होत आहे. परत भेट उद्या सकाळी 5:55 आमच्या पहिल्या सभेत. तोपर्यंत मी उज्ज्वला विद्वांस आपला निरोप घेते. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.